0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उन्ना उन्ना।

रसी कहो दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: नमस्कार, मी अमृता धोत्रे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सुप्रभात। सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळ्यात आणि आज आहे 9 सप्टेंबर 2024 आजची तारीख आणि अर्थात आज आहे वार बुधवार। आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया तर रोजच्या प्रमाणे संस्कृत सुविचारानं। यौवनम धनसंपत्ती प्रभुत्व मम विवेकिता एकैकमप्यन्नर्थाय किमु यत्र चतुष्टयम्। अर्थात या संस्कृत सुविचाराचा अर्थ असा होतो की तरुणपण, धनसंपत्ती, सत्ता आणि अविवेक यापैकी एकही गोष्ट विनाशाला कारणीभूत ठरू शकते। बघा, म्हणजे इथे चारही उदाहरणं दिली आहेत, चारही कारणं दिली आहेत। त्यामधलं पहिलं आहे तरुणपण, धनसंपत्ती, सत्ता आणि अविवेकता। या चार गोष्टी जर असतील तर तिथे काय होईल असं या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे। अविवेकासोबत मिळालेल्या संपत्तीबरोबर तरुणपण आणि सत्तेच्या विनाशकारी परिणामावर इथे भाष्य केलं गेलं आहे। यापैकी प्रत्येक गोष्ट माणसाला अधःपतनाच्या म्हणजे वाईट आणि चुकीच्या मार्गावर नेऊ शकते। एखाद्या व्यक्तीकडे या चारही गोष्टी असतील, म्हणजे तरुणपण असेल, धनसंपत्ती असेल, सत्ता असेल आणि अविवेकपणा असेल, तर किती मोठ्या अनर्थाला आयुष्यामध्ये ती व्यक्ती सामोरं जाऊ शकते हे या श्लोकातून, संस्कृत सुविचारातून स्पष्ट केलं आहे। श्लोकातून शहाणपण आणि संयमाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात या संस्कृत सुविचारानं। अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग।
3: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही। वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये। सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आज आणि सार्थदासबोधातील सुंदर निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात. आधी बंधू सकळ करता, समस्त देवांचा जो भरता, त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. बघा सार्थदासबोधातील या पहिल्या निरूपणामध्ये काय सांगितलंय की आता सगळ्या विश्वाचा करता, सर्व देवांचा जो देव आहे, त्याला आपण आधी वंदन करूयात. श्रोतेहो, कोणी तरी त्या देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त व्हा असं या दासबोधातील पहिल्या निरूपणात सांगितलंय की त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. अर्थात सर्व विश्वाचा करता आणि सगळ्या देवांचा देव, ज्याला आपण आधी वंदन करून सगळ्या चांगल्या कामाला आपण सुरुवात करतो, तो म्हणजे गणपती बाप्पा. अर्थात गणेश स्तुती इथे करण्यात आलेली आहे आधी बंधू सकळ करता असं म्हणत. पुढच्या सार्थदासबोधातील निरूपणाकडे आपण वळूयात. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: 같이 바른 것이 됐을 때
1: माझे नाव पोल अनुष्का संतोष. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. सार्थदासबोधातील पुढच्या निरूपणाकडे आपण वळूयात आणि आधी वंदू सकळकर्ता अर्थात आधी वंदन करून या सकळकर्त्याला ज्या देवतेला आपण वंदन करून वर्णन त्याचं ऐकून आपण पुढे जातो आहोत. आणि पुढे असं म्हटलंय की तेणे वीण कार्य न चले पडिले पण तेही न हले अवघे त्रैलोक्याची चाले जयाचेने. ज्याच्या सत्तेशिवाय कुठलंही महत्वाचं काम कार्य पार पडत नाही किंवा घडतही नाही. गळून पडलेलं पानही त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही आणि त्याच्या सत्तेनंच सगळ्या त्रैलोक्यातील त्रिलोकामध्ये कार्य चालतं असा हा देव ज्याचं वर्णन सार्थदासबोधातील या निरूपणामध्ये केलेलं आहे. पुढच्या निरूपणाकडे पण वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहेना नगर मधील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu.teju@snehalaya.org.
2: அலக தேவாரவரு

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्यासोबत. सार्थ दासबोधातील पुढच्या निरूपणाकडे आपण वळूयात. तो अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवांचा, चराचर खाणी चराचर वाणीचा प्रवर्तकू. जो देव, दानव आणि मानव या तीनही व्यक्तींचा, अंतरात्म्याचा, सगळ्यांचा तो देव आहे. ज्याच्या चार खाणी चार वाणी यांचा तो प्रवर्तक आहे, त्याला सगळ्याचा अंतरात्मा असं इथे म्हटलेलं आहे. बघा, जो दानव, देव, मानव यांचाही कर्ता आहे आणि चार खाणी चार वाणी यांचा प्रवर्तक आहे, अशा सगळ्या गोष्टींना अंतरात्मा म्हणून इथे संबोधित करण्यात आलेलं आहे. सार्थ दासबोधातील पुढच्या निरूपणाकडे आपण वळूयात. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय लोक मध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. सार्थ दासबोधातील निरूपणाकडे आपण वळतो आहोत आणि पुढच्या निरूपणात सांगितलंय की तो एकलाची सकळा घंटी करी भिन्न भिन्न राहाटी, सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणवून सांगावी. इथे किती सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. तोच असा आहे की जो सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी वास करतो, सगळ्यांकडून भिन्न भिन्न क्रिया करवतो, सगळ्या सृष्टीतील घडामोडी त्यांच्यामुळेच होतात म्हणून हे वर्णन करणारं सुंदर असं निरूपण होतं. सार्थ दासबोधातील या छान निरूपणानं आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात केलेली आहे आणि अगदी लवकरच गणपती बाप्पाचं आगमन जे आहे ते होतं आहेच आणि अगदी काही दिवस राहिलेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. याबद्दलही बोलूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत। नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये सुप्रभात मनापासून स्वागत करते। मी आहे अनु तुमच्या सोबत, आणि महत्वाच्या काही हायलाइट्स कडे वळूयात। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे सध्या आंदोलन करतात उपोषणाला आहेत, तर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या खालावली आहे। शुगर कमी झाली आणि उपोषणादरम्यान त्यांचं 7 किलो वजन घटलंय। त्याचबरोबर INS अध्यक्षपदी करण दर्डा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 2026-27 या कार्यकाळासाठी INS अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। लोकमत मीडिया ग्रुपचे कार्यकारी संचालक ते आहेत। त्याचबरोबर 58 लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायत बोर्डावर लावणार, यासाठी शिबिरं घेणार, आणि 12 सप्टेंबरला अंतरवालीमध्ये निर्णायक बैठक होणार आणि मुंबई आंदोलनाची तारीख ठरणार असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय। आता सिलेंडर बुकिंग करण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी आणलेला आहे। केंद्र सरकारनं आखाती युद्धामुळे सिलेंडर रिफिल बुकिंगसाठी वाढवलेला जो कालावधी होता तो ग्रामीण भागासाठी आता 25 दिवसांवर आला आहे। गणरायाचं आगमन होतं आणि यासोबतच महाराष्ट्रामध्ये आनंद सरी म्हणजे अर्थात पावसाच्या सरी कोसळणार आहेत, आणि त्याचबरोबर लालपरीच्या स्मार्ट कार्डचा कारभार सध्या बघायला मिळतोय, तर काही प्रवाशांची मात्र यामध्ये फरफट बघायला मिळते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही। वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांज रंग या शो मध्ये। सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नमस्कार, मी अंगद गायकवाड बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो लोकमत मीडिया ग्रुपचे कार्यकारी संचालक तथा संपादकीय संचालक करण राजेंद्र दरडा यांची इंडिया न्यूजपेपर सोसायटीच्या INS अध्यक्षपदी 2026-27 या काळासाठी निवड झाली आहे. त्यांनी सन्मार्गचे विवेक गुप्ता यांच्याकडून हा पदभार स्वीकारला आहे. देशामधील वृत्तपत्र, मासिकं आणि नियतकालिकांच्या प्रकाशकांची सर्वोच्च संस्था असलेल्या INS झालेल्या 87 वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दरडा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन डॉक्टर विजय दरडा यांनी 1997-98 या कार्यकाळासाठी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती आणि जवळपास 3 दशकानंतर या संस्थेचं अध्यक्षपद पुन्हा एकदा लोकमत मीडिया ग्रुपकडे आलंय. लहान असो वा मोठा, प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याची इथे समान संधी मिळेल असं दरडा यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर अमर उजालाचे तन्मय माहेश्वरी आणि डिप्युटी प्रेसिडेंट तर मल्याळम मनोरमाचे हर्षा मेंथ्यू यांची व्हॉइस प्रेसिडेंट पदावरही निवड झाली आहे. गृहशोभिकाचे अनंतनाथ यांची मानद कोषाध्यक्षपदी फेरनिवड झाली असून मेरी पॉल या संस्थेच्या महासचिवपदी कार्यरत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
3: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111336300.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आर्जन तुमच्यासोबत. आणि मराठा आरक्षणासंदर्भात उपोषणासंदर्भातल्या महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 10 ते 17 सप्टेंबर कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिबिरं घेतली जाणार आहेत. आणि निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करा असे स्पष्ट आदेश मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत. मंत्री विखे पाटील यांनी मराठवाड्यातील धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, लातूर, जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याशी लोणीमधून थेट दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी 12 सप्टेंबरला अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची निर्णायक बैठक होणार असून याच बैठकीत मुंबई आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. मुंबई आंदोलनासाठी मराठे निघाल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्याचा सरकारचा प्लॅन आहे असा आरोपही जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं सध्या दिसत आहे. सरकारची भूमिका समाजाला आरक्षण देण्याची तर आहेच आहे, पण आरक्षणाला धक्का न लावता ही आरक्षण देण्याची भूमिका आहे. आरक्षणाच्या मुद्द्यांवर जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची कधीही तयारी आहे असं विखे पाटील यांनीही स्पष्ट केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय आरजे अनुला नगरचे अंतरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, गणरायाचं आगमन होतं आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसांपासून कोरडं आहे, तो आता आनंद सरींनी बरसणार आहे. हवामान खात्याच्या आणि युरोपियन हवामान मॉडेलच्या अहवालानुसार आणि अंदाजानुसार पावसाची चांगली सर भारतात लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या काही भागात, विशेषत राज्याच्या आतील भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या काही भागात, विशेषत राज्याच्या आतील भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडू शकतो. 14 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजे 14 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यभरामध्ये पावसाची सक्रियता वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. श्रोते हो, गणरायाचं आगमन तर होत आहे, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आनंद सरी कोसळणार आहेत. सरासरीपेक्षा यंदा 15% कमी पावसाची नोंद आपल्या संपूर्ण राज्यामध्ये नोंदवली गेली. येत्या काळामध्ये पावसामुळे राज्यातील पाण्याचा तुटवडा भरून निघण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. दरम्यान नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान खात्याकडून ज्या वेळोवेळी सूचना येतात त्या फॉलो कराव्यात आणि हवामान अपडेटवर लक्ष द्यावं असं आवाहन करण्यात आलंय. देशभरामध्ये पाऊस आणि पुराची स्थिती सुद्धा यंदा बघायला मिळाली. तर उत्तर प्रदेशामध्ये पांडू नदीला आलेल्या पुरामुळे कानपूर भागामध्ये अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय. परिणामी सुमारे 40,000 लोकांवर आणि 1,000 अधिकाऱ्यांवर हा परिणाम झालाय. राजस्थानच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस उघडलाय, तर या आठवड्यात कुठेही पावसाची चिन्ह नाही आहेत. उत्तरेत राजस्थान वगळता उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंडसह 20 राज्यात मंगळवारपासून ते शुक्रवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज IMD मांडला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागात वादळी वारं वाहतील. मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहण्याचा अंदाज आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजेनं तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि श्रोते हो, सध्या लालपरीचं जे स्मार्ट कार्ड आहे अर्थात NCMC कार्डबद्दल मी बोलते आहे आणि आपल्या शहरामधल्या अनेक सेतू केंद्रामध्ये आधार केंद्रामध्ये NCMC कार्ड काढण्यासाठी अनेक प्रवाशांची लगबग बघायला मिळते. महाराष्ट्राची जीवनवाहिनी अर्थात सगळ्यांची लाडकी लालपरी ST नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे NCMC स्मार्ट कार्डची सवती करण्यात आलेली असून आणि ते जर नसेल तर महिला सन्मान योजनेअंतर्गत अर्ध्याऐवजी पूर्ण तिकीट आकारलं जात आहे. 1 सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा दिसतात. सर्व्हर बंद असणं, तांत्रिक अडचणी येणं, बायोमेट्रिक न होणं, आधारला जोडणी नसेल, OTP आणि रिचार्जद्वारे कार्ड टॉपअप करणं या स्मार्ट कार्डच्या प्रक्रियेसाठी प्रवाशांची धावपळ सुरू आहे. कार्ड नसेल तर तिकीट काढताना पूर्ण तिकीट मिळेल, अर्धं तिकीट मिळणार नाही. पूर्वीपासून आधार कार्ड दाखवून 65 ते 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अर्ध्या तिकिटाची सवलत सोपी आणि सुटसुटीत होती. पण अचानक डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली NCMC स्मार्ट कार्डची सुविधा आणली आणि आता ही सुविधा प्रवाशांसाठी आहे की सुविधेसाठी प्रवाशांना वेठीस धरलं जात आहे असा प्रश्न पडावा इतकी फरफट सध्या ज्येष्ठ नागरिकांची आणि महिलांची सुरू आहे. महाराष्ट्रामधली लालपरी म्हणजे फक्त बस नाहीये तर गावाला शहराशी, विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजशी, शेतकऱ्याला बाजारपेठेशी आणि महिलेला तिच्या स्वावलंबनाशी जोडणारी ही सुविधा आहे, ही जीवनवाहिनी आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आरशन तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. आणि आपण ऐकताय महत्वाच्या घडामोडी. पुण्यामध्ये 10 सप्टेंबरला पाणी पुरवठा बंद असेल. पुणे महापालिका प्रशासनानं पाण्याचा साठा करण्याचं आवाहन सगळ्या पुणेकरांना केलंय. जलकेंद्रामधल्या विद्युत पंपिंगच्या तातडीच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी 10 सप्टेंबरला पुण्यातील अनेक भागांचा पाणी पुरवठा बंद असेल. मनपा प्रशासनाच्या माहितीनुसार उद्या रात्री 12 पासून गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत पर्वती, वारजे, भामा आसखेड जलकेंद्रांतर्गत येणाऱ्या भागामध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. यामध्ये सहकारनगर, पद्मावती, बिबेवाडी, मुकुंदनगर, कोंडव्यासह विविध परिसरांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. अजून महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळूयात. एकत्र रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: झूठा।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसेंतरंग या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत। राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून काही दिवसांपासून पावसानं कुठेतरी विश्रांती घेतली आहे। मान्सूनचं वारं कमकुवत झाल्यामुळे पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये पावसाची थोडी कमीची शक्यता असल्याचं अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला पाऊस पडला नाही। मराठवाड्यात आणि विदर्भात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र एल निनोचा प्रभाव असला तरी परतीच्या पावसात ही तूट भरून निघेल असा विश्वास पुणे वेधशाळेचे प्रमुख SD सानप यांनी व्यक्त केला आहे। राज्यामध्ये हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सुद्धा कमी झाल्याचं सध्या जाणवत आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. FDA अनेक महाराष्ट्रांमध्ये विविध कारवाया केल्या आतापर्यंत, आणि आता अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात जून ते ऑगस्ट या कालावधी दरम्यान 2902 औषध आस्थापनांची तपासणी केली आहे. यामध्ये 88 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 140 औषधांची उत्पादनं आणि 740 विक्री आस्थापनांचा समावेश आहे. दरम्यान आस्थापनांनी अन्न सुरक्षा नियमातील त्रुटी दूर केल्यानंतर त्यांचा परवाना निलंबन त्वरित रद्द करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं FDAला दिले आहेत. सिद्धार्थ अॅग्रोच्या याचिकेवर सुनावणी करताना FDAला हे आदेश देण्यात आलेत. ॲलोपॅथी औषधांच्या 58 आस्थापनांवर सगळ्यात जास्त कारवाई FDAनं आतापर्यंत केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन. झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जन तुमच्या सोबत. श्रोते हो, आपल्या पश्चिम बंगालमधल्या मालदामध्ये 150 वर्षांहून अधिक एक जुनं भगवान शिवाचं एक मंदिर आहे. जमिनीची धूप झाल्यामुळे गंगा नदीत कोसळल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गेल्या वर्षापासून या मंदिराला धूप होण्याचा धोका होता. तात्पुरत्या संरक्षण उपायामुळे ते आतापर्यंत उभं होतं आणि मंदिर अक्षरशः गंगेत बुडून गेलंय. हे पाहून इथल्या ग्रामस्थांना, गावकऱ्यांना मात्र रडू कोसळलंय. मंदिर कोसळत असताना लोकांनी हर हर महादेवचा जयघोष सुद्धा केलाय. पश्चिम बंगालमधलं मालदामधलं हे 150 वर्षांहून अधिक जुनं असणारं भगवान शिवाचं मंदिर होतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: चार एफ एम आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, हनुमान अंश या चित्रपटाच्या तुफान यशानंतर आता बाबा खाटूश्याम यांच्यावरच्या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली. निमकरवली बाबांच्या जीवनावर आधारित असणारा हनुमान अंश हा सिनेमा बॉक्स ऑफिसला याला यश मिळालंय आणि आता बाबा खाटूश्याम यांच्यावर एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली. हारे का सहारा बाबा खाटूश्याम असं शीर्षक असलेला हा चित्रपट लवकरच म्हणजे 2027 प्रदर्शित होणार आहे. या व्यतिरिक्त साईबाबांच्या जीवनावर आधारित 13 साई या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली. संजय मिश्रा यांनी 13 साई यामध्ये साईबाबा यांची भूमिका केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मी आहे अर्जन तुमच्यासोबत. इतिहासामध्ये पहिल्यांदाच 72वा नॅशनल फिल्म अवॉर्ड पुरस्कार गुजरातच्या एकतानगर केवडिया इथे आयोजित केला जाणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं हे ठिकाण बदलल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्यांदाच गुजरातमध्ये हे यजमानपद मिळालं आहे. 1954 या नॅशनल फिल्म अवॉर्डला सुरुवात झाली. या राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात 1954 झाल्यापासून हा सोहळा दिल्लीमधल्या विज्ञान भवनमध्ये होत आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विजेत्यांचा सन्मान करतील. आर्टिकल 370ची निवड सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून तर यामी गौतमची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यंदा निवड झाली आहे. ममुटी आणि कार्तिक आर्यन यांना सुद्धा संयुक्तपणे सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार 72व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये मिळणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. सरकारनं आता ग्रामीण भागामध्ये घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी रिफिल बुकिंगमधलं अंतर कमी केलं आहे. हे अंतर पूर्वी 45 दिवस होतं आणि त्यावरून आता हे 25 दिवस ग्रामीण भागासाठी करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी ही माहिती दिली. आता ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये गॅस सिलेंडरची पुढची बुकिंगमध्ये 25 दिवसांमध्ये ती करता येणार आहे. मध्यपूर्व मिडल ईस्ट युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा कालावधी वाढवण्यात आला असल्याचं सांगितलं आहे. युद्धादरम्यान देशात लोकांना अनेक एलपीजी सिलेंडर बुकिंग करताना काही अडचणींचा सामना करावा लागतोय. यासाठी आता 25 दिवसांमध्ये नवीन गॅस सिलेंडर रिफिल बुक करता येऊ शकते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरस्वयंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. मुंबईमधल्या वांद्रे पश्चिम या भागामध्ये एक आयकॉनिक आणि खूप मुंबईमधलं सुप्रसिद्ध असं गेटी गॅलेक्सी सिनेमागृह आहे आणि हे फार जुनं सिनेमागृह जे अचानक बंद करण्यात आलं त्यामुळे मुंबईकरांना आणि इथल्या सिने रसिकांना मात्र याचा धक्का बसलाय. सिनेमागृह परवान्याचं नूतनीकरण न झाल्यामुळं हे सिनेमागृह तात्पुरतं बंद करण्याचं ठरवलं गेलंय. वांद्रे पोलिसांनी थिएटरच्या गेटवर नोटीस लावत पुढचा सगळा शो रद्द असल्याचं निर्देश दिलेत. 24 नोव्हेंबर 1972 हे सुरू झालेलं मुंबईमधलं गेट गॅलेक्सी, मुंबईचं पहिलं मल्टीप्लेक्स म्हणून याला ओळखलं जातं आणि आजही हे ऐतिहासिक चित्रपटगृह आहे. मुंबईकरांना या ऐतिहासिक चित्रपटगृहाचे शो 7 सप्टेंबरपासून बंद केल्यानं सिने रसिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढच्या सूचना मिळेपर्यंत हे सिनेमागृह बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जन तुमच्यासोबत. राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलण्यात आली. सरकारकडून काही नावं बदलण्यासाठी हालचालींना वेग मिळतोय. राज्यामधल्या तब्बल 161 शासकीय तांत्रिक विद्यालयाचं लवकरच नामांतर होणार असून यामध्ये कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. आयटीआय संस्थाच्या धर्तीवर आता या विद्यालयांनाही स्थानिक महापुरुष, समाजसुधारक आणि प्रेरणादायी व्यक्तींची नावं दिली जाणार आहेत. स्थानिक भावना आणि ऐतिहासिक संदर्भ विचारात घेऊन सहमतीनं ही नवीन नावं निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. आयटीआय संस्थांच्या नामांतरावेळी आक्षेप घेण्यात आले होते असंही यावेळी सुचवलं गेलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्शन तुमच्या सोबत नगरसंतरंग या कार्यक्रमामध्ये. भारतामध्ये सोन्याचे दर पुन्हा एकदा घसरलेले बघायला मिळत आहेत. भारतातील प्रमुख शहरांमध्ये काही दर कमी झालेत. दिल्ली, मुंबई, बेंगलोर, कोलकाता, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम हा अनुक्रमे 1,52,370, 1,52,340, 1,52,760, 1,52,420 इतका आहे. या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दरसुद्धा प्रति 10 ग्रॅम 1,39,663 वर येऊन पोहोचलाय. वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे दर सध्या घसरलेले बघायला मिळत आहेत. थोड्याफार फरकानं हे सोन्याचे दर घसरण्यात आले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुमचं आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये खूप सारं स्वागत आहे। सकाळचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज

गणेशोत्सवाची माहिती जाणून घेणार आहोत. मंडळी, आपल्याकडे प्रत्येकाच्या प्रथेप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जातो. काही घरांमध्ये 1.5, 3, 5 किंवा 7 दिवस तर काही कुटुंबांमध्ये अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा विराजमान असतात. तुमच्या प्रथेनुसार जेवढ्या दिवसांचा उत्सव असेल तेवढे दिवस रोज सकाळी आणि संध्याकाळी न चुकता पूजा करावी. समजा 10 दिवस गणपती पूजन करणं शक्य नसेल तर पूजनाचे दिवस कमी करून 1.5, 3, 5 किंवा 7 दिवसांनी गणपतीचं विसर्जन नक्की करता येतं. तसंच मंडळी, काहींकडे गौरी महालक्ष्मींसोबतच गणपती विसर्जनाची सुद्धा परंपरा असते. अशा वेळी तो कितवाही दिवस असो किंवा कोणताही वार असो त्याच दिवशी विसर्जन करावं. पण सखींनो, एक खूप महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आपल्या अनेक लोकांचा हा समज असणार आहे की काही घरांमध्ये जर कुटुंबामध्ये स्त्री गरोदर आहे आणि जर गरोदर असताना गणपती विसर्जन न करण्याची प्रथा आपल्याला पाहायला मिळत असते, पण मंडळी ही प्रथा पूर्णपणे चुकीची आहे. जर घरामध्ये गर्भवती स्त्री जरी असली तरी सुद्धा नियमानुसार शास्त्रानुसार गणपती विसर्जन करता येतं. त्यामुळं कोणत्याही संभ्रमाशिवाय आणि मनापासून आपल्या लाडक्या बाप्पांचा उत्सव जो आहे तो परंपरेनं आणि त्यासोबत आनंदानं नक्की साजरा करा. मंडळी, आपण अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 11:11 झालेले आहेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एक अतिशय महत्वाची माहिती आणि बातमी घेऊन आली आहे. मंडळी, आता ही जी बातमी आहे ना, आपल्या घरातल्या ज्या स्वयंपाकघर आहे, गॅस सिलेंडर आहे, त्याच्याशी संबंधित आहे आणि हा एक मोठा निर्णय आहे. मंडळी, पेट्रोलियम मंत्रालयानं म्हणजेच LPG रिफिल बुकिंगच्या नियमांमध्ये एक छान सुधारणा केलेली आहे. आधी ग्रामीण भागामध्ये 2 सिलेंडर बुकिंगमध्ये तब्बल 45 दिवसांचं अंतर ठेवावं लागायचं, पण आता हा नियम बदललेला आहे आणि ग्रामीण भागातील हे 45 दिवसांचं जे अंतर आहे ते घटवून आता थेट 25 दिवस करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता ग्रामीण भागातील आपल्या मैत्रिणींना दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी 45 दिवस वाट पाहावी लागणार नाहीये, तर त्या आता 25 दिवसानंतरच नवीन सिलेंडर रिफिल बुक करू शकतील. आणि हो, शहरी भागांबद्दल जर सांगायचं झालं तर शहरी भागामध्ये 2 सिलेंडर बुकिंग मधील हे अंतर आधीपासूनच 25 दिवसांचंच होतं, त्यामुळे आता ग्रामीण आणि शहरी भाग दोन्ही ठिकाणच्या ग्राहकांसाठी हा नियम 25 दिवसांचाच असणार आहे. मंडळी, अशाच अपडेटसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटू एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: नमस्कार नगरकर, मी अतुल परचुरे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. सकाळचे 11:27 झालेले आहेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आता काहीच दिवसामध्ये म्हणजेच 14 सप्टेंबरला आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होत आहे, सोमवारी होत आहे. आणि विशेष म्हणजे मंडळी, यंदाचा जो गणेशोत्सव आहे तो 10 नाही तर 12 दिवसांचा असणार आहे, कारण यावर्षी हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आलेले आहेत. सोमवारी 14 सप्टेंबरला सकाळी 7:07 तृतीया तिथी आहे, त्यामुळं हरतालिका पूजन सकाळी 7:07 करावं किंवा तृतीया संपल्यानंतर सुद्धा पूजा करण्यामध्ये कोणताही नियम आडवा येत नाहीये. त्यासोबत मंडळी, बाप्पाच्या पार्थिव गणेश पूजनासाठी पहाटे 4:50 ते दुपारी 1:52 उत्तम मुहूर्त आहे, यामुळे घाईघाईमध्ये मूर्तीची स्थापना न करता या वेळेमध्ये अगदी निवांत पूजा करता येईल. त्याचसोबत मंडळी, हरतालिका उपवास 14 सप्टेंबरला असून तो मंगळवारी 15 सप्टेंबरला सोडावा आणि नंतर ऋषीपंचमीचा उपवास नेहमीप्रमाणे मंगळवारी 15 सप्टेंबरलाच करायचा आहे. त्याचसोबत मंडळी, गौरीच्या दिवसांबद्दल सांगायचं झालं तर गुरुवारी 17 सप्टेंबरला अनुराधा नक्षत्रावरती संध्याकाळी 7:54 गौरी आवाहन होईल. शुक्रवारी 18 सप्टेंबरला ज्येष्ठ नक्षत्रावरती मध्यान्ही गौरी पूजन करावं आणि शनिवारी 19 सप्टेंबरला मूळ नक्षत्रावरती गौरी विसर्जन करता येणार आहे. आणि सखींनो, एक रंजक गोष्ट म्हणजे पुढच्या वर्षी बाप्पा 10 दिवस आधीच म्हणजेच 4 सप्टेंबरलाच आपल्या भेटीस येणार आहे. तर मंडळी, या सर्व अचूक मुहूर्तांची नोंद घ्या आणि बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला लागा. भेटूयात एका म्युझिकल ब्रेक नंतर, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. आणि मंडळी, सकाळचे 11:40 झालेले आहेत. मी आली आहे तुम्हाला भेटायला आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, राज्यामध्ये गर्भलिंग निदान रोखणं, स्त्रीभ्रूण हत्या थांबवणं आणि बेकायदेशीर गर्भपातावरती कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं 8 सप्टेंबर 2026 रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जारी केलेला आहे. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र आणि वैद्यकीय गर्भपात कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी 9 महिला लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले विशेष राज्यस्तरीय कृती दल स्थापन करण्यात आलेले. या कृती दलाच्या अध्यक्षपदी विधान परिषद सदस्य डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची निवड झाली असून अतिरिक्त संचालक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. या दलामध्ये विधान परिषदेतील सदस्य डॉक्टर प्रज्ञा सातव, भावना गवळी, चित्रा वाघ, उमा खापरे, डॉक्टर मनीषा कायंदे तसेच विधानसभेच्या सदस्य स्नेहा दुबे पंडित व श्वेता महाले यांचा समावेश आहे. हे कृती दल राज्यातील सर्व सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांना अचानक भेट देऊन तपासणी करेल. त्रुटी आढळल्यास तत्काळ कायदेशीर कारवाईचे निर्देश देतील आणि दर 3 महिन्यांनी आपला अहवाल सादर करेल. या दलाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. वाढत्या तक्रारींमुळे आणि याच वाढत्या गोष्टींमुळे हा निर्णय घेण्यात आलेला असून 2025-26 या वर्षामध्ये 286 स्टिंग ऑपरेशन्स करून 12 नवीन गुन्हे दाखल केलेले आहेत. आतापर्यंत राज्यामध्ये 627 गुन्हे नोंदवले गेलेले असून 129 प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. तर 34 डॉक्टरांचे परवाने सुद्धा रद्द करण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत. मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक वातावरण आणि जनजागृती निर्माण करणं हा यामागील मुख्य उद्देश आहे. चला तर मग मंडळी, या निर्णयाचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. या निर्णयाचं स्वागत करूयात आणि आपल्याला सुद्धा अशी कोणतीही बाब निदर्शनास आली तर नक्कीच आपल्या शासनाकडे सुद्धा याची एक तक्रार नोंदवूयात आणि या जो आक्षेप आहे तो आपण यावरती आक्षेप घेऊयात. तर मंडळी, स्त्री भ्रूण हत्या टाळूयात कारण मुलींपासून हा मंडळी हा जो समाज आहे हा मुलींनी महिलांनी घडवलेला समाज आहे आणि स्त्री आणि पुरुष हे दोन्ही चाकं जी आहेत तर ती दोन्ही सुद्धा समाजासाठी अत्यंत महत्वाची आहे. तर मंडळी, अशाच अपडेटसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी, तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सकाळचे 11:53 झालेले आहेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला। मंडळी, आपण अनेकदा सोशल मीडियावरती किंवा गप्पांमध्ये एक ट्रेंड अनेकदा पाहिला असेल, ऐकला असेल की महिलांना गाडी चालवताच येत नाही, इंडिकेटर एक देतात जातात वेगळीकडेच, महिलांना गाडी वरता येत नाही, चालवताही येत नाही वगैरे वगैरे, आणि त्याचसोबत वुमन ड्रायव्हर म्हणून हसण्यावर नेणं। पण मंडळी खरं सांगू का, हा फक्त एक चुकीचा समज आणि एक नॉर्मली फक्त पसरलेला ट्रेंड आहे? आज आपल्या सखी ज्या आहेत त्या विमानं आणि ट्रेन सुद्धा चालवत आहेत, तिथे रस्त्यावरची गाडी चालवणं काय कठीण आहे? गरज आहे मंडळी ती फक्त आत्मविश्वासाची। गाडी चालवताना आपला जो कॉन्फिडन्स आहे तो आणखी वाढवण्यासाठी काही सोप्या टिप्स मी तुम्हाला सांगते मंडळी। गाडी सुरू करण्यापूर्वी तुमचे जे साईड आणि रिअर व्ह्यू मिरर्स आहेत ना, तर त्या तुमच्या अँगलनुसार व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या। म्हणजे पाठीमागून येणारी एखादी गाडी असेल तर ते तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि कधी वळायचंय किंवा त्या गाडीला जागा कशी द्यायची हे तुम्हाला नक्की समजेल। त्याचसोबत मंडळी ट्रॅफिकमध्ये गाडी थांबवताना किंवा चालवताना क्लच आणि ब्रेकवरचा जो कंट्रोल आहे तो सरावानेच पक्का होतो, त्यामुळे सुरुवातीला मोकळ्या जागेवरती सराव करा। 1-2-4 दिवस सराव केलंय आणि आता मला येतंय म्हणून तुम्ही लगेच ती गाडी चालवायला घेऊ नका, प्रॉपरली सराव करा। तुम्हाला जोपर्यंत ती गाडी हातामध्ये बसत नाही व्यवस्थित तोपर्यंत तुम्ही एक नॉर्मल आपलं जे मेन रोड आहे त्यावरती गाडी चालवायला घेऊ नका। त्याचसोबत मंडळी वळताना किंवा लेन बदलताना वेळेवरती इंडिकेटर देण्याची सवय ठेवा, यामुळं मागून येणाऱ्या वाहनांना स्पष्ट अंदाज येतोय की आता ही व्यक्ती या साईडला वळतीये त्यामुळे आता मला थांबावं लागणार आहे। त्याचसोबत मागून कोणी हॉर्न वाजवला तरी सुद्धा अजिबात घाबरू नका, पॅनिक होऊ नका, शांत राहून गाडी चालवा। रस्त्यावरती संयम जो आहे ना तो सर्वात महत्वाचा आहे। बाकीच्यांना घाई असू शकते पण त्यांची घाईमुळे तुम्ही तुमचा बॅलन्स बिघडू देऊ नका। मंडळी लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करा, स्टिअरिंग व्हील हातात घ्या, सीट बेल्ट लावा आणि आत्मविश्वासानं आपला प्रवास सुरू करा। मी आहेच तुमच्यासोबत, जरी तुम्हाला काहीही अडचण आली, काहीही तुम्हाला जर सांगावं असं वाटलं किंवा जरी काही तुम्हाला एक काय म्हणतात तुम्हाला जर काही सजेशन घ्यावेसे वाटले तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा 90-11-23-90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: राम कृष्ण हरी।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार शुभ दुपार मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी दुपारचे 12 वाजलेत, आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू आहे आणि मी पुन्हा एकदा आली आहे तुम्हाला भेटायला एका नवीन अशा आगळ्या वेगळ्या विषयासोबत। मंडळी, गणेशोत्सवामध्ये आपण गणपती बाप्पांच्या चरणी 21 दुर्वांची जुडी अर्पण करतो। आपल्याला याची स्टोरी तर माहीतच असणार आहे की गणपतीला दुर्वा का वाहिले जातात, तर त्या ती गोष्ट मी तुम्हाला आता काही सांगत नाही। पण तुम्हाला माहिती आहे का की ही जी साधी सोपी दिसणारी जी दुर्वा आहे ती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा एकदम अप्रतिम आहे आणि निसर्गानं दिलेलं हे वरदान आहे। चला तर मग दुर्वांचे जे आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्यासाठी

जी तासीर जी असते ना ती थंड असते. अंगाची जळजळ होणं, नाकातून रक्त येणं किंवा उन्हाळ्याचा त्रास जर तुम्हाला होत असेल तर दुर्वांचा रस हा जो आहे तो अत्यंत गुणकारी ठरत असतो. त्यासोबत मंडळी त्वचेसाठी जी दुर्वा आहे ती अतिउत्तम आहे. दुर्वांची पेस्ट बनवून त्वचेवरती लावल्यास खाज, पुरळ किंवा त्वचेचे जे इन्फेक्शन्स आहेत तर ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. त्यासोबत दुर्वांचा जो नियमित वापर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आपल्याला मौसमी आजारांपासून दूर ठेवतो. तर मी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की मी आजारी होते आणि मला सुद्धा व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. तर त्या काळामध्ये थोडंसं जर तुम्ही सुद्धा दुर्वांचा रस जर तुम्ही ग्रहण केला, जर त्याचं सेवन केलं, तर नक्कीच तुम्हाला सुद्धा तुमची जी पचनक्रिया आहे, तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे तर ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे मंडळी बाप्पाला दुर्वा वाहताना त्याच्या या ज्या अद्भुत औषधी गुण आहेत या दुर्वांचे ते तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही सुद्धा त्याचा नक्कीच वापर करा. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. दुपारचे 12:14 झालेले आहेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एका खूप छान आणि पॉझिटिव्ह न्यूज सोबत, जी गोष्ट ऐकून तुम्हाला खरंच खूप आनंद होणार आहे. मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणातील जो गणेशोत्सव आहे ना, तो त्याची चर्चा तर सर्वत्र असते, कारण अतिशय मोठा आणि अतिशय युनिक पद्धतीचा कोकणातील पारंपरिक असा गणेशोत्सव असतो, जो दरवर्षी मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. मंडळी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या आपल्या सर्व भावा बहिणींसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व खाजगी वाहनांना आणि एसटी बसेसना पथकरातून म्हणजेच टोलमधून पूर्णपणे माफी जाहीर करण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर मुंबई बेंगलोर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना सुद्धा ही टोल माफी देण्यात आलेली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी ही मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जाणाऱ्या चाकरमानांचा हा जो प्रवास आहे तो अधिक सुखकर आणि विना अडथळा त्याचसोबत मंडळी खिशाला परवडणारा होणार आहे. तर मग तुम्ही सुद्धा जर कोकणात जाण्याच्या तयारीत असाल तर या टोल माफीचा नक्की फायदा घ्या मंडळी आणि मस्तपैकी सुरक्षित प्रवास करा आणि जो कोकणातील गणेशोत्सव आहे त्याचा सुद्धा मस्तपैकी आनंद घ्या. मंडळी, गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना 2-4 दिवस आधीच माझ्याकडून आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीमकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी दुपारचे 12:26 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एका खूप छान ट्रिक सोबत. मंडळी सण उत्सवाचे दिवस सुरू झालेत आणि घरामध्ये धूप अगरबत्तीचा सुगंध असणं हे अगदी अनिवार्यच असतं. पण मंडळी बाजारातून महागडे धूप होल्डर आणण्यापेक्षा आज आपण घरच्या घरी अगदी 2 मिनिटांमध्ये सुंदर इको फ्रेंडली आणि वेस्ट आउट ऑफ बेस्ट धूप होल्डर कसा बनवायचा ते पाहूयात. मंडळी यासाठी आपल्याला हवी आहे एक छोटीशी मातीची पंती आणि जुनी टाचणी किंवा बारीक खिळा आणि त्यासोबत मंडळी थोडासा क्ले किंवा कणिक असलं तरी चालेल. सगळ्यात आधी मातीच्या पंतीच्या मध्यभागी थोडीशी मळलेली कणिक किंवा क्राफ्ट क्ले ठेवा. त्यामध्ये टाचणीचा किंवा खिळ्याचा उलटा भाग अगदी चपटा भाग जो आहे तो घट्टपैकी बसवा. त्यासोबत मंडळी असं केल्याने टोकदार भाग हा वरच्या बाजूला राहील आणि आता ही पणती तुम्ही आवडत्या रंगांनी किंवा कुंकू हळदीनं सजवू शकता. बस तुमचं सुंदर घरगुती धूप होल्डर तयार होत आहे. धूप पेटवून त्या टोकावरती सहज खोचून ठेवा. राख सगळीकडे पसरणार नाही, ती पणतीतच जमा होईल आणि तुमचा जो घरचा कोपरा आहे तो प्रसन्न सुगंधानं सुद्धा भरून जाईल. तर मंडळी ही जी ट्रिक आहे नक्की ट्राय करा. कशी वाटली मला नक्की कळवा. 90 11 11 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: उन्ना उन्ना

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी दुपारचे 12:37 झालेले आहेत. ऑलमोस्ट आपला शो संपायची वेळ झाली आहे. पण मंडळी मी तरीही आले तुम्हाला भेटायला एका नवीन आगळ्या वेगळ्या विषयासोबत. आणि आता जो विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे, जी ट्रिक मी तुम्हाला देणार आहे, खरंच ती तुमच्या सौंदर्य मध्ये भर घालणारी आहे मंडळी. सखींनो, आपण आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी गुलाब जल जे आहे ते नक्की वापरतच असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की हेच गुलाब जल आपल्या नखांचं सौंदर्य वाढवण्यासाठी आणि त्यांना मजबूत ठेवण्यासाठी एक उत्तम वरदान आहे. आता मंडळी, सतत पाणी, भांडी किंवा रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे आपली नख अनेकदा कोरडी निसतेज आणि ठिसूळ होत असतात, लवकर तुटतात. आणि अशा वेळी रोज वॉटर म्हणजेच गुलाब जल अत्यंत प्रभावी ठरत. मंडळी, रोज वॉटर मध्ये नैसर्गिक आर्द्रता असते. रोज रात्री कापसाच्या सहाय्याने नखांवरती आणि त्याचसोबत जे आपले नखांपासली जी त्वचा असते त्याच्यावरती गुलाबजल लावल्यास नखांचा कोरडेपणा दूर होतो. त्यासोबत मंडळी, नियमितपणे नखांवरती गुलाबजल चोळल्यानं निस्तेज झालेली जी नख आहे ती चमकदार दिसू लागतात आणि त्यांना एक सुंदर असा नैसर्गिक गुलाबी रंग येतो. त्यासोबत मंडळी, गुलाबजल मधील अँटी बॅक्टेरियल जे गुणधर्म आहे ते नखांच्या आजूबाजूला होणारे इन्फेक्शन आणि जळजळ रोखण्यासाठी सुद्धा मदत करत असतात. त्यामुळे मंडळी, तुमच्या नेल केअर रुटीनमध्ये गुलाब जल आता हे जे आहे ते तुम्ही नक्की ऍड करा. आणि मंडळी, जे घरगुती उपाय आहेत ना असे हे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मंडळी, अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

कम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, भरपूर सारे आपण आज गप्पा मारलेल्या आहेत आणि उद्या पुन्हा आपण आपल्या नेहमीच्या वेळेत म्हणजेच ठीक सकाळी 11 वाजता भेटत आहोत आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. आता तोपर्यंत वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची, तर मंडळी कुठेही जाऊ नका कारण थोड्याच वेळात स्नेहवार्ता या शोमध्ये आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला आणि आज दिवसभर तुम्हाला खूप साऱ्या गाण्यांचा, खूप साऱ्या छान छान कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे मंडळी असंच अविरतपणे आपल्या रेडिओला प्रेम देत राहा, निरोगी राहा, हसत खेळत राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे। आज आपल्या स्नेहालय परिवारातील जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या हितचिंतकांचा वाढदिवस आहे। गेल्या अनेक वर्षापासून स्नेहालयाच्या प्रत्येक उपक्रमात आपुलकीने सहभागी होत संस्थेसोबतचं हे सुंदर नातं त्यांनी मनापासून जपलं आहे। सुरेखा सतीश पोरे त्याचबरोबर पूजा सारन शहा यांचा आज वाढदिवस आहे। पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण असेच फुलत राहोत। प्रत्येक स्वप्नाला यशाची साथ मिळो। आरोग्य समाधान आणि सुख समृद्धी सदैव तुमच्या सोबत राहो। तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य असंच कायम राहो आणि स्नेहालय सोबतचं हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत राहोत। रेडिओ नगर 90.4 एफएम आणि संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। नगरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत त्यांच्या आवडीचे सुंदर असे गीत। आज बर्थडे सेलिब्रेशन सोबत एक सुंदर गाणं तर बनतच ना,

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आज आपण स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये काही छोट्या चिमुकल्यांच्या यशोगाथा आपण ऐकणार आहोत. तर नगरकर, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प उपक्रम राबवले जातात, त्यापैकी बालभवन हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पातील चिमुकल्या विद्यार्थ्यांची यशोगाथा आपण ऐकणार आहोत. नगरकर, प्रत्येक मुलाच्या शिकण्याची भाषा सारखीच असेल असं नाही. कुणी शब्दातून व्यक्त होतं, कुणी कृतीतून, तर कुणी हावभावातून. पण शिकण्याची इच्छा मात्र प्रत्येकाच्या मनात असते. आजची आपली यशोगाथा अशाच एका जिद्दी मुलाची आहे. त्याच्यासाठी हावभाव हे शब्द होते आणि चित्रे हे संवादाचे माध्यम. मात्र आज त्याच हावभावातून तो शब्दाकडे वाटचाल करतो. चला तर मग जाणून घेऊया इयत्ता 6वीतील स्वराज लक्ष्मण साबळेची प्रेरणादायी यशोगाथा. हा विद्यार्थी क्षितिज बालभवन येथील आहे आणि याच्या शाळेचे नाव आहे जानकीबाई आपटे विद्यालय. मंडळी, काही मुलांच्या आयुष्यात अडचणी लवकर येतात, पण त्या अडचणीवर मात करण्याची जिद्द त्याहून मोठी असते. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे स्वराज लक्ष्मण साबळे याची. स्वराज आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात येतो. त्याचे वडील मजुरी करतात तर आई घरकाम करते. आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ अशा मोठ्या कुटुंबात वाढत असतानाही स्वराजच्या शिक्षणासाठी कुटुंबाचे प्रयत्न कायम राहिले. स्वराज जन्मापासूनच ऐकू आणि बोलू शकत नाही, त्यामुळे इतर मुलांप्रमाणे शब्दाच्या माध्यमातून संवाद साधणे त्याच्यासाठी शक्य नव्हते. आपले विचार व्यक्त करण्यासाठी तो हावभाव, हातवारे आणि चित्रांचा आधार घेत असे. शिक्षणाच्या प्रवासातही त्याच्या समोर अनेक अडचणी होत्या. मात्र अडचण आहे म्हणून शिक्षण थांबवायचे नाही. या विचाराने क्षितिज बालभवन मधील शिक्षकांनी त्याच्यासाठी शिकण्याची पद्धतच वेगळी केली. सुरुवातीला टॉय बँकेतील शैक्षणिक खेळणी, पझल्स, चित्रकार आणि अक्षरजोडी यांच्या माध्यमातून त्याला शिकवण्यास सुरुवात केली. गणितातील बेरीज, वजाबाकी, प्रत्यक्ष वस्तू, बोटे आणि चित्रांच्या सहाय्याने समजावून सांगण्यात आली. त्यामुळे अवघड वाटणाऱ्या संकल्पना स्वराजला हळूहळू समजू लागल्या. भाषा शिक्षणासाठी फ्लॅश कार्ड, चित्रे आणि अक्षर कार्डाचा वापर करण्यात आला. चित्रे दाखवायचे, त्यासोबतच संबंधित अक्षर किंवा शब्दापासून समजावून सांगण्याचा आणि प्रत्यक्ष कृतीतून त्याचा सराव करून घेण्यात आला. अशा पद्धतीने हावभाव, चित्रे आणि कृती हे स्वराजच्या शिक्षणाचे माध्यम बनले. शब्द ओळख, शब्द लेखन, चित्र शब्द जुळवणी, रंग आकाराचे वर्गीकरण अशा विविध उपक्रमातून त्याच्या कौशल्यांना चालना मिळाली आणि मग या प्रयत्नांना स्वराजच्या जिद्दीची साथ मिळाली. सुरुवातीला केवळ हावभावातून प्रतिसाद देणारा स्वराज आता वहीमध्ये सोपे शब्द लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने काना मात्राचे शब्द लिहिण्यास सुरुवात केली आहे. एखादे चित्र दाखवले की त्या संबंधित शब्द लिहिण्याचा तो प्रयत्न करतो. ही केवळ अक्षरे आणि शब्द लिहिण्याची प्रतिक्रिया नाही, तर स्वतःला व्यक्त करण्याच्या एका नव्या वाटेची सुरुवात आहे. आज स्वराज ऐकू किंवा बोलू शकत नसला तरी शिक्षणाच्या माध्यमातून तो स्वतःचे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्या या प्रवासात शिक्षकाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराजची स्वतःची जिद्द आणि मेहनत याची मोठी भूमिका आहे. नगरकर, स्वराजची गोष्ट आपल्याला एक सुंदर आणि मनाला भिडणारा संदेश देते. प्रत्येक मूल शिकू शकते, फक्त त्याच्यापर्यंत पोहोचण्याची पद्धत वेगळी असते. कधी कधी एखाद्या मुलाला शब्दाची गरज नसते, त्याच्या डोळ्यातील चमक, हातातले हावभाव आणि शिकण्याची धडपड त्याची भाषा बनते. हावभावातून सुरू झालेला स्वराजचा प्रवास आज शब्दाकडे वाटचाल करतो आहे आणि हीच त्याच्या जिद्दीची, प्रयत्न आणि शिक्षणाच्या ताकदीची खरी यशोगाथा आहे. नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. परंतु आपण स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. आज वाढदिवस आहे पूजा सारन शहा यांचा.
ह्या आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्या आपल्या स्नेहालयाशी जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत. त्या आपल्या प्रत्येक उपक्रमामध्ये स्वतः उत्साहाने सहभागी होतात. पूजाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. पूजाताई, ऐकूया तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: 쓰여있죠.
1: 맞다. 디나가.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये आपण काही चुमुकल्या विद्यार्थ्यांची यशोगाथा ऐकत आहोत. नगरकर अभ्यास म्हटलं की डोळ्यासमोर येतात पुस्तक, वही, पेन आणि कधी कधी मुलांच्या चेहऱ्यावर दिसतो तो कंटाळा. पण हाच अभ्यास जर खेळता खेळता हसत खेळत शिकायला मिळाला तर मग अभ्यासाचा कंटाळा कुठल्याच कुठे पळून जातो आणि शिकण्याची गोडी निर्माण होते. आजची आपली गोष्ट आहे अशाच एका चिमुकलीची. एकेकाळी तिच्यासाठी अक्षर आणि अंक ओळखणंही अवघड होतं, पण आज तीच मुलगी खेळता खेळता अक्षर ओळखते, शब्द जोडते आणि शिकण्याचा प्रयत्न करते. चला तर मग जाणून घेऊया परिस बालभवनाची विद्यार्थिनी शिवकन्या सचिन चांदणे हिची प्रेरणादायी यशोगाथा. शिवकन्या 11 वर्षाची इयत्ता 5वीत शिकणारी ही मुलगी सीताराम सारडा विद्यालयात शिक्षण घेते. तिच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नाही. वडील बिगारी काम करून घर चालवतात तर आई धुनी भांडी करून संसाराला हातभार लावते. घरच्या परिस्थितीमुळे शिवकन्याही आईला घरकामात मदत करायची, त्यामुळे शाळेत जाणं, बालभवनमध्ये येणं यामध्ये तिचं साथ. अभ्यासाची गोडीही निर्माण झाली नव्हती. पाचवीत असूनही तिला मूळ अक्षरांची पुरेशी ओळख नव्हती. साधे शब्द वाचतानाही अडचण यायची आणि अंकांची ओळखही नीट झाली नव्हती. अभ्यास म्हटलं की शिवकन्याला कंटाळा यायचा. पण तिची ही अवस्था पाहून परिस बालभवनच्या कार्यकर्त्यांनी हातावर हात ठेवून बसायचं ठरवलं नाही, तर त्यांनी तिच्या घरी भेट दिली, आईशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या, शिक्षण किती महत्वाचं आहे हे समजावून सांगितलं आणि शिवकन्याला नियमितपणे बालभवनमध्ये पाठवण्याबाबत चर्चा केली. हळूहळू शिवकन्या बालभवनमध्ये येऊ लागली. पण आता पुढचा प्रश्न होता तिला शिकवायचं कसं, कारण नुसतं वही पुस्तक समोर ठेवलं की तिचा अभ्यासात जीव रमत नव्हता. मग बालभवनच्या कार्यकर्त्यांनी तिच्यासाठी एक वेगळीच वाट निवडली. खेळातून शिक्षणाची खेळणी आणि शैक्षणिक साहित्यांच्या मदतीने तिचं शिक्षण सुरू झालं. मुळाक्षरांसाठी अक्षरांच्या चिठ्ठ्या, अक्षरांसाठी अंकांच्या चिठ्ठ्या, चित्रकोडी आणि वेगवेगळी शैक्षणिक खेळे वापरले जाऊ लागले. अक्षर जुडून छोटे शब्द तयार करायचे, चित्र पाहून त्यांचा शब्द ओळखायचा, शब्द वाचायचा आणि पुन्हा तो शब्द लिहायचा. हे सगळं आता अभ्यास म्हणून नाही तर खेळ म्हणून सुरू झालं होतं आणि मग हळूहळू बदल दिसू लागला. ज्या शिवकन्याला अभ्यासात कंटाळा यायचा, ती आता खेळणी आणि शैक्षणिक साहित्य पाहून उत्सुक होऊ लागली. खेळता खेळता तिला अक्षर ओळखता येऊ लागली. अक्षर जुडून छोटे शब्द तयार करता येऊ लागले आहेत. शब्द वाचण्याचा आणि लिहिण्याचा ती प्रयत्न करू लागली. अंकांची ओळख हळूहळू वाढवून सगळ्यात सुंदर बदल म्हणजे तिची बालभवनातील उपस्थिती. नियमित उपक्रमांमध्ये ती उत्साहाने सहभाग आणि चूक झाली तरी पुन्हा प्रयत्न करू लागली आहे आणि तिच्या मनात एक नवा विश्वास निर्माण झाला आहे. अभ्यास म्हणजे कंटाळा नाही, खेळता खेळता आपण शिकू शकतो. शिवकन्याच्या या बदलामागे केवळ खेळणी नाही तर तिच्या घरी जाऊन केलेली भेट, आईशी झालेला संवाद, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रेमळ वातावरण आणि तिला शिकण्यासाठी दिलेली योग्य संधी या सगळ्यांचा मोठा वाटा आहे. आज शिवकन्या अजूनही शिकते आहे, रोज नवं काहीतरी समजून घेत आहे. कधी कधी चुकते, पुन्हा प्रयत्न करते आणि हळूहळू पुढे जाते. नगरकर शिवकन्याची ही गोष्ट आपल्याला एक सुंदर गोष्ट सांगून जाते. प्रत्येक मुलाला शिकायचं असतं, फक्त त्याला शिकण्याची योग्य वाट दाखवावी लागते. तर नगरकर आताच आपण ऐकली आहे शिवकन्या सचिन चांदणे परिस बालभवन मधील विद्यार्थिनीची यशोगाथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी संजय आगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे नगरकर. आज आपण स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये काही चिमुकल्यांची यशोगाथा पण ऐकत आहोत. नगरकर, एखादं मूल शांत असतं, अबोल असतं, पण त्या शांततेमागे त्याची अडचण काय आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. आजची यशोगाथा आहे इयत्ता पहिलीतील ओम बहादूर बुढा यांची. ओम हा श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा प्राथमिक शाळा भुतकरवाडी येथे शिकतो आहे. त्याची मातृभाषा नेपाळी असल्याने सुरुवातीला मराठी भाषेचं वातावरण त्याच्यासाठी अडचणीचं ठरलं. शिक्षकांसाठी संवाद साधणं, प्रश्नांची उत्तरं देणं आणि शालेय उपक्रमामध्ये सहभागी होणं त्याला कठीण जात होतं. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षक रजिया दफेदार यांनी ओमशी त्याच्या मातृभाषेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. रोजच्या वातावरणातील काही सोपे नेपाळी शब्द आणि वाक्य समजून घेऊन त्याच्याशी संवाद सुरू झाला आणि हळूहळू बदल दिसू लागला. सुरुवातीला फक्त हसून प्रतिसाद देणारा ओम काही शब्द बोलू लागला आहे. पुढे 1 ते 10 अंक अक्षराची ओळख, इंग्रजी अक्षरांची ओळख आणि लेखनाचा सराव सुरू झाला आहे. त्याच्या या प्रत्येक प्रयत्नाचं कौतुक करून त्याला प्रोत्साहन दिलं गेलं. आज ओमच्या लेखनात सुधारणा झाली आहे. तो शिक्षकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, काही शब्द उच्चारतो आणि शालेय उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येतो. नगरकर, ओमची ही गोष्ट फक्त शैक्षणिक प्रगतीची नाही, ही आहे समजून घेण्याची, स्वीकारण्याची आणि विश्वासाची गोष्ट. तर नगरकर, ओमच्या प्रवासातून एक सुंदर संदेश मिळतो. मुलाला शिकण्याआधी त्याला समजून घ्या. त्याच्या भाषेपर्यंत आपण पोहोचलो तर त्याच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला होतो. ओमचा प्रवास अजून सुरू आहे, पण प्रेम, संयम आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर प्रत्येक मूल नक्कीच पुढे जाऊ शकतं. ही प्रेरणादायी वाटचाल घडवणाऱ्या रजिया दफेदार, शिक्षक आणि स्नेह ज्ञानदीप प्रकल्पाचे मनापासून अभिनंदन. तर नगरकर, आताच आपण ऐकली आहे ओम बहादूर बुढा या विद्यार्थ्याची यशोगाथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: नमस्कार, मी भूषण कडू. तुम्ही ऐकता रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. तर नगरकर दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. यामध्ये पिक्चर अभी बाकी है उमराव जान, त्याचबरोबर आशा भोसले व भूपेन हजारिका यांच्या जन्मदिनानिमित्त आपण ऐकणार आहोत सुंदर अशी गाणी. आपल्या सोबत असणार आहेत आरजे आदी. त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकणार आहोत शायरी, मराठी, प्रादेशिक बातमीपत्र, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड, सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि फॅशन टिप्स. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सक्षमता दिन विशेष आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे कोमल. त्याचबरोबर संध्याकाळी 6 वाजता आपण ऐकणार आहोत गुरु प्रवचन. चातुर्मास निमित्त परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहब यांचे प्रवचन आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे आदी. त्याचबरोबर संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. यामध्ये संजय मनकोन यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अनुजयामुळे. रात्री 8:30 आकाशवाणी मुंबई केंद्रावरील मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 9 वाजता आठवणीतील गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. अक्षय कुमार स्पेशल शो आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहे आरजे अमृता. स्नेहवार्ता या कार्यक्रमानंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेतली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: श्रोते मित्र हो नमस्कार। थोड्या गप्पा थोड़ी गाणी या शो मध्ये मी आरजे आदि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। श्रोते हो, आजचा आपला सेगमेंट आहे लोकपरंपरा, आणि या लोकपरंपरेमध्ये आज आपण ऐकणार आहोत साऊथ इंडियन अर्थात दाक्षिणात्य शैलीतील चित्रपट गीतं। याच्यामध्ये मराठी आणि हिंदी दोन्हीही गीतं आपण ऐकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्या गीताविषयी थोडीशी माहिती। तर मित्र हो, सुरुवातीचं हे गीत आहे थोडंसं नव्या ढंगाचं आहे, गुंटूर करम या चित्रपटातलं। राहुल काळे हे आहेत गीतकार आणि संगीत दिले थमन एस यांनी। गायक आहेत स्तुती सिन्हा आणि पडद्यावर कलाकार आहेत महेश बाबू आणि श्रीलीला। आणि हे गीत दिग्दर्शित केलं होतं, अर्थात हा चित्रपट जो आहे तो दिग्दर्शित केला होता त्रिविक्रम यांनी। आणि थोडंसं एकदम आधुनिक काळातलं हे दाक्षिणात्य शैलीतलं हे गीत आहे। महेश बाबू हे दक्षिण भारतातले नव्या दमाचे कलाकार आहेत, नायक आहेत, आणि श्रीलीला ही नायिका। तेव्हा सुरुवातीला आपण ऐकूया गुंटूर करम या चित्रपटातलं हे गीत।
2: अच्छा सुनो, जरा पाणी तो देना।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक. तर श्रोते हो, दाक्षिणात्य शैलीतील चित्रपट गीतं आज आपण या शोमध्ये आपण ऐकत आहोत. यानंतर आपण ऐकणार आहोत घिल्ली अर्थात गिल्ली या चित्रपटातलं पी ए विजय यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे विद्यासागर यांनी. गायक आहेत के आणि अनुराधा श्रीराम. आणि पडद्यावर विजय आणि त्रिशा यांनी धमाल केलेली आहे.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. तर मित्र हो, लोक परंपरेमध्ये आज आपण दाक्षिणात्य शैलीतील चित्रपट गीतांचा आनंद घेत आहोत. हिंदी चित्रपट असो किंवा मराठी, प्रामुख्यानं हिंदी चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य शैलीतली गाणी ही खूप गाजलेली आहे. त्या चित्रपटातल्या कथानकाला अनुरूप असं गीत असायचं. मग नायक, नायिका, गायक, गीतकार, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक या सर्वांचंच त्या ठिकाणी पूर्ण ताकद, सर्वांचीच शक्तीपणाला लागायची, सर्वांचंच कौशल्यपणाला लागायचं. आणि असंच एक गीत पडोसन या चित्रपटातलं आहे. कदाचित तुम्हाला आठवत असेल, की हे पडोसन चित्रपटातलं गीत सुनील दत्त, सायरा बानू आणि विनोदी नायक, हिंदीतले जुन्या जमान्यातले विनोदी नायक होते महमूद, त्याचबरोबर या गीतामध्ये स्वतः गायक किशोर कुमार यांनी देखील अभिनय केलेला आहे. आणि गीत आठवलं असेल तुम्हाला, एक चतुर नार करके श्रृंगार. आणि हे गीत लिहिलं होतं राजेंद्र कृष्ण यांनी, संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी, गायक होते किशोर कुमार आणि मन्नाडे. चला मग आपण पण आनंद घेऊया पडोसन चित्रपटातल्या या गीताचा.

என்ன ஆயா இது?

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: नमस्कार, मी डॉक्टर धनश्री मकरंद खरवंडीकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मित्रांनो. विनोदी भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते महमूद यांनी गुमनाम नावाच्या एका चित्रपटामध्ये 1965 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात एक सुंदर अभिनय केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक हैदराबादी स्वरूपाचं गाणं आहे जे लिहिलं आहे शैलेंद्र यांनी, संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि गायलं होतं मोहम्मद रफी यांनी आणि पडद्यावर कलाकार होते स्वतः महमूद आणि त्या काळातली प्रसिद्ध नर्तिका नायिका हेलन आणि गीताचे बोल होते हम काले है तो क्या हुआ दिल वाले है, हम काले है तो क्या हुआ दिल वाले है. आणि इतकं सुंदर गाणं हे गायलं होतं तेव्हा आता ऐकूया आपण गुमनाम चित्रपटातलं हे गीत.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

वेलकम बैक मित्रांनो. चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. शाहरुख खान आणि दीपिका यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट चेन्नई एक्सप्रेस या नावावरूनच दाक्षिणात्य शैलीतल्या चित्रपटाचा आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि या चित्रपटांमध्ये अनेक गाणी अशा स्वरूपाची होती. त्यातलं 1 2 3 4 हे गाणं जे आहे तुम्हाला आठवत असेल, तर ते गीत आता आपण ऐकूया आणि आनंद घेऊया साऊथ इंडियन सॉंग्सचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: वेलकम बैक मित्रांनो, दाक्षिणात्य अभिनेते अभिनेत्री यांनी हिंदी चित्रपट भरपूर प्रमाणात गाजवलेले आहेत। त्यातलं उदाहरण म्हणजे श्रीदेवी आहे, रेखा आहे, वैजयंतीमाला आहे, हे दक्षिणेतून हिंदी चित्रपटामध्ये आलेले आहेत। जसं नायिका आहेत तसे नायक देखील आहे, रजनीकांत आहे, कमल हसन आहे, चिरंजीवी आहे, नागार्जुन आहे, आणि आत्ताचे पण भरपूर नवीन पिढीमधले नायक जे आहेत हे हिंदी चित्रपटामध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी आलेले आहेत। तर त्या काळामध्ये दक्षिण भारतामध्ये सिल्क स्मिता नावाची चित्रपटातली नायिका खूप प्रसिद्ध होती। तिचे अनेक चित्रपट जे आहेत ते गाजले होते, परंतु खऱ्या जीवनामध्ये हिरोईन होण्यासाठी तिनं प्रचंड संघर्ष केला होता। चांगले वाईट बरेचसे दिवस तिने अनुभवले होते आणि या अनुभवातूनच ती पुढं मोठी स्टार बनली। नायिका सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आला होता 2011 साली, डर्टी पिक्चर, आणि या चित्रपटामध्ये एक गाणं जे आहे ते खूप प्रसिद्ध झालं होतं, ओ लाला ओ लाला ओ लाला ओ लाला, ते गीत आता आपण ऐकणार आहोत। हे गीत लिहिलं होतं रजत अरोरा यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं ग्रेट म्युझिशियन बप्पी लाहिरी यांनी, आणि गायलं होतं स्वतः बप्पी लाहिरी यांनी, त्यांच्यासोबत होती श्रेया घोषाल। ऐकूया ते प्रसिद्ध गीत।

0: ऐ जाने क्या आशिक हूँ। एक बार पकड़े तो छोड़ते नहीं, उठा बोले जाते दाले।
1: हट जा, मैं तो मारूंगी।
0: हल्लू हल्लू मार, तेरी खल्ला ही मरोड़ जाएगी। तो
2: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.
3: म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, तुम्ही म्हणाल की आता हिंदीच गाणे ऐकवले आहेत, एखादं मराठी पण गाणं होऊन जाऊ द्या ना. हो, तर दाक्षिणात्य स्वरूपातल्या गाण्यांमध्ये मराठी चित्रपटांमध्ये एक गाणं आलं होतं. चित्रपट होता चंगू मंगू, अशोक सराफ आणि सचिन यांची प्रमुख भूमिका होती, म्हणजे टायटल रोल जो होता तो त्यांचाच होता. हे गीत लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी, संगीतबद्ध केलं होतं अरुण पौडवाल यांनी आणि गायलं होतं स्वतः सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी. आणि पडद्यावर होते मराठीचे सुपरस्टार अशोक सराफ आणि हिंदीतली एकदम प्रसिद्ध नृत्यांगना अभिनेत्री अरुणा इराणी. हो, पडद्यावर अरुणा इराणी आणि अशोक

सराफ यांनी उत्कृष्ट असा अभिनय केलाय आणि अशोक सराफ यांनी तर साऊथ इंडियनचाच रोल केलेला आहे आणि गाण्याचे बोलसुद्धा तसेच लिहिले आहेत शांताराम नांदगावकर यांनी. स्टार्टिंग म्हणजे सुरुवातच अशी आहे, अय्यो रामा रामा. गाणं लक्षात आलं असेल, चला आपण पण आनंद घेऊया.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्र हो, आज आहे 9 सप्टेंबर आणि आज मराठीतले एक प्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांचा जन्मदिन. सुरुवातीला आज त्यांना जन्मदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊयात. ते स्वस्थ राहो, मस्त राहो, दीर्घायुष्य हो. श्रीधर फडके यांचा जन्म 9 सप्टेंबर 1950 रोजी मुंबई इथं झाला आणि ते विख्यात गायक आणि संगीतकार सुधीर फडके म्हणजे बाबूजी यांचे सुपुत्र आहेत. श्रीधर फडके यांनी अनेक चित्रपटांना संगीतबद्ध केले आणि त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत लक्ष्मीची पाऊले, हृदयस्पर्शी, घराबाहेर. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेले भावगीतं देखील खूप गाजलेत आणि त्यांचा अल्बम जो आहे तो अजूनही गाजतो आहे, बरेच जण ऐकतात. तर त्यांचे गाजलेले अल्बम आहेत ज्याच्यामध्ये भावगीतं आहेत ते म्हणजे ऋतू हिरवा, ओंकार स्वरूपा, आबोलीचे बोल, हे गगना, तेजोमय नाद ब्रह्म, काही बोलायचे आहे, तल्लीन गोविंदे, सूरवरद रामा, फिटे अंधाराचे जाळे. हे अल्बम त्यांचे खूप गाजलेत आणि या अल्बममधले गाजलेले गाणे जर पाहिज आपण जर विचार केला तर ऋतू हिरवा ऋतू बरवा, आशा भोसलेंच्या स्व आवाजातलं हे गाणं आहे, त्यांचंच आहे फुलले रे क्षण, त्यानंतर जय शारदे वागेश्वरी, झिणी झिणी वाजे वीण, माझिया मना भोगले जे दुःख, घनराणी सांज ये गोकुळी, आबोलीचे बोल, दिवे देहात स्पर्शाचे, घर असावे घरासारखे, केशी तुझिया मनी वसे, मन गडवी संस्कार, पहिल्याच सरींचा वारा लबाड आहे, काही बोलायचे आहे, नख लागल्याशिवाय आवेळीच केव्हा दाटला अंधार, तुला पाहिले मी झुळूक आणखी एक, एक ओस ओलांडली दोन रात्रीतील आता, तू माझ्या आयुष्याची पहाट, तेजोमय नाद ब्रह्म, मी एक तुला फूल दिले, रोज तुझ्या डोळ्यात तुला पाहिले मी, एक गोरज घडीला कधी रिमझिम, मी राधिका हे गगना. अशी कितीतरी मोठ्या गाण्यांची लिस्ट आहे. तर आता सुरुवातीला म्हणजे या सेगमेंटमध्ये श्रीधर फडके यांच्या आज जन्मदिनानिमित्त त्यांची माहिती आपण ऐकतो आहोत. आता ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं सुंदरसं हे गीत.

ऐकत होतो. आता बघूया त्यांना पुरस्कार कोणकोणते मिळालेले आहेत. फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार त्यांना मिळाला होता 1994 साली वारसा लक्ष्मीचा या चित्रपटासाठी. त्याच्यानंतर 1996 साली पुत्रवती या चित्रपटासाठी फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्यानंतर 2000 साली लेकरू या चित्रपटासाठी पुन्हा एकदा फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्याच्यानंतर 2008 साली वसुंधरा पंडित पुरस्कार मिळाला होता. 2017 साली गजानन वाटवे पुरस्कार मिळाला होता. तर त्यांनी संगीतबद्ध केलेली बरीचशी गाणी मी जसं सांगितलं आणखीनही बरीच आहे. कधी रिमझिम, क्षितिजी आले भरते ग, होऊनी मी जवळ येते, फिटे अंधाराचे जाळे, माझ्या मातीचे गायन, भरून भरून आभाळ आलय, त्या कोवळ्या फुलांचा मन मनास उमगत नाही, रूपे सुंदर सावळागे माये, गुरु परमात्मा परमेशु, विठ्ठल आवडी प्रेम भाओ, येथोनी आनंदूरे, देवाच्या द्वारी माझ्या मना लागो छंद, काही बोलायचे आहे. हे असे आणि बरेचसे गीतं आहेत. तेव्हा आता आपण जाता जाता श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे कर्णमधूर असं गीत ऐकूया. आणि या शोमधून मी आर जे आदी आपला निरोप घेतोय. आपण मात्र कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक आणि गुड इव्हनिंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4:01 झालाय आणि सांज रंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आपण सुरुवात करूया एका मोटिवेशनल शायरीने, कारण मोटिवेशन तो बनता है। मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। रास्ते कितने भी मुश्किल क्यों ना हो, अगर दिल में उम्मीद जिंदा हो तो हर मुश्किल आसान होती है। क्या बात है। म्हणूनच मित्रांनो, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी थांबायचं नाहीये, कारण प्रत्येक संध्याकाळ आपल्याला एक गोष्ट सांगते। आजचा दिवस संपला असेल पण उद्याची सुरुवात अजून बाकी आहे, तर आपण अशाच गप्पा मारणार आहोत। याच मोटिवेशनल शायरीसोबत आपण पुढे जाऊयात, ऐकूयात छान छान गाणी। त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

0: श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांज रंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. संध्याकाळचे 4:18 झालेत. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या अहिल्यानगर महापालिकेनं ना 275 कोटी रुपयांच्या मालमत्ता कर थकबाकीच्या वसुलीसाठी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली. बरं का, कर न भरणाऱ्या 2000 थकबाकीदारांना पहिल्या टप्प्यात जास्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून उर्वरित मालमत्ता धारकांवर देखील ही कारवाई सुरू आहे. आणि थकबाकीदारांमध्ये शासकीय कार्यालय, व्यावसायिक गाळे, मोबाईल टॉवर्स आणि मंगल कार्यालयांचा समावेश आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी यापूर्वी कर सवलत देऊनही प्रतिसाद न मिळाल्यानं आता मालमत्ता जप्त करणं आणि न जोडणी खंडित करणं यांसारखी कठोर कारवाई केली जाणार आहे. तर अजूनही ज्यांनी कर भरलेला नाहीये त्यांच्यासाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि खरं म्हणजे कर भरणं ही आपली एक जबाबदारी आहे आणि ते आपण जबाबदारीनं केलं पाहिजे, पण आपण ते करत नाहीये. त्यामुळे सरकारला किंवा महापालिकेला असे पावलं उचलावे लागतात. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: अभी न जाओ छोड़ कर,

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

बॅक मंडळी, तुम्ही एकदा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांज रंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत आणि लेकिन चुपचुपके मिलने का मजा तो आएगा हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे आणि आता संध्याकाळचे 4:32 झालेत. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळपाचा हंगाम 15 ऑक्टोबर पासूनच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. साखरेची दरवाढ झाल्यानं केंद्र सरकारनं कारखाने लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत, म्हणजे दिल्या होत्या, आणि त्यानुसार राज्यात सुमारे महिनाभर लवकर हंगाम सुरू होणार आहे. काही साखर कारखान्यांचा मात्र हंगाम लवकर सुरू करण्यासाठी विरोध असल्याचं सांगण्यात येत आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्की कळवा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: बोले बोले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करती या पिरमान पिरमान गाव मोठ वरच गाणे गाव मोठ वरच गाणे।

आशा भोसले यांच्या आवाजातलं हे छानसं गाणं इन आखो के मस्ती के छान आपण एन्जॉय केलेलं आहे. आणि मंडळी, खरं म्हणजे ही जी गाणी आहे ना ती नेहमी आठवणीत राहणारी आहेत, आणि नेहमी ही गाणी ऐकली की त्या दिवसांची आठवण येते, त्या मूवींची, त्या गाण्यांची आठवण येते. आणि अशीच गाणी आपण एन्जॉय करत असतो रेडिओ नगर 90.4 FM वरील सांजरंग या शो मध्ये. संध्याकाळचे 4:49 झालेत. आणि मंडळी, आता सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे गणपती बाप्पांची. आता गणपती बाप्पा येतात 14 तारखेला, म्हणजे येत्या सोमवारी आता सगळ्यांच्या घरी बाप्पांचं आगमन होणार आहे, त्यामुळे सगळे उत्साही आहेत. मी तर इतकी उत्साही आहे ना, हे जे 4-5 दिवस आहेत ते कधी संपतील असं होतंय, पटकन संपावेत आणि पटकन बाप्पा घरी यावा. कारण बाप्पा घरी आला की वातावरण एक छान होऊन जातं आणि वेगळं वातावरण होत असतं. आणि त्याचबरोबर ना वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती, म्हणजे बाप्पांच्या मूर्ती बघायला देखील सगळ्यांची उत्सुकता असते की मैत्रिणीच्या घरी जायचं, अरे तुमचे बाप्पा कसे आहेत, तुमच्या बाप्पाची मूर्ती कशी आहे, आमची कशी आहे, हे सगळं बघायला पण मजा येत असते. पण तुम्हाला माहिती आहे का, कोल्हापुरातील रविवार पेठेतील पुलगल्ली तालीम मंडळाच्या गणेश मूर्तीचं यंदा मोठ्या उत्साहात आगमन झालंय. आणि गेल्या वर्षी वनराज रूपातील गणरायाची मूर्ती साकारून चर्चेत आलेल्या या मंडळानं यंदा भूमी अधिपती रूपातील गणेश मूर्ती साकारलेली आहे, आणलेली आहे, जी अतिशय सुंदर आहे आणि जिला पाहून खूप छान वाटते अशी ती मूर्ती आहे. म्हणजे ज्यामध्ये छान असं, म्हणजे असं नेचरला टच किंवा नैसर्गिक टच देणारी ही मूर्ती आहे. सो तुम्ही ही नक्की पाहिली असेल. तर कशी वाटती हे भूमी अधिपती बाप्पांची मूर्ती नक्की कळवा 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.

आजपासून 2 मिनिटाचं झालंय आणि सांज रंगामध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं कॅम्पा म्हणजेच SBI लाईफ आणि ChatGPT या 3 दिग्गज बँड सोबत 2 हंगामांसाठी 130 कोटींपेक्षा जास्त भागीदारी निश्चित केली आहे बरं का. आणि या करारात मार्च 2028 पर्यंत भारतात होणाऱ्या घरच्या मैदानावरील क्रिकेट सामन्यांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे हा करार मागील चक्राच्या तुलनेत तब्बल 44% जास्त आहे बरं का. त्यामुळे भारतीय क्रिकेटचं वाढतं व्यावसायिक महत्व अधोरेखित झालं आहे आणि याबाबत BCCI ट्विट करत माहिती दिली आहे. तर मंडई हे क्रिकेटमध्ये काय चालू आहे, आता क्रिकेट कोणत्या लेवलचं खेळलं जाणार आहे, कुठं होणार आहे, त्यांना कोण भागीदार असणार आहेत, असे अनेक प्रश्न आपल्याला असतात कारण प्रत्येकाचाच आवडता खेळ क्रिकेट असतो. आणि याचबद्दल हे छानशी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळचे 5:14 झालेत आणि सांज रंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडई, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची इंग्रजांनीही दखल घेतली आहे बरं का. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचाही समावेश आहे. आणि याबद्दल शिंदे यांचा हाऊस ऑफ कॉमन्स मधील आंतरराष्ट्रीय परिषदेत स्टेटमनशिप अवॉर्डनं सन्मान होणार आहे. हो, हे खरं आहे. आणि 9 आणि 10 सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी शिंदे तिकडे गेले आहेत. आणि कार्यक्रमामध्ये ब्रिटनमधील मुलांनी महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी या योजनांच्या संकल्पनेवर रेखाटलेली चित्र प्रदर्शित केली जाणार आहेत. तर म्हणजे अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित झालेत आणि एकनाथ शिंदे यांचा लंडनमध्ये आता गौरव होणार आहे. खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आता तिकडे देखील गौरव होणार आहे, याचा अभिमान सगळ्यांनाच वाटतो आहे. तर त्यांना खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकित रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळचे 5:23 झालेत आणि सांझ रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, खरं म्हणजे काही व्यक्तिमत्व हे इतके छान असतात की जे ना स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवतात आणि काम करत असतात तो स्वार्थ बाजूला ठेवून. आणि अशा व्यक्तिमत्वांनाच आपण म्हणत असतो समाजसेवक. आणि त्यांचं जे काम असतं ते फक्त समाजासाठी असतं. आणि असंच आपल्या अहिल्यानगरचे समाजसेवक अविनाश देडगावकर यांना नुकताच अहिल्यानगर गौरवरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आणि याचबद्दल जैन ओसवाल पतसंस्थेतर्फे आज म्हणजेच 9 तारखेला त्यांना जैन ओसवाल पतसंस्थेमध्ये चेअरमन या संस्थेचे जे चेअरमन आहेत अभयजी पितळे यांच्या हस्ते मोत्याचा हार घालून शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलेला आहे. आणि त्यावेळी जनरल मॅनेजर प्रशांत भंडारी, संतोष गांधी हे सगळे उपस्थित होते. तर मंडळी, खरंच हे समाजसेवक जे असतात ना त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप असतं. आणि मी तर नेहमी यांच्याकडून प्रेरित होत असते. त्यांच्या ते जे कोणताही स्वार्थ न ठेवता फक्त समाजाचा विचार करतात, समाजासाठी कार्य करतात, खरंच त्यांना सल्यूट आहे. आणि त्यांचा गौरव होणं, त्यांना पुरस्कारानं सन्मानित करणं खूप महत्वाचं आहे, कारण तीच त्यांच्या कामाची पावती असते. आणि खरं म्हणजे अविनाश देडगावकर सरांना खूप खूप शुभेच्छा. आणि सर, खरंच तुमचं हे काम जे आहे ते खूप छान आहे आणि असंच हे काम होत राहो तुमच्याकडून हीच आम्ही प्रार्थना करतो. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संध्याकाळचे 5:28 झालेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आपल्या अहिल्यानगर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधीनस्थ सर्व जे निवृत्ती वेतन धारक आहेत ना, त्यांच्यासाठी कुटुंब निवृत्ती वेतन लाभ मिळण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन सायबर क्राईम या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि हे चर्चासत्र जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद अहिल्यानगर इथं आयोजित करण्यात आलं होतं. मंडई आपण पाहतो आहोत की आत्ता सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे किंवा आपण जर इतरत्र पाहिलं तर असं दिसतंय की सगळीकडे सायबर क्राईम जो आहे ना तो घडतो आहे, आणि ज्याला यातलं जास्त नॉलेज नाही त्यांच्यासोबत जास्त प्रमाणामध्ये घडत आहे. नुकतंच माझ्या पप्पांसोबत देखील हे झालेलं आहे किंवा अनेक जे निवृत्तीधारक असतात त्यांच्यासोबत देखील हे होतं, पण असं होता कामा नये. त्यांना कळत नसतं, त्यांना एखादा कॉल येतो, त्यांना असं सांगितलं जातं की घर बसल्या बसल्या तुमचं काम होईल, कारण बँकेचे चक्कर काढायला किंवा सरकारी कामाचे चक्कर काढणं म्हणजे त्यांना असं वाटतं की नको बाबा नकोच हे, त्यापेक्षा घर बसल्या बसल्या जर होत असेल तर का नाही करावं असं होतं. त्यांना फोनवर OTP मागितलं जातो खोटं काहीतरी कारण देऊन आणि तेही देत असतात, आणि त्यामुळे सायबर क्राईम घडतात किंवा इतरही अनेक कारणं असतात त्यामुळे हे क्राईम घडत असतात. त्याचबद्दल असं होऊ नये यासाठी निवृत्ती वेतनधारकांसाठी सायबर गुन्ह्यांबाबतची चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं जे झालेलं आहे आजच, जे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं. आणि तुम्ही देखील सतर्क राहा, सुरक्षित राहा, कोणालाही OTP देऊ नका, कोणालाही पासवर्ड सांगू नका. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा. वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:43 झालेत आणि सांज रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आजची सांज थोडी खास आहे बरं का, कारण आज वाढदिवस आहे आपल्या बॉलिवूडच्या लाडक्या आणि कायम फिट दिसणाऱ्या अभिनेत्याचा, अक्षय कुमार यांचा आज आहे. हॅपी वाला बर्थडे. अक्षय कुमार म्हणजे फक्त एक अभिनेता नाही, तर गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या मनोरंजनाचा एक महत्वाचा भाग आहेत. खिलाडी म्हणून त्यांनी आपल्या मनात वेगळी जागा निर्माण केली आणि कॉमेडी असो, ऍक्शन असो किंवा गंभीर भूमिका, प्रत्येक भूमिकेत त्यांनी स्वतःची एक वेगळी छाप सोडली आहे. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का हो, आपल्या सगळ्यांचे काही आवडते अभिनेते असतात, अभिनेत्री असतात, त्यांची फिल्म कधी येणार, त्यांचं आयुष्यामध्ये काय नवीन सुरू आहे, ते काय करत आहेत, हे जाणून घेण्यासाठी आपण कायम उत्सुक असतो. कारण पडद्यावर दिसणारा हा कलाकार कुठेतरी आपल्या आयुष्याचाही एक छोटासा भाग बनलेला असतो. म्हणूनच आपल्या आवडत्या कलाकाराचा वाढदिवस असला की नकळत का होईना आपल्या चेहऱ्यावरही एक स्माईल येते आणि आपण मनापासून म्हणतो हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही असंच आमचं मनोरंजन करत राहा असं आपण त्यांना म्हणत असतो. तर आज अक्षय कुमार यांचा आहे हॅपी वाला बर्थडे. तर त्यांना सांजरंग परिवाराकडून आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांकडून, रेडिओ नगर टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचंच एक सुंदर गाणं ऐकूयात जे आपल्या सगळ्यांनाच नक्कीच आवडणार आहे. कारण ऍक्टर म्हणजेच अभिनेते जर आवडत असेल तर त्यांचं प्रत्येक गाणं देखील आपल्याला आवडत असतं, कारण त्यामध्ये फिलिंग असतात, त्या आपण जगत असतो. तर ऐकूयात हे छानसं गाणं. हे गाणं आहे सुहाग या चित्रपटातलं आणि जे गायलंय उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी. तर म्युझिक दिलेलं आहे आनंद मिलिंद यांनी, तर लिरिक्स आहेत समीर यांचे. सो एन्जॉय करा हे गाणं.

संध्याकाळचे 5:51 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, खरं म्हणजे खूप साऱ्या गप्पा आपण मारलात, पण खूप साऱ्या गप्पा मारायच्या राहून गेल्यात असं वाटत आहे. कारण आता वेळ झालीय जाण्याची, आणि जेव्हा जाण्याची वेळ होते ना तेव्हा असं वाटतं अरे यार किती पटकन वेळ संपला, अजून किती बोलायचं होतं, किती राहून गेलंय असं होत असतं. आणि मलाही आत्ता होत आहे, पण ठीक आहे, आपल्याला पुन्हा भेटायचं आहे उद्या संध्याकाळी 4 सांज रंग या शोमध्ये. आज आपण खूप साऱ्या गप्पा मारलात, खूप सारी गाणी एन्जॉय केलेली आहेत, आणि यामध्ये ना आज आपण खास करून किशोर कुमार म्हणजेच किशोरदा आणि मंगेशकर म्हणजेच ज्यांना आपण आशा भोसले या नावानं देखील ओळखतो, अशा म्हणजे सगळेच ओळखतात अशा दोघांचे छान छान गाणे ऐकलेले आहेत. आणि खूप छान वाटलं हे सगळे गाणे ऐकून, आणि जुन्या आठवणी देखील पुढे आलेल्या आहेत. आणि असेच गाणे ऐकण्यासाठी नेहमी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता मला म्हणावं असं वाटतंय फिर मिलेंगे पर जल्दी ही कल ही मिलेंगे शाम को 4 बजे. आणि हो मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख सर यांना आपण कधीच विसरू शकत नाहीत, आणि त्यांच्याच आठवणीमध्ये आपण संचित अहमदनगर या मालिकेचं पुन्हा प्रसारण ऐकत आहोत, ज्यामध्ये अहिल्यानगरमधील जे ज्येष्ठ कलाकार आहेत, ज्येष्ठ रंगकर्मी आहेत, किंवा ज्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, या हे जे कलाकार आहेत, हे जे व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या मुलाखती आपण ऐकत आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे ज्येष्ठ पत्रकार, स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांनी. आणि यांच्या ज्या मुलाखती आहेत त्या आपण मंगळवार गुरुवार आणि शनिवारी दुपारी 2 ऐकत होतो, पण आता आपण याच मुलाखती ऐकणार आहोत बुधवार, म्हणजेच सोमवार बुधवार आणि शनिवारी रात्री 10:00. सो नक्की ऐका, आणि आज देखील तुम्ही हीच यातीलच एक मुलाखत ऐकणार आहात रात्री 10:00. आणि आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पुन्हा भेटूयात, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात। तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन।

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय नगर डायरी हा कार्यक्रम. श्रोते हो, आज अशा नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट संजय रायभान माकुणे, जे मूळचे अमळनेर तालुका निवासाचे आहेत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमळनेर तालुका निवासा या ठिकाणी त्यांचं शालेय प्राथमिक शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षण म्हणाल तर प्रवरा माध्यमिक विद्यालय गळनिंब तालुका जो श्रीरामपूरमध्ये येतो त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं. कॉलेजचं शिक्षण नेवास्यामधल्याच श्री संत ज्ञानेश्वर कॉलेजमध्ये त्यांचं पूर्ण झालं. विधी पदवी शिक्षण त्यांचं खासदार गोविंदराव आर्टिक लॉ कॉलेज श्रीरामपूर या ठिकाणी झालेलं आहे. पेशानं ते ॲडव्होकेट आहेत, त्याचबरोबर ते कवीसुद्धा आहेत, लेखकसुद्धा आहेत आणि मुळाकाठच्या कविता हा कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि आठवणीतलं बालपण हे पुस्तकसुद्धा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तर आज आपण ॲडव्होकेट संजय सरांसोबत संवाद साधणार आहोत. तर सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
3: नमस्ते मॅडम.
2: नमस्कार सर. जसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधला बालपणीचा काळ हा खूप सुखाचा असतो, किंवा आपण किती मोठे झालो तरी बालपण विसरू शकत नाही, तर तुमचं बालपण मूळचं जसं मी सांगितलं की अमळनेरचे तुम्ही आहात, अमळनेरमध्ये घेतलं, तर तुम्हाला तुमचे बालपणीचे अमळनेरचे दिवस आजही आठवतात का?
3: हो हो.
2: कसे होते?
3: अतिशय भावनिक विषयाला हात घातला मॅडम, कारण माझं बालपण आठवलं की मला म्हणजे मी माझ्या बालपणावर एक आठवणीतले बालपण म्हणून माझं पुस्तक मी प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहे, ते निम्मार्ध प्रकाशित म्हणजे लिहून झालेलं आहे. आणि बालपण आठवले की मला माझं गाव आठवतं, त्या गावातले लहानपणी आपण काय खेळलो, काय बागडलो, ते शाळेतले दिवस सर्व आठवतात. आणि त्याच्यामुळे मी माझ्या कवितेवर पण तुमच्या बालपणाचा थोडासा इफेक्ट दिसतोय. दिवसामागून दिवस गेली जसे मोजले गणिताची पाडी, मन माझेरी भुंग्यासारखी घालती बालपणाला वेढी, ही या नावाची आशयाची एक कविता पण मी बालपणावर लिहिली. आणि बालपण आठवलं की त्या गावात घडलेल्या, माझं गाव येतं एकदम ग्रामीण भागातलं, अमळनेर मुळा नदीच्या काठावर वसलेलं असल्यामुळे त्या गावात माझं बालपण गेलं. त्यामुळे अतिशय सुंदर वातावरणात आणि निसर्गरम्य परिसरात, आमचा मुळाकाठचा परिसर असल्यामुळे बागायत भाग असल्यामुळे अतिशय निसर्गरम्य आणि खेळीमेळीच्या वातावरणात माझं बालपण गेलं मॅडम.
2: नक्कीच. जसं तुमचं शालेय शिक्षण जर प्राथमिक शिक्षण म्हणाल तर झेडपीच्या शाळेमध्ये तुम्ही होता, जिल्हा परिषदेची शाळा आणि त्या काळामध्ये जिल्हा परिषदेची पटसंख्या, सध्याचा जो खूप महत्वाचा विषय आहे की जी कमी होतीये, पण तसं वातावरण किंवा तसे दिवस त्या काळात होते का जेव्हा तुम्ही प्राथमिक शिक्षण घेत होतात?
3: नाही, त्यावेळेस काय होतं मॅडम, त्यावेळेस गावामध्ये ना एकच शाळा होती म्हणजे प्रत्येक, आता इंग्लिश मिडियमचं फॅड त्यावेळेस थोडंसं कमी होतं, म्हणजे नव्हतंच म्हटलं तरी चालेल, त्यामुळे गावातल्या विद्यार्थ्यांना मराठी शाळेशिवाय पर्याय नव्हता आणि त्यामुळे गावातले सगळेच विद्यार्थी मराठी शाळेमध्ये यायची. आता आज मी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमच्या अंबळनेर गावची, त्याचं शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहे आज, पण पटसंख्या इतकी कमी घसरली की आमच्या शाळेचा स्टाफ कमी झाला त्याच्यामुळे. आणि ही जी व्यवस्था आहे, ही जी परिस्थिती, ही प्रत्येक खेडेगावात आहे आज. आणि माझं जे बालपण झालं त्यावेळेची मराठी शाळेचं वातावरण थोडंसं वेगळं होतं, त्यावेळेस कमीत कमी एका वर्गात 40-40, 50-50 विद्यार्थी होते आणि ते वातावरण त्या गावातले सगळे विद्यार्थी तिथे असल्यामुळे सगळे एकोप्याने आणि खेळीमेळीने असत. आज जरी भेटले गावात तरी सगळे विद्यार्थी त्या काळातले तुम्हाला येऊन भेटतात प्रेमाने, पण आता काय झालं, गावातील जे विद्यार्थी आहेत हे वेगवेगळ्या शाळेत विभागले असल्यामुळे गावातल्या विद्यार्थ्यांची मैत्री पण कमी झालेली आणि ते त्यामुळे गावातली शाळा माझी कायम आठवते. गा शाळेवर सुद्धा मी एक कविता लिहिली, नाद घुमला पुन्हा एकदा घंटाजण वाजली, एके दिवशी स्वप्नात माझ्या माझी शाळा आली, या अशीची एक मी कविता सुद्धा लिहिली मॅडम.
2: बर. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना 10वीनंतर एक टर्निंग पॉईंट येतो की 10वीनंतर आता पुढे काय करायचं. 10वीपर्यंत शाळा व्यवस्थित चालू असते आणि 10वीनंतर आता कॉलेजमध्ये जायचं, 11वीला प्रवेश घ्यायचा, मग महाविद्यालय शोधणं असेल किंवा फॅकल्टी शाखा, हे कसं केलं? कारण त्या काळामध्ये गाईडन्स करणारं फारसं कोणी घरात नसायचं किंवा तसं वातावरण नाहीये जसं आत्ता आहे, तर मग हा निर्णय कुठल्या शाखेमध्ये घ्यायचा हा तुम्ही कसा घेतला?
3: वास्तविक पाहता माझं जे कुटुंब होतं ते एवढं काही सुशिक्षित नव्हतं, म्हणजे मी ज्या घरात जन्माला आलो तिथं मिनिमम 7वी-8वीपर्यंत माझे चुलते वगैरे, माझे वडील तर 4थीपर्यंत शिकलेले होते, पण माझी आई, माझ्या आईची फॅमिली जी होती माहेरकडली ती पूर्ण एज्युकेटेड होती, त्यामुळे माझी आई पण त्या काळात 8वी शिकलेली होती. आणि माझ्या आईचं स्वप्न असं होतं की माझी मुलं शिकावी. त्यामुळे तिची धडपड अशी होती की तिने लहानपणापासून मला माझ्या हाताला धरून तिनं मला शिकवलं, म्हणजे एक एक अक्षर तिनं मला शिकवलं. आणि तिचंच तिचेच परिणाम आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही पण धडपडत राहिलो. एवढंच काय, आता तुम्हाला सांगतो मॅडम, माझी 10वीपर्यंत ना माझा इंग्लिश विषय खूप कच्चा होता. मी बाकीच्या विषयात खूप हुशार होतो, पण इंग्लिश विषयात माझा खूप कच्चा होता. आणि एक दिवस मला शाळेतले

0: तुला काय गरज पडली तर मला सांगत जाईल, आणि आईच्याच या उपकारामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो.
1: नक्कीच, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये जसं आई वडिलांचा वाटा खूप महत्वाचा असतो, मोठाचा असतो, ते आपले गुरु आहेत, आणि त्यानंतर महत्वाचा वाटा असतो आपल्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये तो शिक्षकांचा. आणि आपण अगदीच काही दिवसांपूर्वी शिक्षक दिन सुद्धा साजरा केला. आजही तुमच्या आयुष्यातले तुम्हाला शिकवणारे शिक्षक आजही तुम्हाला आठवतात का, स्मरणात आहेत का, किंवा आजही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का?
0: नक्कीच नक्कीच मॅडम, मी तुम्हाला आधी सांगितलं की माणसाचं आद्य गुरु आई वडील, आणि त्याच्यानंतर माणसाच्या आयुष्यात जडणघडण घडणारा त्याचा शिक्षक. माझं शिक्षण माझ्या गावातील मराठी शाळेमध्ये झालं, आणि तुम्हाला सांगण्याला अभिमान वाटेल की पहिली ते सातवी सातही वर्ष एकच शिक्षक असणारे आमची बॅच ही एकमेव द्वितीय बॅच. आमच्या बॅचला जे शिक्षक होते वर्ग शिक्षक माकुणे गुरुजी, त्यांचा प्रचंड धाक होता. धाक म्हणजे नुसता आमच्याच वर्गापुरता मर्यादित नव्हता, पूर्ण पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा धाक होता. आणि त्या शिक्षकांच्या हाताखाली आम्ही घडलो, आणि त्यांचे ऋण आम्ही कधीच विसरू शकत नाही. कारण तुम्हाला अभिमानानं सांगतो की माझ्या बॅचमधला एकही विद्यार्थी फेल गेलेला नाही आजपर्यंत कुठल्या ना कुठल्या व्यावसायिक असेल किंवा नोकरी असेल, सगळीकडे त्यांनी यश संपादन केलं. त्यामुळे माकुण गुरुजींचा आम्हाला आजही आदर आहे. आजही काही जर विषय निघला तर आम्ही त्या शिक्षकांची गावातील सर्व जे त्या काळात शिकलेले विद्यार्थी आहेत माकुण गुरुजींची आठवण निघल्याशिवाय त्या शाळेचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्यानंतर माध्यमिक शिक्षक मग ते बरेचसे होऊन गेले, त्यामध्ये बोरुडी सर म्हणून मला गळीमले एक शिक्षक लाभली, त्यांनी खूप मला मोठं मार्गदर्शन केलेलं आहे मॅडम.
1: नक्कीच, 11वी 12वीला प्रवेश घेतला तुम्ही संत ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवास्यामध्येच, आणि त्याचबरोबर त्यानंतर विधी पदवी शिक्षणासाठी लॉ कॉलेजला श्रीरामपूरला तुम्ही गेलात. लॉ करावं किंवा लॉ करायचं हे आधीच ठरवलं होतं का?
0: लॉ करण्याचं तसं माझं आहे ना, मी ज्यावेळेस ग्रॅज्युएट झालो त्यावेळेसच मी माझं लॉ करण्याचं माझं स्वप्न मी बाळगलं होतं. म्हणजे मी एवढंच काय, मी त्यावेळेस खासदार गोविंदराव लॉ करायला माझा एक मित्र होता, त्याच्या सल्ल्याने मी तिथं गेलो, तिथलं प्रॉस्पेक्ट पण आणलं. पण घरची आर्थिक परिस्थिती थोडीशी कमकुवत असल्यामुळं घरच्यांनी थोडंसं लॉ काढण्याकडं कल कमी दाखवला, त्यामुळे मी नावेला जाणे मग पुण्याला मी बीकॉम झाल्यानंतर प्रायव्हेट जॉब स्वीकारला, आणि तिकडंच मी मग जवळजवळ माझं खाजगी कंपनीमध्ये माझे कमीत कमी 15 वर्ष निघून गेले मॅडम. आणि ते करत असताना पण माझं स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी कधीतरी उरात माझी ती एक खंत होती की आपण ते करू शकलो नाही. आणि भविष्यात मी जॉब करता करता LLB ला मी ॲडमिशन घेतलं. 2013ला मी LLB ला ॲडमिशन घेतलं, आणि 2017मध्ये मी LLB पूर्ण केलं मॅडम.
1: नक्कीच, LLB पूर्ण झालं, आणि जसं तुम्ही आधी सांगितलं की 15 वर्ष खासगी नोकरी करत होतात, 15 वर्ष हा अगदी थोडा काळ नाहीये, बराचसा काळ आहे आपल्या आयुष्यातला, खूप महत्वाचा काळ आहे. तो एक महत्वाचा वयाचा टप्पा होता की ज्या काळामध्ये तुम्ही खासगी नोकरी केली होती पुण्याला, ती नोकरी किंवा त्या नोकरीचे दिवस कसे होते?
0: त्या नोकरीचे दिवस म्हणजे तसं खाजगी आयुष्य स्पर्धा प्रत्येक ठिकाणी मॅडम. स्पर्धा म्हणजे तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्हाला यश कुठेही भेटेल, मग तुम्ही व्यवसाय करा नोकरी करा, स्पर्धा प्रत्येक ठिकाणी असते. खाजगी क्षेत्रातही तुम्हाला उत्तुंग यश मिळतंय, पण स्पर्धा भरपूर आहे, तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्हाला यश मिळू शकतं. पण खाजगी क्षेत्रामध्ये जसं बंधनं असतात तसे कमीत कमी व्यवसायाला तुम्हाला बंधन असतात, तुम्ही मुक्त असतात. व्यवसाय असेल किंवा कुठलाही पेशा असेल, माझा वकिली व्यवसाय, आता मी इकडे आलो पण मी आता कमीत कमी वेळ काढून इकडे येऊ शकलो. पण खाजगी क्षेत्रामध्ये जर मी असतो तर मला हा वेळ काढता नसता आला, कारण मी आता मित्रांना भेटू शकतो, माझ्या नातेवाईकांना भेटू शकतो. हा जो वेळ आहे, आता पुणे मुंबई या ठिकाणी गेलेले जे सेटल झालेले वेल सेटल पगार पण चांगले त्यांना, पण ते लोक आज गावाकडे त्यांना यायचं म्हणल्यानंतर एवढं सोपं नाही. एक दिवस सुट्टी काढायची म्हणले तरी त्यांना अडचण येतात. फक्त डिफरंट एवढंच आहे की मुक्त स्वातंत्र्य फक्त या व्यवसायामध्ये भेटते, बाकी तुम्ही कुठेही सेटल झाला तर काही अडचण नसते.
1: नक्कीच नक्कीच, आणि 5 वर्षाचं तुमचं लॉ कम्प्लीट झाल्यानंतर वकिली व्यवसायाला सुरुवात कशी झाली?
0: वकिली व्यवसायामध्ये मी ज्यावेळेस 2017मध्ये मी LLB पास आउट झालो त्यावेळेस मी जॉबच करत होतो नेवासा येथील खडका फाटा येथे पतंजली आयुर्वेद लिमिटेड या ठिकाणी मी जॉब करत होतो. LLB पूर्ण झालं 2017ला, आणि इकडे यावं की न यावं, कारण येण्याचं धाडस करणं म्हणजे तुम्ही आहे तर हातचा जॉब सोडून इकडे येत आहे, कारण इकडे येण्याची कुठली शाश्वती नव्हती. तुम्हाला पैसे भेटतील किंवा नसतील, कारण तिथं फिक्स पेमेंट होतं. फिक्स पेमेंट असल्यामुळं तो जॉब सोडूशी पण वाटत नव्हता, सोडावं की न सोडावं याच विवेचनामध्ये 2020ला कोरोना आला, त्यामुळे मी जॉब सोडण्याचं धाडस केलं नाही. पण 2022मध्ये मी असं ठरवलं की आपण LLB केलं कशासाठी मग, आणि पूर्ण धाडस करून मी त्यावेळेस मग माझ्या एका मित्राच्या सल्ल्याने, माझे 2-3 वकील मित्र होते त्यांच्या सल्ल्याने मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. आणि योगायोग असं की मला खाजगी कंपनी सोडल्याचं दुःख

0: कधीच झालं नाही. मी इकडे आल्यानंतरही मला खाजगी कंपनीपेक्षाही जास्त पैसे मिळायला लागले आणि कामही पण भरपूर भेटायला लागले, त्याच्यामुळे अडचण कधी झाली नाही. मॅडम
1: नक्कीच. तुम्ही नेवासा कोर्टामध्ये आहात, गेल्या 5 वर्षांपासून तुम्ही नेवासा कोर्टामध्ये आहात. नेवासा कोर्टाची सुरुवात किंवा कोर्टाचा अनुभव किंवा तिथले दिवस कसे आहेत?
0: नेवासा कोर्टाचं सर, आता मॅडम आपण जर बघितलं तर नेवासा कोर्ट स्थापन होऊन 200 वर्ष पूर्ण झालेले.
1: हो
0: हो, खूप जुना इतिहास आहे नेवासा कोर्टाचा. नेवासा कोर्टाला स्थापन होऊन 200 वर्ष पूर्ण झाले, त्याचा आम्ही आता 3 वर्षापूर्वी 2 सेवा रुपये म्हणजे 2 सेवा हे आपण म्हणतो कार्यक्रम सुद्धा सादर केला होता. नेवासा कोर्टामध्ये सुरुवातीला फक्त 1 कोर्ट होतं म्हणजे जुने लोक सांगतात, आणि कमीत कमी 8-10 वकील प्रॅक्टिस करत असतील त्यावेळी जुन्या काळात. पण त्याचा व्याप वाढता वाढता इतका वाढला की आज नेवासा कोर्टामध्ये कमीत कमी 300 वकील डेली प्रॅक्टिस करतात. एका कोर्टाची संख्या आज 8 कोर्टवर गेलेली. नेवासा कोर्टाची बिल्डिंग जी जुनी होती ती बिल्डिंगचं रूपांतर मोठ्या बिल्डिंगमध्ये झालं आणि आता नवीन बिल्डिंगचं पण काम चालू आहे. त्यामुळे नेवासा कोर्ट कायम भरभराटीवर आहे आणि तिथे वकील लोकांनाही चांगले दिवस आहेत आणि पक्षकारांनाही तिथं न्याय मिळण्याचं 100% काम होतंय.
1: नक्कीच. नेवासा कोर्टामध्ये एखाद्या केस संदर्भामध्ये काम करत असताना एखादी लक्षात राहण्यासारखी केस किंवा काही प्रसंग आहेत का?
0: तसे भरपूर केसेस दररोज मी बघतो मॅडम, कारण एक दररोज कमीत कमी एका कोर्टासमोर 200-200 मॅटर असतात, त्यामुळे साहजिकच वेगवेगळ्या प्रकारचे मॅटर दररोज अनुभवायला भेटतात. त्या पण सर्वात मला एक दिवस भावनिक झालो मी त्या दिवशी, म्हणजे माझ्या समोर घडलेला किस्सा की एका मुलीचा डिवोर्स होणार होता. ती माझ्या मित्रांचीच मुलगी होती, वकील मित्र आणि त्यांची मुलगी, तिचा डिवोर्स होणार होता आणि त्या दिवशी ती कोर्टामध्ये आली. डिवोर्सच्या अगोदर ज्या जुन्या केसेस होत्या त्या सर्व फायनल करायचे होते, मिटवायचे होते. त्यांचं म्युच्युअल डिवोर्स म्हणजे दोघांचं संमतीने घटस्फोट घेण्यात ठरलं. शेवटचा दिवस कोर्टाने तिला कठड्यामध्ये बोलवलं आणि तिथं विटनेस बॉक्समध्ये बोलवलं आणि विटनेस बॉक्समध्ये तिला तिच्याकडे बघितलं आणि कोर्टानं विचारलं की म्हणजे आता एका 498 केसमध्ये तो आरोपी होता तिचा नवरा त्यावेळेस, आणि तिला विचारलं हे कोण आहेत. तिनं सांगितलं माझे पती आहेत. म्हणजे पती शेवटच्या 1/2 तासानंतर त्यांचा घटस्फोट होणार होता आणि ती मुलगी आत्ता म्हणते की माझे पती आहेत. म्हणजे तिच्या भावना तिथे तिच्या डोळ्यातून आसरू आले आणि ती मलाच नाही तर माझ्या त्या कोर्ट रूम मध्ये जेवढे लोक होते सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यास. कारण का जी मुलगी आत्ता पती म्हणते ती 1/2 तासान ती त्याच्यापासून अलग होणार होती. हा एक माझ्या आयुष्यात खूप मोठा भावनात्मक प्रसंग घडलेला कोर्टामध्ये.
1: या प्रसंगाला अनुसरून एक प्रश्न विचारते की वकील किंवा न्यायाधीश असतील किंवा न्यायदानाचं काम करणारी तुम्ही सगळी मंडळी असतील, ते इमोशनल असतात का किंवा ते भावनिक असतात का?
0: भावनिक असतातच मॅडम, कारण आता शेवटी मनुष्य देह हा इथे भावना प्रत्येकाला आहे. कोर्ट सुद्धा एक मनुष्याची, त्यांना पण भावना असते पण त्यांना कायद्याच्या बाहेर जाता येत नाही. सर्व कळतं, सारं कळतं की समोर काय घडलेलं आहे काय नाही हे माहीत असतं, पण कायदा सोडून बाहेर जाता येत नाही. आणि कायदा कोर्ट हे कायद्याच्या कायदा कशावर चालतो, पुराव्यावर चालतो, आणि पुराव्याच्या बाहेर त्यांना जाता येत नाही. त्यामुळे वकील असतील, न्यायाधीश असतील, न्यायाधीश साहेब असतील, हे सर्व यांना भावना आहेत, पण कोर्टामध्ये भावनेला तीळ मात्र किंमत नाही. तिथे फक्त पुराव्यावर आधारित निर्णय न्याय निर्णय दिले जातात. त्यामुळे भावनेला कोर्टामध्ये अतिशय म्हणजे नगण्य किंमत आहे.
1: नक्कीच. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही कोर्टामध्ये आहात आणि जसं तुम्ही मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या केस 200 ते 300 प्रकरणं जी आहेत ती रोज समोर येत असतात. सध्याच्या काळामध्ये ग्रामीण स्तरावर जर तुम्ही कोर्टामध्ये आहात, नेवासा कोर्टामध्ये, तर सगळ्यात जास्त कुठल्या अशा समस्या, कुठल्या केसेस, कुठल्या कौटुंबिक घटना, प्रसंग त्या प्रकारच्या अनुसरून केसेस या कोर्टामध्ये येतात, किंवा सध्या ज्या सामाजिक प्रश्नांबद्दल आपण पाहतो आहोत सगळेजण सोशल मीडियावर, तर सध्या काय असे प्रश्न समस्या कोर्टासमोर आहेत तालुका स्तरावर ग्रामीण भागामध्ये?
0: ग्रामीण भागात आता काय झालंय, शेती व्यवसाय हा ग्रामीण भागात जवळजवळ सर्वच शेती व्यवसायावरच अवलंबून असतात आणि एक तालुक्यावर केंद्रित म्हणून एक कोर्ट असतं आणि त्या शेती व्यवसायाशी संबंधित जे वाद आहेत ते कोर्टामध्ये येतात आणि ते वाद जे सुरू होतात ते नगण्य वाद असतात कधी कधी. मी तर सांगेन ते आपापसात बोलून जरी बसून जरी मिटवले तरी ते मिटू शकतात, पण किरकोळ वादावरून लोक त्या कोर्टामध्ये येतात आणि त्याचं रूपांतर असं होतं की आज सुरू केलेले जो दावा आहे त्याला कमीत कमी 10-10, 20-20 वर्ष ते दावे चालतात, आणि त्याचा परिणाम काय होता, तुमची हॅरेसमेंट होती. हॅरेसमेंट झाल्यामुळे तुम्हाला न्याय मिळण्याचं बाजूलाच राहिलं, पण तुमची मानसिकताच अशी बदलून जाते की हे नसतं केलं तर बरं झालं असतं. आणि आता मी सध्याच्या काळात बघतो मॅडम, आता सोशल मीडिया याच्यामुळं काय झालं आहे, आणि मुलींचं प्रमाण लग्नासाठी जी मुली ग्रामीण भागात मुली भेटत नाही आज, परंतु ज्या कोर्टामध्ये ज्या मुली किंवा ह्या नवीन लग्न झालेल्या मुली कोर्टामध्ये केसेस घेऊन येतात, छळ केला, भानगडी केल्या, या कुठंतरी आपापसात बसून मिटवण्याऐवजी त्या कोर्टात येतात, याचं खूप मोठी खंत वाटते. आणि सगळ्यात 100% कमीत कमी 10-20% असू शकतात, पण 50-60% तरी कमीत कमी बोलून बसून मिटू शकतात, पण ते जास्त लांबवल्यामुळे ते नाविलाजानी ते प्रकरण पार शेवटी डिवोर्स पर्यंत जातं, याचं मोठं खूप मोठी खंत आहे.
1: नक्कीच असं म्हटलं जातं, आणि अशी म्हण सुद्धा मराठीमध्ये आहे की शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये. हे कितपत खरं आहे, एक वकील म्हणून काय सांगाल?
0: शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये ही जुनी म्हण मी मॅडम मी पण लहानपणापासून ऐकतो, आणि पण वकिलाला ती दररोज चढावं लागते. आणि ते खरं आहे, त्यात सत्य पण तेवढंच आहे, त्यात तथ्य आहे. कारण कोर्टामध्ये आल्यानंतर तुम्हाला न्याय मिळण्याला जो उशीर लागतो, जो विलंब होतो, कारण सर्वसामान्य माणसाची अशी अपेक्षा असते की मी गेल्यानंतर मला कमीत कमी 1 वर्ष 2 वर्ष मला न्याय मिळेल, परंतु न्यायव्यवस्थेवर असलेला लोड, न्यायव्यवस्थेसमोर असलेले कामकाज, आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 200-200, 300-300 मॅटर एका दिवसात जर असेल, तो कोर्ट जे कोर्टामध्ये जे मॅटर आहे त्याच्यापैकी किती तुम्ही सॉल्व्ह करणार दिवसभरात, आणि किती काम, एक लईत लय दिवसभरात 3-4 मॅटर संदर्भात तुम्ही कामकाज चालू शकता, पण बाकीच्या जे मॅटर आहेत त्यांना तुम्हाला नाविलाजानी तारीख द्यावी लागते. आणि ही जी म्हण रूढ झाली ना, त्याचा परिणाम हाच आहे की तुम्हाला न्याय मिळण्यासाठी जो विलंब होतो, त्याच्यामुळंच ती जुनी जी लोकांनी म्हण पाडलेली की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, त्याचं कारण हेच आहे, फक्त न्याय मिळण्यासाठी लागलेला विलंब. आणि त्या विलंबाचं बी कारण असं आहे की ते जाणून बुजून कुणीच करत नाही, न्यायव्यवस्थेवर असलेला ताण यामुळे या गोष्टी घडतात. आणि जर कोर्टात यायचं नसेल तर आपण आपापसात जेवढे मिटून घेता येईल तेवढं माझं समाजाला खरं नाही या माध्यमातून सांगणं आहे की जर एखादे छोटे वाद असतील जे आपापसात मिटणारे असतील ते आपण घरी बसून मिटावे. कारण 1-2 गुंठे 5 गुंठ्यासाठी तुम्ही भांडत जर बसला तर जेवढे दिवस तुम्ही भांडताल तेवढ्या दिवसाची कमाई तुम्ही त्याच्या बदल्यात तुम्ही तेवढी जमीन विकत घेताल असं मला वाटतं.
1: नक्कीच बऱ्याच वेळा अशा केसेसमध्ये असं होतं का की न्याय मागण्यासाठी आलेला एखादा व्यक्ती की जो खरंच मनापासून न्यायासाठी झगडत आहे पण तरीसुद्धा त्याला न्याय मिळत नाही, असंही अशी बाजू कोर्टाची दिसते का?
0: न्याय मिळत नाही असं म्हणता येत नाही मॅडम. कारण कोर्ट, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, कोर्ट हे चालते साक्षी पुराव्यावर. कोर्टाला भावनिक होता येत नाही. समोरचा किती म्हणला की साहेब माझी चुकी नाही, यांनीच केलं, ते हेच केलं, याची चुकी, पण कोर्ट हे साक्षी पुराव्यावर चालतं. त्यामुळे त्याचा गैरसमज होतो की मला न्याय मिळाला नाही, पण न्याय मिळाला नाही असं होत नाही. कारण कोर्टाकडे दोन्ही बाजू जे दोन जे वादी आणि प्रतिवादी म्हणजे दोन्ही पार्ट्या कोर्टासमोर सारखेच असतात, आणि वकिलांसाठी सुद्धा त्याचे पक्षकार म्हणजे राजा असतात. आणि त्या पक्षकारांसाठी वकील जे प्रयत्न करतात ते अतिशय मन लावून आणि तन मन धनाने करतात, पण त्याच्यात जर त्याला अपयश आलं किंवा तो साक्षी पुराव्यामुळे जर त्याला त्या दाव्यामध्ये म्हणा केसमध्ये जाणं अपयश आलं तर त्याचा तो गैरसमज होतो, आणि गैरसमजातून मग ते असे अपप्रचार केले जातात.
1: नक्कीच जे या फील्डमध्ये येत आहेत किंवा लॉ करू पाहणारे काही मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, तर त्यांनी या फील्डमध्ये येताना काय करायला हवं किंवा कुठल्या गोष्टींचा अभ्यास जास्त करायला हवा? LLB तर अभ्यासक्रम आहे किंवा लॉचा अभ्यासक्रम आहेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आजच्या तरुण पिढीमध्ये जर या क्षेत्रामध्ये यायला हवं तर काय असायला हवं किंवा कुठले गुण पण असायला हवेत?
0: सगळ्यात महत्वाचं गुण इथे आल्यानंतर सुरुवातीचे काळ जो असतो सुरुवातीचा, कारण कुठलाही वकील म्हणजे जे लॉ करायला शिकलेले म्हणजे आपलं जे शिक्षण झालेलं आहे त्याच्या संदर्भ आपण जर कोर्टामध्ये घेतला तर कोर्टातलं वातावरण थोडंसं वेगळं असतं. आल्यानंतर कुठल्याही नवीन वकिलाला कुठंतरी एखाद्या सिनियर वकिलाच्या हाताखाली ज्युनियरशिप करावी लागते. आणि इथे सगळ्यात महत्वाचा सामना करावा लागतो आर्थिक इन्कमला. नवीन जे वकील येतात त्यांना सुरुवातीच्या काळात जे आर्थिक इन्कम सोर्स आहे तो फार कमी असतो, कारण ते तो काळ असतो त्यांचा शिकण्याचा. आणि शिक्षण घेत असताना आर्थिक इन्कम न मिळाल्यामुळे कधी कधी हॅरेसमेंट होऊन कधी कधी नवीन वकील सोडून पण जातात की आपण दुसरं काहीतरी बघू. पण इथे सगळ्यात महत्वाची सहन शिकती आणि तुमची शिकण्याची जर तयारी असेल तर तुम्हाला इथे सर्व काही यशस्वी होऊ शकतं. आणि नवीन जे अभ्यासक्रम आहेत वगैरे त्याचा सातत्याने अभ्यास जर करत राहिला, आता न्यायदानामध्ये पूर्वी CRPC होतं, आता BNS आलंय, म्हणजे हे जे बदल झाले आणि सातत्याने जो बदल होतोय ते जर आपण आत्मसात केला आणि एखाद्या वरिष्ठ वकिलांच्या सल्ल्याने आपण मार्गदर्शन केलं तर आपल्याला 100% यश मिळतं. त्यामुळे नवीन आलेल्या वकिलांनी इथे आल्यानंतर कमीत कमी 2-3 वर्ष सहनशीलता ठेवून आपलं कार्य कायम जर चालू ठेवलं तर 100% या व्यवसायात त्यांना यश मिळू शकतं.
1: नक्कीच. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये किंवा या सगळ्या तुमच्या रोजच्या कामामध्ये वकिली करत असताना साहित्य तुम्ही कसं जपता, किंवा कविता किंवा तुमचं लेखन जे आहे ते कसं जपता, किंवा त्यासाठी कसा वेळ देता?
0: सगळ्यात महत्वाचा प्रश्न मॅडम, कारण आता वकिली व्यवसायात असताना इथे वेळ काढणं खूप, कारण वकिली व्यवसाय करत असताना उद्या जे कामकाज आहे त्याची आज तयारी करावी लागते किंवा आधी 2 दिवस तयारी करावी लागते. त्यामुळे तुम्हाला साहित्य क्षेत्र असेल किंवा काव्य क्षेत्र असेल इथं वेळ काढणं थोडंसं अवघडच जाते. पण तरीसुद्धा याकडे मी एका विचारांतचं वाक्य ऐकलं होतं मॅडम, की जीवनात तुम्ही कमवण्यासाठी भरपूर काही करा, पण एक व्यवसाय म्हणून तुम्ही काही पण करा, पण एक कला जिवंत ठेवा. ती कला तुम्हाला आहे ना, तुम्ही का जगावं हे शिकवते. या उद्देशानं मग मी थोडासा वेळ काढून माझ्या काव्य लिखाणाकडे, पुस्तक लिखाणाकडे वेळ देतो. आणि या लिखाणाची सुरुवात मला बालपणापासूनच लागल्या. मी 11वीला असतानाच पहिली कविता लिहिलेली होती, त्यामुळे हा छंद कुठेतरी जोपासत गेलो आणि ते आज रोजी मी ते लिहित करतो आणि लिहित राहतो कायम.
1: नक्कीच. सुरुवातीला जसं काही कविता तुमच्या ओठी आले आणि त्या तुम्ही व्यक्त सुद्धा केल्या, कविता करत असताना तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे, किंवा कविता सुचत असताना घटना महत्वाच्या आहेत, प्रसंग महत्वाचे आहेत की भावना महत्वाच्या आहेत?
0: कविता करत असताना सगळ्यात महत्वाचं तुम्ही त्या काव्य विश्वात गेले पाहिजेत. काव्य विश्वात जाताना तुमच्या मनात गोंधळ नको आहे. मग आता मी तुम्हाला सांगितलं मुळाकाठच्या कविता ह्या मी ज्या माझं पुस्तकाचं नाव दिलंय, मी कधी कधी त्या मुळाच्या तीरावर जातो, एकांत बसतो आणि तिथं गेलं की ऑटोमॅटिक काहीतरी आणि भावनेचा गुंता तुमचा मनात तयार झाल्याशिवाय तुमचं काव्य ओठावर येऊ शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही भावनिक होता एखाद्या वातावरणाशी, आता माझ्या बऱ्याचशा कविता वातावरण किंवा भावनेशी आधारित मॅडम, कारण तुम्ही ज्यावेळेस भावनिक होता त्यावेळेस तुमच्या मनात ऑटोमॅटिक त्या प्रसंगावर काव्य सुचतं आणि ते तुमचं सुचलेलं काव्य ऑटोमॅटिक लेखणीमध्ये रूपांतरित झालं की त्याला कवितेची धार मिळते.
1: नक्कीच. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या काव्य संमेलनामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होतात, महाराष्ट्रातल्या हे काव्य संमेलनाचं वातावरण कसं असतं?
0: महाराष्ट्रभर ज्यावेळेस मी काव्य संमेलन जातो सगळ्यात महत्वाची खंत आहे मॅडम आता, कारण कवी हा कविता करताना त्याला काही ते एकदम सुचत नाही. त्याला ते सुचण्यासाठी, त्याला एक काव्य पूर्ण करण्यासाठी कधी कधी 1-1 महिना लागतो. ते का लगेच सुरू झालं ना 2-3 ओळी लिहून काढल्या असं नाही काही. पण सगळ्यात महत्वाची खंत आहे महाराष्ट्रभर ज्यावेळेस मी काव्य संमेलन फिरतो की श्रोते वर्ग हा फार कमी आहे. म्हणजे आम्ही कवी कमीत कमी 50-60 कवी जर असेल तर आम्हाला 10-20 प्रेक्षक श्रोते म्हणून भेटतात. आणि कधी कधी मोठे कार्यक्रम जरी असले तर थोड्या वेळ थांबतात आणि निघून जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्रभर फिरत असताना मला असं वाटतं की कवीला कुठंतरी व्यासपीठ भेटताना त्याला श्रोतेवर्ग पण भेटला पाहिजे, म्हणजे त्या कवितेचं कौतुक केलं जातं.
1: नक्कीच. जसं मुळाकाठच्या कविता, जो कविता संग्रह तुमचा प्रकाशनाच्या वाटेवर आहे, मुळाकाठच्या कविता हे नाव कसं सुचलं, किंवा मुळाकाठच्या कविता या कशा तयार होत गेल्या?
0: मुळाकाठच्या कविता, आता सर मॅडम मी पहिल्या सुरुवातीला सांगितलं की माझ्या गावात मी ज्यावेळेस शाळेत होतो 1-7 त्यावेळेस आमची सहल जायची मुळा आणि प्रवर, आमच्या गावापासून 5 किलोमीटर संगम आहे दोन्हीचा, आणि आमची उन्हाळ्यात त्या ठिकाणी सहल जायची आणि ती सहल जायची त्या मुळेच्या तीरात राणी, म्हणजे मुळा नदीतून आम्ही उतरलो की डायरेक्ट संगमापर्यंत नदी नदीनं जायचो. तेव्हापासून त्या मुळेविषयी, मुळा नदीविषयी मला प्रचंड आकर्षण निर्माण झालं. मी त्या मुळेकाठचा परिसर कायम निहाळत राहायचो. आजही मला जर कधी वाटलं तर मी त्या मुळा नदीच्या पात्रात उतरतो आणि कमीत कमी 1-2 किलोमीटर तिच्या पात्रापात्रानं चालतो आणि तिच्या कडाचा विहंगम दृश्य, कारण आमची नदी जर बघितलं तर अथांग अशी सोन्यासारखी वाळू त्या नदीमध्ये पडलेली आहे आणि कडानं पूर्ण निसर्गरम्य परिसर. त्यामुळे या मुळाकाठचं, म्हणजे मुळा नदीचं माझ्यावर जे बालपणापासून जे संस्कार घडले किंवा तिनं मला जे आकर्षित केलं त्या आकर्षणाचा परिणाम म्हणून मी माझ्या पुस्तकाला मुळाकाठचं कविता हे नाव दिलंय.
1: नक्कीच. आणि त्याचबरोबर आठवणीतलं बालपण हे सुद्धा एक पुस्तक आहे की जे प्रकाशनाच्या वाटेवर आहे, याची कल्पना कशी सुचली, किंवा हा लेख संग्रह आहे का?
0: हो, याचं काय झालं मॅडम, सुरुवातीला बालपण तर मला कायम आठवायचंच, किंवा आपल्या YouTube, Facebook ला 19 च्या आठवणी अशा नावाचे रील्स वगैरे येतात. माझ्या मनात आलं की आपलंही बालपण आपण कुठतरी शब्दबद्ध करावं. त्यातल्या त्यात आमचे माझे बालपणीचे मित्र, पहिली ते सातवीचा ग्रुप असेल, आठवी ते दहावीचा ग्रुप असेल, या मुलांमध्ये, कारण आता जे भविष्यात तुमचे तुम्ही व्यवसाय करत असताना किंवा नोकरी करत असताना जे मित्र मिळतात ते मित्र आणि बालपणीचे मित्र याच्यात जमीन आसमानचं बदल आहे. कारण बालपणीचे मित्र भेटल्यानंतर तुम्हाला जो मनस्वी आनंद होतो तो आनंद त्यानंतर भेटलेल्या मित्रांमध्ये कदाचित थोडासा कमी भेटतो, भेटत असेल पण थोडासा कमी भेटतो. कारण बालपण आणि त्या गावामध्ये घडलेलं बालपण सगळ्यात महत्वाचं. कारण आता परिस्थिती खूप बदलली. आता तुम्ही मुलं जर बघितले तर मुलांच्या हातात फक्त मोबाईल दिसतात, पण लहानपणी आम्ही जे खेळ खेळू, विटीदांडू असेल, गोट्या असतील, कोया असतील, धराधरी, हुतुतू, हे जे गोष्टी आहेत ह्या आत्ता भेटत नाही. म्हणून मला कुठंतरी वाटलं आपलं बालपण जर आपण प्रकाशात आणलं तर कमीत कमी येणारी पिढीला कळेल की आपल्या मागच्या पिढीचं बालपण कसं गेलं आणि त्या काळाची गावाची व्यवस्था, त्या गावात त्यावेळेस गावात लोक कसे राहायचे, गाव किती घरगत भरगतचं गाव होतं, गावात जवळजवळ 90% लोक हे गावातच राहत होतात. त्यामुळे गाव पूर्णपणे पूर्ण गल्ली न गल्ली पूर्ण एकदम गच्च भरलेली होती. घरादारात तुम्हाला जिकडे पाहावी तिकडे माणसं दिसत होती. त्यामुळे लहानपणी खेळायला सुद्धा तुम्हाला म्हणजे इकडे तिकडे मुलं बघायची गरज होत नव्हती. तुम्ही साधी शाळा सुटली की 10-5 मुलं कुठेही गोळा व्हायची. त्यामुळे हे भावनिक ह्या विषयाला मला लिहावं असं वाटलं आणि ते त्याच्यामुळे मी ते शब्दबद्ध करत आहे.
1: नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना काही गोड किंवा काही कठीण प्रसंग येत असतात आणि असं म्हणतात की जर कठीण प्रसंग आपल्या आयुष्यात आले नाही तर आपल्याला सुखाची किंमत कळत नाही आणि फक्त जर सुखच असेल तर आयुष्य ज्याला रस नाही. तर असे काही कठीण प्रसंग आयुष्यामध्ये जे तुमच्या आलेत आणि त्यावर मात करून तुम्ही पुढे चाललात किंवा त्या प्रसंगानं तुम्हाला बरंच काही शिकवलंय?
0: हो नक्कीच मॅडम. मी ज्यावेळेस खाजगी कंपनीमध्ये जॉब करत होतो त्यावेळेस सुरुवातीला पगार काही एवढे भरपूर नव्हते आणि ते करत असताना मग मी पुण्याला 3 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर मी मला गावाने कायम आकर्षित केलं. मला पुण्याकडे थांबूशी वाटलं नाही म्हणून मी इकडं गावाकडे आलो. गावाकडे पण मला एक नोकरी भेटली छोटीशी, परंतु ती नोकरी का माझी परमनंट नव्हती. त्यामुळे त्या कंपनीमध्ये मला सातत्य भेटलं नाही आणि त्यातल्यात काय आलं, 2014 मध्ये माझी आई आजारी पडली. आईला असाध्य असा आजार झाला आणि त्यामुळे मला तो जॉब सोडावा लागला. कारण घरी कोण नव्हते, माझा लहान भाऊ पण तो पुण्यात होता आणि त्याच्यामुळे मला त्या आजारपणामुळं याच्यामुळं ते थोडंसं त्या जॉबपासून दूर जावं लागलं. कारण आईचं 2 वर्ष आम्ही खूप सेवा केली. त्या 2 वर्षाच्या काळात माझ्यावर कर्ज तर झालंच, परंतु माझा जॉब गेला, आर्थिक परिस्थिती डावलली, आईच्या दुखण्यासाठी आम्ही भरपूर पैसा खर्च केला. आणि त्याच्यानंतर आई 2016 मध्ये 2015 मध्ये आई एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा उभारी घेण्यासाठी मला जो संघर्ष करावा लागला तो खूप म्हणजे माझ्या जीवनातील कठीण प्रसंग होता. आणि त्याच्यातून बाहेर पडणं म्हणजे एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे भरार घेण्यासारखंच होतं आणि त्याच्यातून आम्ही हळूहळू बाहेर पडलो. त्याच्यामुळं मग काय आज त्याची काय खंत वाटत नाही.
1: नक्कीच. आपल्या प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक माणसाला ना सतत इच्छा काही वाटत असतात किंवा हे करावं आयुष्यामध्ये, हे घ्यावं, काही भौतिक गोष्टी हव्या असतात, काही स्वप्न असतात आणि स्वप्न पाहणं हे जिवंत माणसाचं लक्षण आहे, ती पाहायलाच हवीत. तर अशी आपली स्वप्नांची बकेट लिस्ट जी आहे ती तयार होत असते किंवा वाढतच असते. तर अशा काही स्वप्नांच्या बकेट लिस्टमध्ये तुमच्या अशी काही स्वप्न आहेत का की जी तुम्हाला पूर्णच करायची आहेत?
0: स्वप्नामध्ये म्हणलं तर आर्थिकदृष्ट्या खूप मोठंसं व्हावं असं मला कधीच वाटलं नाही किंवा आपल्याकडे खूप गडगंज पैसा असावा. परमेश्वर कृपाने आपल्याला जे भेटतंय त्यातच आपण समाधान राहणे हे खूप महत्वाचं तुमच्यात कसं बी. कारण माणसाच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत, पण तुम्हाला आहे त्यात जर तुम्ही समाधानी वाटलं राहिलात तर तुम्हाला निश्चित 100% तुम्हाला यश संपादन मिळाल्यासारखा आनंद भेटतो. फक्त तुम्ही आहे त्यात समाधानी राहिलं पाहिजे. आता तुम्हाला 5,000 पेमेंट असेल तर तुम्हाला 10,000 होऊ सोडतं, त्याच्यानंतर 20,000 होऊ सोडतं, पण तुम्ही समाधानी नाहीत. तुमच्याकडे गाड्या हव्या, तुम्हाला बंगले हवेत, तुम्हाला मुलं खूप मोठे क्वालिफाईड किंवा उच्च शिक्षित व्हायला हवेत, ह्या सर्व स्वप्न तुम्ही जर बाळक देत तर तुम्ही सुखी कधीच होऊ शकत नाही किंवा तुमचा मनातला जो परमानंद आहे तो कधीच बाहेर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आहे त्या गोष्टीत तुम्ही ज्यावेळेस सुखी समाधानी मानाल त्यावेळेस 100% तुम्हाला यश भेटेल. आणि माझं सगळ्यात महत्वाचं माझी इच्छा फक्त काय, साहित्य क्षेत्रात मला असं वाटतं की माझी एखादी कविता पूर्ण महाराष्ट्र नाही कवी, हीच माझी तळमळ आहे. मला खूप आर्थिक दृष्ट्या किंवा मी खूप माझ्याकडे पैसे आले पाहिजे नाही असं काही नाही, पण मला असं वाटतं मनापासून काय माझी एखादी कविता तरी अशी कमी कमी व्हायरल व्हावी की जी पूर्ण महाराष्ट्र नाही कवी आणि त्या कवितेचं कौतुक व्हावं, हीच माझी मनापासून अपेक्षा.
1: नक्कीच, आणि यासाठी रेडिओ नगर कडून आमच्या टीम कडून खूप शुभेच्छा मी देते. आणि आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, अनेक लिस्नर पर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
0: अतिशय आनंद झाला मॅडम, कारण इथे येऊन जो आनंद झाला तो मी आता तुम्हाला माझा लहानपणचा एक प्रसंग सांगतोय. माझा एक मित्र होता क्लासमेट गाडेकर नावाचा, त्यावेळेस रेडिओवर एक कार्यक्रम चालायचे, पत्र पाठवलं जायची आणि आवडतं गाणं तुमचं कोणतं आहे ते त्या पत्राद्वारे तुम्हाला कळवलं जातं आणि तुमचा नंबर यायचा, मग ते नंबर येण्यासाठी मग तो पत्र पाठवायचा आणि मला सांगायचा की मी पत्र पाठवलेलं आहे, अमुक अमुक दिवशी माझा नंबर येईल बहुतेक. आम्ही एक एक तास त्याचं नाव येईपर्यंत वाट बघायचो आणि जवळजवळ एक दोन तास कधी कधी येत नव्हतं नाव, दुसऱ्या दिवशी परत वाट बघायची. मग त्याचं नाव आल्यानंतर जो आम्हाला आनंद व्हायचा तो आम्ही उड्या मारायचो, म्हणजे त्या गावात कमीत कमी 5-50 जण त्याचं नाव येण्याची वाट बघायचो. मग आम्ही त्यावेळेस रेडिओवर हे नाव येण्यासाठी जेवढी वाट बघत होतो, आज मी रेडिओवर बोलतोय म्हणजे त्या मला खरंच मनापासून खूप आनंद झाला मॅडम, कारण ज्यावेळेस मी लहानपणी असताना रेडिओवर नाव यावं म्हणून मी वाट बघत होतो, आज मला बोलण्याची संधी मिळाली हे खरंच मोठा खूप मोठा आनंद आहे.
1: नक्कीच, आणि रेडिओची खूप सुंदर लहानपणीची आठवण सुद्धा तुम्ही या निमित्तानं सांगितली. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आहात आणि जे गाणं किंवा जे नाव येण्यासाठी पत्र लिहायला लागत होतं तर आज तुम्ही प्रत्यक्ष रेडिओ केंद्रामध्ये आहात, तर या माध्यमातून आज तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत आज तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
0: लहानपणी रेडिओची खूप मोठी माझी, म्हणजे माझे आजोबा, मी 8वी 9वी मामाच्या गावात शिकलो होतो, माझ्या आजोबाकडे रेडिओ होता आणि रेडिओची सकाळची ती धून 6 जी लागायची ती मला आजही माझ्या कानात भालचंद्र जोशी प्रादेशिक बातमी देत आहे ते आवाज माझ्या कानामध्ये घुमते. आणि संध्याकाळी गाणे लागायचे, ते गाणे लागल्यानंतर मग काय व्हायचं, संध्याकाळी ते गीत जे लागायचे त्यावेळेस रेडिओशिवाय, रेडिओ ऐकण्याशिवाय ग्रामीण माहिती लोकांना दुसरं माध्यम नसायचं. आणि मग 97 बॉर्डर नावाचा पिक्चर रिलीज झाला आणि त्यामध्ये गाणं कायम आम्ही ते दररोज लागायचं, डेली लागायचं ते गाणं दररोज संध्याकाळी संदेश आते. ते गाणं मला त्यावेळेस ऐकल्यानंतर मधी काला मध्यंतरी मधल्या कालावधीत मी ते कधी ऐकले नाही, पण ते आज मनापासून ते गाणं ऐकू असं वाटतं.
1: नक्कीच नक्कीच, आणि हे आपल्या देशाप्रती आदर व्यक्त करणारं आणि एक देशभक्तीपर गीत जे आहे ते नक्कीच मी या माध्यमातून प्ले करेन. आणि आज सर वेळात वेळ काढून तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आलात आणि या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत पोहोचलं, त्याबद्दल तुमचे पण खूप मनापासून आभार. आणि जाता जाता एक मी इच्छा व्यक्त करते की तुमच्या आवाजामध्ये काही गीत किंवा काही कविता ज्या आहेत त्या स्वलिखित त्या ऐकवताल का श्रोत्यांना?
0: नक्कीच मॅडम, खूप मोठी संधी मिळाली मला आज आकाशवाणीवर बोलण्याची आणि माझी कविता एक सादर करण्याची संधी मिळाली. आमचा जो तालुका आहे नेवासा हा ज्ञानेश्वरांच्या पावनभूमीने पवित्र झालेला तालुका आणि माऊलींचं जीवन 21व्या वर्षी समाधी घेतली म्हणून कधीतरी मी तुम्हाला सांगितलं माझ्या कवितेवर भावनेचा खूप इफेक्ट आहे. मी भावनी झालो एकदा की ज्ञाने माऊली 21व्या वर्षी का गेली आणि 21 वर्ष म्हणजे त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. मग मला असं वाटलं की माऊलींच्या त्या 21 वर्ष जाण्यावर मी कुठेतरी कविता लिहिली. मग माझ्या कवितेचं मी शीर्षक दिलं माऊली थोडंसं थांबायला हवं होतं आणि त्या आशयाची मी कविता ती मी सादर करतो मॅडम. कवितेचं शीर्षक आहे माऊली थोडंसं थांबायला हवं होतं. माऊली थोडंसं थांबायला हवं होतं, समाधी घेण्याचं टाळायला हवं होतं. माऊली थोडंसं थांबायला हवं होतं, समाधी घेण्याचं टाळायला हवं होतं. पिढीला आमच्या आज वाटते एकच खंत, अर्ध्यातच मावळला या मातीतला संत. कोवळ्या वयात केले तुम्ही डोंगराएवढे काम, कोवळ्या वयात केले तुम्ही डोंगराएवढे काम, त्यानेच तर टिकला आमच्या मनातला राम. एवढ्याशा वयात उभारली ज्ञानाची उंच गुढी, एवढ्याशा वयात उभारली तुम्ही ज्ञानाची उंच गुढी, भल्या भल्यांना उमगली नाही हो त्या शब्दांची कुढी. तुम्ही हवे होता अजून थोडे दिवस, तुम्ही हवे होता अजून थोडे दिवस, माय मराठीला सावरायला डंकतेचं मिरवायला. खंत वाटते मनाला माऊली थांबले असता अजून, खंत वाटते मनाला माऊली थांबले असता अजून, अज्ञानाचा राक्षस तुम्ही काढला असता भाजून. मुक्ताईची हाक एकदा ऐकायला हवी होती आतून, मुक्ताईची हाक एकदा ऐकल्या ऐकायला हवी होती आतून, ज्ञानाचा तो अथांग सागर गेला असता ऋतून. सच्चिदानंदांच्या हातात लेखणी एकदा टाकून, सच्चिदानंदांच्या हातात लेखणी एकदा टाकून, माऊली पुन्हा एकदा बसायला हवं होतं तुम्ही त्या पैस खांबाला टेकून, त्या पैस खांबाला टेकून.
1: वा वा, मनापासून खूप आवडली कविता अशी दाद तुम्हाला देते आणि नक्कीच श्रोत्यांना सुद्धा ही कविता खूप आवडली असेल. पुन्हा एकदा आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आलात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, अनेक वाचकांपर्यंत पोहोचलात, अनेक आमच्या लिस्नरपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा खूप मनापासून आभार सर. थँक्यू.
0: धन्यवाद मॅडम.
1: थँक्यू. श्रोते हो, आज आपल्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते अकोल्याचे तालुका नेवाशामधील ॲडव्होकेट संजय माकोळे. आज आपण त्यांच्याशी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधला. उद्या भेटूयात आपण याच वेळी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अ.ए. सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें।
2: Yes!

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।
1: पवन करे शोर।
0: हाँ।

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रात्रीचे 8:30 वाजले.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या 3rd स्तराच्या स्पर्धेमध्ये भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यामध्ये मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली.
1: रेलवे की मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट मॉडर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स. रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं. दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल.
0: या मार्गाची एकूण लांबी 11,000 किलोमीटर असून त्यावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 आकांक्षित जिल्ह्यांमधली सुमारे 120 खेडी मुख्य मार्गांना जोडली जातील. पर्यावरणस्नेही प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये दरवर्षी 43 कोटी किलोग्रॅम एवढी लक्षणीय घट होईल असं ते म्हणाले. या प्रकल्पांवर 10,021 कोटी रुपये खर्च येणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल तसंच इंधनात बचत होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे प्रवास जलद होईल, कनेक्टिव्हिटी मजबूत होईल आणि मालवाहतूक क्षमता वाढेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते.
2: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सन 2026-2027 साठी ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांच्या पुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीमध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांच्या कल्याण आणि विकासाकरता एकत्रित काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या भेटीदरम्यान श्रीलंकन हवाई दलासाठी L-70 तोफांच्या आधुनिकीकरणावर आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयामधल्या सहकार्यावर सामंजस्य करारांची सोय करण्यात आली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आणि सेबी, राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान बीकेसीमध्ये विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मराठी या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आयोजित जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारतानं 2 सुवर्ण, 4 कांस्य पदकांसह 6 पदकं जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जगातली अव्वल क्रमांकाची भारतीय तिरंदाज आणि विद्यमान जगज्जेती शीतल देवीनं महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारामध्ये कझाकस्तानच्या एजादा सैदान हिचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. पॅरालिम्पिक पदक विजेत्या हरविंदर सिंगनं भावनाच्या साथीत रिकरो मिश्र सांघिक प्रकारामध्ये चीनच्या जोडीचा 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. याआधी शीतल देवीनं तोमन कुमारसह मिश्र सांघिक प्रकारामध्ये कांस्य पदकही मिळवलं आहे. याशिवाय महिलांच्या वैयक्तिक रिकरोमध्ये भावना, महिला वैयक्तिक कंपाऊंडमध्ये सरिता आणि पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये तोमन कुमारनं भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली. चीनमध्ये मोची इथं सुरू कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या मुलांच्या संघानं चायनीज तैपैचा 15-0 असा धुव्वा उडवत दिमाखामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या दणदणीत विजयामुळे भारतीय संघ 10 गुणांसह पूल अ मध्ये अव्वल स्थानी आला आहे. दरम्यान भारताच्या मुलींच्या संघानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये उद्या त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एकेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टन आणि फ्रान्सिस टियाफो यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे ठाकतील. महिला एकेरीमध्ये गतविजेती आणि अव्वल मानांकित आयर्ना सबालेंका आणि तिसरी मानांकित जेसिका पिगुला यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार। जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
3: नगरकर आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. जरा कान देऊन ऐका आणि रेडिओचा आवाज थोडा आणखी वाढवा, कारण आज आपल्या या लाडक्या फ्रिक्वेन्सीवर एका अशा अफाट व्यक्ती महत्वाचा आणि दणदणीत आवाजाचा जजवान सुटलाय, ज्याच्या नावाशिवाय भारतीय चित्रपट सृष्टीत ॲक्शनचा आणि स्टंटचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. होय, आज वाढदिवस आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या खिलाडी कुमारचा, म्हणजेच अक्षय कुमारचा. दिल्लीच्या गल्लीबोळातून एका सर्वसामान्य मुलाने अत्यंत संघर्ष करत सुरू केलेली ही जिद्दीची वाटचाल आज बॉलिवूडच्या अगदी सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचली आहे. 1992 त्या ऐतिहासिक खिलाडी सिनेमापासून ते अगदी अलीकडच्या काळातील धमाकेदार आणि कोटीच्या घरात कमाई करणाऱ्या चित्रपटांपर्यंत त्यांनी आपल्या जबरदस्त फाइट्स, किक्स आणि डॅशिंग स्टाईलने संपूर्ण देशातील तरुणांना वेड लावले आहेत. विशेष गोष्ट म्हणजे आजकालच्या आधुनिक काळात VFX आणि बॉडी डबलचा जमाना आहे, पण अक्षय कुमार यांनी कोणत्याही प्रकारच्या डुप्लिकेटचा वापर न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतः स्टंट्स करणारे हे बॉलिवूडचे एकमेव खरे खुरे स्टंटमॅन आहे. सायकल चालवण्यापासून ते थेट चालत्या हेलिकॉप्टरला लटकण्यापर्यंत आणि इमारतीवरून उड्या मारण्यापर्यंत त्यांनी प्रत्येक ॲक्शन सिक्वेन्समध्ये स्वतःला 100% झोकून दिलेले आहेत. जेव्हा ते पडद्यावर एंट्री करतात तेव्हा थिएटरमधील शिट्ट्या आणि टाळ्या त्यांच्या या अफाट लोकप्रियतेची साक्ष देतात. त्यांच्या याच ॲक्शन पॅक आणि प्रेरणादायी प्रवासाला सलाम करत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना रेडिओ नगरच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा देत आता आपण वळत आहोत एका निवांत सुंदर आणि सुपरहिट गाण्याकडे. चला तर मग ऐकूया धडकन या चित्रपटातील दिल ने ये कहा हे दिल से हे गीत. याचे गायक आहेत उदित नारायण, अलका याज्ञिक, कुमार सानू आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण, गीतकार आहेत समीर हे आणि मुख्य अभिनय केला आहे शिल्पा शेट्टी व अक्षय कुमार यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अक्षय कुमार ऍक्शन फिल्म्सचे बादशाह म्हणून बॉलिवूडमध्ये गाजले असतील तरी मंडळी 90 दशकात एका पूर्णपणे वेगळ्याच रूपात त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आणि हृदयात ताबा मिळवला होता. फक्त फायटिंग आणि किक्सच नाही तर आपल्या गोड स्माईलने आणि घायाळ करणाऱ्या अदाकारीने लाखो चाहत्यांच्या हृदयात धडकन वाढणारा एक परिपूर्ण रोमॅन्टिक हिरो म्हणूनही अक्षय कुमार यांनी स्वतःला उत्तम प्रकारे सिद्ध केले आहेत. मोहरामधला तो पावसाळा असो किंवा नवधारच्या उत्तरधारातील त्यांची सुमधूर गाणी, अक्षय कुमार यांनी प्रत्येक भूमिकेत एक अनोखा जीव ओतला आहे. सुरुवातीला इंडस्ट्रीतील लोकांना असं वाटलं होतं की हे फक्त एक ऍक्शन हिरो आहेत जे फक्त फायटिंग करू शकतात, पण त्यांनी त्यांच्या चॉईसने आणि रोमॅन्टिक अंदाजापासून हे सिद्ध करून दाखवले की ते कोणत्याही प्रकारच्या भावनिक आणि रोमॅन्टिक भूमिकेला अचूक न्याय देऊ शकतात. त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्सने चित्रपटातील गाण्यांना एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. जेव्हा पडद्यावर गाणे वाजत असे तेव्हा तरुण वर्गात त्यांची ती स्टाईल प्रचंड लोकप्रिय होत असे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या या विशेष पर्वावर त्यांच्या याच गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण घेऊन आलो आहोत खिलाडी चित्रपटातील वादा रहा सनम हे गीत. याचे गायक आहेत उदित नारायण, अलका याज्ञिक हे आणि संगीतकार आहेत जतीन ललित, गीतकार आहेत अनवर सागर आणि मुख्य अभिनय केला आहे आयशा जुल्का आणि अक्षय कुमार यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आज आपण अतिशय उत्साहात आणि संगीतमय वातावरणात साजरा करत आहोत बॉलिवूडचे ॲक्शन रोमांस आणि कॉमिक किंग अक्षय कुमार यांचा वाढदिवस. मंडळी, 90च्या दशकात अक्षय कुमार यांनी केवळ एक विशिष्ट धाटणीचे चित्रपट केले नाही तर स्वतःला सतत नवनवीन भूमिकेमध्ये सिद्ध केले. पण 1994 हे वर्ष त्यांच्या करिअरमधील सर्वात सुवर्ण वर्ष ठरले, कारण ह्या वर्षात आलेला मोहरा हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात गाजलेला आणि ऑल टाइम ब्लॉकबस्टर ॲक्शन थ्रिलर मानला जातो. या चित्रपटात अक्षय कुमार यांनी साकारलेली इन्स्पेक्टर अमर ही डॅशिंग प्रामाणिक आणि कडक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका प्रेक्षकांनी थिएटरमध्ये अक्षरशः डोक्यावर घेतली होती. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी पडद्यावर अप्रतिम ऑन स्क्रीन केमिस्ट्री, त्यांचा रोमांस आणि सोबतीला परेश रावल व नसरुद्दीन शहा यांची दमदार साथ, यामुळे या चित्रपटाने यशाचे नवे कीर्तिमान स्थापित केले. पण या चित्रपटाचा खरा प्राण होते ते म्हणजे त्यांचे अप्रतिम आणि जबरदस्त संगीत. संगीतकार विजू शहा यांनी या चित्रपटाला दिलेले बीट्स आणि संगीत त्या काळात संपूर्ण देशातील गल्ली बोळात मंडपात गुंजत होते. महान गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेले गाण्यांचे शब्द अत्यंत सोपे पण थेट जिभेवर बसणारे होते. चला तर मग मंडळी ऐकूया मोहरा चित्रपटातील तू चीज बडी हे मस्त मस्त हे गीत. याचे गायन केले आहेत उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार आहेत विजू शहा, मुख्य अभिनय केला आहे अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, अक्षय कुमार यांच्या 3 दशकाच्या अभिनय प्रवासाकडे जेव्हा आपण मागे वळून पाहतो, आपल्याला जाणवते की ते केवळ मारधाड किंवा ॲक्शन पुरते मर्यादित राहिलेले स्टार नव्हते. ये दिलगी, आरजू आणि पुढे जाऊन धडकन यासारख्या चित्रपटांमधून आपल्या अत्यंत परिगंभीर आणि भावुक अभिनयाची चुणक दाखवून दिली. सन 2000 मध्ये प्रदर्शित झालेला धर्मेश दर्शन दिग्दर्शित धडकन हा चित्रपट अक्षय कुमार यांच्या अभिनय क्षमतेच्या एका मैलाचा दगड ठरला. या चित्रपटात त्यांनी साकारलेली राम ही भूमिका आजही भारतीय चित्रपटांमधील सर्वात आदर्श संस्कृत आणि प्रेमळ पात्रांपैकी एक मानली जाते. एका बाजूला सुनील शेट्टींचा आक्रमक देव आणि दुसऱ्या बाजूला शिल्पा शेट्टींची द्विधा मनस्थिती. या सगळ्यात अक्षयजींनी दाखवलेली शांत, संयम, संस्कार जपणारा आणि स्वतःच्या पत्नीवर मनापासून प्रेम करणारा पती प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडला. अक्षयजींनी ज्या चित्रपटाच्या संगीताने तर भारतीय म्युझिक इंडस्ट्रीत एक नवा इतिहास रचला, मात्र संगीतकार जोडी नदीम श्रवण यांनी दिलेली हृदयस्पर्श धून आणि गीतकार समीर यांचे अत्यंत काव्यात्मक शब्द यामुळे या चित्रपटातील प्रत्येक गाणे सुपर डुपर हिट ठरले. पहाटे 4 वाजता उठून कडक व्यायाम करणे, रात्री लवकर झोपणे, कोणतीही दारू किंवा सिगारेटचं व्यसन न ठेवणे आणि आपल्या कामाशी 100% प्रामाणिक राहणे, अक्षयजींची हीच शिस्त आणि मेहनत आजच्या तरुण पिढीसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. चला तर मग ऐकूया धडकन चित्रपटातील दिल ने ये कहा है दिल से हे गीत. याचे गायक आहेत उदित नारायण, अलका याज्ञिक आणि कुमार सानू. हे गीतकार आहेत समीर, संगीतकार आहेत नदीम श्रवण, मुख्य अभिनय केला आहे अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. शांत रात्र, हळूवारपणे वाहणारा मंद थंडगार वारा आणि या एकांत निवांत वातावरणात तुमच्या मनाला स्पर्श करणाऱ्या गोड आठवणींची साथ मंडळी. आजच्या या संपूर्ण विशेष भागात आपण सर्वांनी मिळून बॉलिवूडचे ॲक्शन किंग, कॉमेडीचा बादशाह आणि खराखुरा खिलाडी अक्षय कुमार यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात आणि संगीतमय वातावरणात साजरा केला. 90s धोकादायक स्टंटपासून ते विविध शैलीतील भूमिकेपर्यंत अक्षयजींनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण 90s त्यांच्या एका अतिशय सुंदर आणि सुरेल चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर 1994 प्रदर्शित झालेला अमानत हा चित्रपट नक्कीच आठवतो. राज एन सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार यांनी साकारलेली साधी आणि भाबडी भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. या चित्रपटातील संगीताला सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांनी अतिशय वेगळा, संत आणि गोड असा मेलोडियन्स स्पर्श दिला होता. तर मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढील बुधवारी याच वेळेत. पण निरोप घेण्याआधी ऐकूया अमानत चित्रपटातील तुझसे मिलना मिलकर चलना हे गीत. याचे गायक आहेत कुमार सानू आणि अलका याज्ञिक. हे गीतकार आहेत इंदिवर, संगीतकार आहेत बप्पी लहरी. मुख्य अभिनय केला आहे अक्षय कुमार आणि हिरा राजगोपाल यांनी.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडई. आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरच. आजचे पाहुणे आहेत नगरचे थोर सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री प्राध्यापक मधू दंडवते यांचे चिरंजीव श्रीयुत उदय दंडवते. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे थोर सुपुत्र, आदर्श संसदपटू, रेल्वेमंत्री, अर्थमंत्री म्हणून केंद्रामध्ये फार मोठं जबाबदारीचं पद निभावणारे आणि एकूणच राजकारणावर आपला अमीट असा ठसा उमटवणारे प्राध्यापक मधू दंडवते यांचं हे जन्मशताब्दीचं वर्ष आहे. आणि आज माझ्याबरोबर मधू दंडवतेंचं म्हणजे नानांचे चिरंजीव उदयजी आहेत. उदयजींबरोबर आज मी सगळा नानांचा जीवन प्रवास तर जाणून घेणार आहे, पण त्याच्याबरोबर हे जन्मशताब्दी वर्ष कशा प्रकारे साजरं केलं जात आहे, कुठल्या उद्देशानं या वर्षभरामध्ये कार्यक्रम होत आहेत तेही मी उदयजींकडून माहिती करून घेणार आहे. नमस्कार उदयजी, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या वतीने. उदयजी, नानांचं लहानपण नगरमध्ये गेलं आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ असेल आणि त्यांचे आजोबा, वडील, आत्या या सगळ्यांचा फार मोठा ठसा नानांवर नगरमध्ये उमटलेला होता, कसे होते ते दिवस?
2: एक फारच सुंदर फोटो आमच्या कुटुंबाच्या अल्बममध्ये, तो नाना गेल्यावरती त्यांच्या फोटोंचं संकलन करत होतो तेव्हा माझ्या दृष्टीत आला आणि तो आधी मी कधीच बघितला नव्हता. आणि त्या फोटोमध्ये माझी आई एसटी बसमध्ये आणि माझी काकू, मोठी काकू, हे दोघे नगरला येत आहेत आणि मी 1.5 वर्षाचा असेल, म्हणजे माझी नात आता ज्या वयाची आहे त्याच्यापेक्षा जरा लहान. तो थोडासा फाटलेला फोटो आहे, विरलेला फोटो आहे, पण तरी त्याच्यात एवढा गहन संदेश आहे. आणि मी जगभर फिरलो आहे, जीवनात पुढे गेलो आहे, पण जेव्हा तो फोटो माझ्या नजरेसमोर आला की माझ्या आईच्या हातांमध्ये अगदी गर्दीच्या एसटीमध्ये मी अगदी आरामात झोपलेलो आहे, माझी काकू मागे बसलेली आहे, ते बघितल्यावरती माझ्या लक्षात आलं की नगरशी माझं नातं किती घनिष्ठ आहे. आणि तो फोटो आल्यावरती डोळ्यासमोर वेगवेगळी चित्र उलगडू लागली. आमचा वाडा होता नगरमध्ये,
1: सबजेल जवळचा
2: वाडा, तिथेच माझे आजोबा होते, आजी होती, माई म्हणायचो आम्ही, आणि तिथे आम्ही दरवर्षी यायचो सर्व आम्ही भावंड, भावंड म्हणजे चुलत आत्ते भावंड, आणि तिथे मागे हौद असायचा. आणि त्या सगळ्या आठवणी दाटून येऊ लागल्या.
1: त्याचं घराचं नाव बळवंत आश्रम असं होतं.
2: हो बरोबर.
1: आणि तुमचे आजोबा म्हणजे नगरच्या नगरपालिकेचे सीईओ, म्हणजे तेव्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इंजिनियर, असे दोन्ही पद भूषवणारे बाबासाहेब हिवरगावकर.
2: बरोबर. आणि हे ती जाणीव जेव्हा झाली मला की नगरशी माझं नातं किती घनिष्ठ आहे, तेव्हा मग वेगवेगळ्या गोष्टी मनासमोर तळळू लागल्या. लहानपणी वेगवेगळ्या गोष्टी काकांकडनं, आत्याकडनं ऐकू यायच्या, त्यांच्या लहानपणच्या, आमच्या लहानपणच्या, पण त्या कुठेतरी वेळेच्या प्रवाहात हरवून जायच्या. पण ह्या एका फोटोमुळे त्या सर्व परत मनात दाटून आल्या. नाना 10-11 वर्षाचे असतील, 12 वर्षाचे असतील, आणि त्यांच्या मित्रांबरोबर गप्पा चालल्या होत्या आणि त्यांच्यात एक गहन चर्चा चालू होती की भूतं असतात की नाही.
1: बरं.
2: आणि नाना लहानपणापासूनच वस्तुनिष्ठ होते, ते म्हणाले छ्या, भूत कसलं, माझा भूतप्रेतावर विश्वास नाही. बाकीचे सर्व मित्र म्हणाले नाही रे बाबा, भूतं असतात, माझ्या आजीने बघितलेत, माझ्या आजोबांनी बघितलेत, ह्यांनी बघितलेत, त्यांनी बघितलेत. नानांनी विचारलं तू बघितलीस का? नाही आम्ही कोणी नाही बघितले, पण असतात नक्की. म्हणाले कुठे असतात? स्मशानात असतात, झाडावर न लटकतात, अंगावर येतात. ते म्हणाले असं? मी सांगतो नसतात. ते म्हणाले सिद्ध कर. मग ठीक आहे, आज रात्री मी जातो स्मशानात. हा 10-12 वर्षाचा मुलगा मध्यरात्री स्मशानात गेला, तिथे एक चिता जळून शांत होत होती, राख उडत होती चितेवरनं, त्याच्यात हात घातला, एक मुठभर हात घेतली, मित्राच्या घरी आले, दार थोटावलं, म्हणाला हे बाहेर ये, बाकी सर्व मित्रांना मध्यरात्री गोळा केलं, हात पुढे करा. प्रत्येकाच्या हातात अशी
1: राख दिली
2: दिली. ते म्हणाले हे काय? ते म्हणाले एक प्रेतावरची राख घेऊन आलोय. त्यांनी सगळ्यांनी हात झटकले. ते म्हणाले तू मध्यरात्री तिकडे गेलास? ते म्हणाला हो. खा रे बाबा. म्हटलं मी भूताला भेटायला गेलो होतो. ते म्हणाले सापडलं की नाही? ते म्हणाले छ्यात, काय भूत बीत नाही, आता तुमच्यावर उलटलं. मी सिद्ध केलं भूत मला सापडलं नाही, तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल तर भूत आहे, तर जा स्मशानात, शोधा भूत आणि घेऊन या माझ्याकडे. तेव्हापासून कुणी काही बोललं नाही भूताबद्दल. अशा गोष्टी अनेक दाटून आल्या. स्वातंत्र्य लढ्यात 17-18 वर्षाचे असताना सोसायटी हायस्कूलच्या टावरवर रात्री चढून युनियन जॅक जो ब्रिटिशांचा होता

0: पालिकेचे मुख्याधिकारी असल्यामुळे फायर ब्रिगेडची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
1: बरोबर.
0: म्हणजे नानांनी आग लावावी आणि वडिलांनी येऊन आग विझवावी.
1: आणि एवढंच नव्हे तर स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक वर्षांनी बाबांना कळलं की त्यांच्याच मुलांनी आग लावली होती. त्यानंतर त्यांनी त्यांना क्षमा केली. कदाचित त्यांना त्याबद्दल अभिमानही वाटला असेल, पण तसे काही बोललेले माझ्या ऐकिवत नाही.
0: नाना नर्म विनोदी पण होते, अगदी थोरले असल्यामुळे लहान भावंडांच्या गमती जमती करणं किंवा
1: त्यांची सर्वात गंमत मी ऐकली आहे म्हणजे माझी आत्या रेवा आत्या जी आता अहमदनगर मध्ये राहते, ती लहान असताना तिच्यात आणि नानांच्यात खूप अंतर होत. ते कापडाच्या पिशवीत तिला बसवून सायकलवरच्या दांड्यावर लावून तिला फिरायला घेऊन जात असत, असं हे मी माझ्या रेवात्याकडनंच ऐकलेलं आहे. अशा बरेच गमती जमती आहेत.
0: नानांचं अतिशय प्रेम होत अहमदनगरवर. नगरला जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा भरभरून नगरच्या इतिहासाबद्दल, इथल्या माणसांबद्दल, त्यांच्या शिक्षकांबद्दल, शाळेबद्दल बोलायचे. शाळेविषयीच्या भावना पण त्यांच्या मनामध्ये खूप त्यांनी जपून ठेवलेल्या होत्या.
1: अगदी. मला आठवतंय 77 साली जेव्हा ते रेल्वे मंत्री झाले, मी त्यांच्या बरोबरच अहमदनगरला आलो होतो. तिथल्या एका मोठ्या प्रणांगणात त्यांची खूप मोठी सभा झाली. आणि मला आजही लोक सांगतात की आजपर्यंत नगरमध्ये एवढी मोठी सभा कधीच झाली नव्हती, की आपल्या नगरचा एक मुलगा ज्याने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, अगदी साधारण घरामधनं वर चढत चढत देशाचा रेल्वे मंत्री झाला, तुडुंब गर्दी झाली होती. त्यानंतर सोसायटी हायस्कूलमध्ये त्यांची सभा झाली. या सर्व सभा मी बघितल्या आणि माझ्या लक्षात आलं की नगर आणि नाना हे एक अत्यंत छान जुळलेलं समीकरण होतं.
0: नक्कीच. नानांनी आणि प्रमिलाताईंनी तुम्हाला कसं वाढवलं, म्हणजे तुमचं लहानपण कसं होतं?
1: हा प्रश्न मला अनेक जण विचारतात. याचं असं एवढं कारण आहे की लोकांची अशी एक धारणा आहे की जे लोक लष्करच्या भाकऱ्या भाजतात, जे काही ध्येयवादाला झोकून देऊन सामाजिक कार्य करतात, त्यांचं आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. आणि काही कारणांनी हे खरंही आहे, कारण त्यांची कमिटमेंट आपल्या कार्याला, आपल्या देशाला, आपल्या ध्येयाला खंबीर असते. दिवस रात्र त्यासाठी ते त्यांना ध्यास असतो, काम करतात. आणि अशा वेळी घरातली पत्नी असो, मुलं असो, त्यांना दुर्लक्षित होण्याची भावना निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. परंतु त्यात एक फार महत्वाची गोष्ट आहे जी माझ्या आईनी जास्त बाळगली. तिने माझ्या बरोबर संवाद कधी तुटू दिला. मानवी स्वभाव असा असतो की तुम्हाला आपल्या आई वडिलांची, पालकांची 24 तास गरज नसते, परंतु जेव्हा गरज लागते तेव्हा ते असावेत अशी अपेक्षा असते. आणि जेव्हा गरज लागते, काही कारणाने काही दुखावलो, काही शंका निर्माण झाल्या, काही आपत्ती आली, काही असो, त्यावेळी आपल्याला आधार देणारा कोणी पालक असला तर बाकी वेळी ते जरी आपल्या बरोबर नसले तरी त्याची आपल्याला फार गरज वाटत नाही. असंच माझ्या बरोबर झालं. माझे वडील नेहमीच बाहेर असायचे. मला माहीत होतं की त्यांचं माझ्यावर प्रेम होतं, परंतु आईनी हे मला जाणवलं की तिचं आणि माझ्या वडिलांचं माझ्यावर प्रेम आहे. जेव्हा कधी माझ्या मनात शंका निर्माण झाल्या, दुःख झालं, आपत्ती आली, काही आली, त्यावेळी ती माझ्याबरोबर खंबीर असायची. आणि आईचं एक स्वभाव असतो की मूल बोलत नसलं तरी तिला कळतं की मुलाच्या मनात काय चालू आहे. आणि त्यामुळे मलाही हा विश्वास होता की मला जेव्हा कधी आईची गरज वाटेल तेव्हा आई तिथे असेल. आणि सुरुवातीला ती शारीरिकरित्या तिथे होती. मी जेव्हा नंतर काही वर्षांनी बोर्डिंग स्कूलला गेलो पाचगणीला, तिने दर आठवड्याला मला एक पत्र पाठवलं, कधीच मला एकटं वाटू दिलं नाही. आणि पत्र व्यवहार हा किती महत्वाचा असतो कुटुंबियांच्या मध्ये हे मला नंतर शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना, जेव्हा ते आणीबाणीत तुरुंगात असताना त्यांच्या एकमेकांच्या बरोबरच्या पत्रव्यवहारातून आणि माझ्या त्यांच्या दोघांच्या पत्रव्यवहारातून समजून आलं की आपण एकमेकांसमोर असणं महत्वाचं नाही, जेवढं आपण एकमेकांबद्दल जेवढी कदर करतो आणि ती कदर आहे हे कधीतरी एक्सप्रेस करावं लागतं, व्यक्त करावं लागतं, फक्त मनात ठेवून चालत नाही. आणि हे फार महत्वाचं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण फारसं आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत नाही. चांगल्या असोत किंवा वाईट असोत, शंका असोत किंवा आनंद असोत, आपल्या जवळच्या माणसासमोर ह्या व्यक्त करणं हे खूप महत्वाचं असतं. कारण त्यामागेच कम्युनिकेशन होतं, त्यामार्गे संबंध वाढतात आणि

0: त्यामुळेच शंका कुशंका एकमेकांच्या संबंधांबद्दल वाटत नाहीत आणि एकटेपण वाटत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे मला कधीच एकटेपणाची जाणीव झाली नाही. अनेकदा त्यांचे पक्षाचे अधिवेशन असो किंवा कलापथकाचा दौरा असो आईचा, अनेकदा मला त्यांच्या बरोबर
1: राष्ट्रसेवा दलाचा.
0: त्यामुळे मला दुर्लक्षित वाटलं नाही.
1: पण नाना कधी रागवलेत किंवा नाराज झाले तुमच्यावर असं कधी काही आठवतं कुठला प्रसंग?
0: नानांचा रागवणारा स्वभावच नव्हता. दुसऱ्यांवर रागवलेला ऐकलंय. म्हणजे जेव्हा ते मंत्री होते आणि लोक गैर मागण्या घेऊन यायचे, अगदी चिडचिड करायचे, ते मी बघितलेलं आहे. पण माझ्यावर कधीच चिडचिड केली नाही. पण खरं सांगू तर त्यांना प्रेम कसं व्यक्त करायचं हे माहीत नव्हतं. पण त्यांच्या परीने ते माझ्याबद्दलचं प्रेम व्यक्त करीत माझ्याबरोबर मला कुठेतरी घेऊन जात. मी एक फारच सुंदर घटना घडली माझ्या आयुष्यात. मी 7 वर्षाचा होतो आणि मुंबईची हाजी अली माहीत असेल तुम्हाला, तिथे एक हाजी अलीचा दर्गा आहे. त्यावेळी माझी आई इंग्लंडला शिक्षणासाठी गेली होती 1 वर्षासाठी. आणि एक दिवस ते मला तिकडे हाजी अलीच्या दर्ग्यावर घेऊन गेले. मी एक कविता लिहिली जो 50 वर्षानंतर, तर या कवितेचं नाव आहे नानांची संवेदना. आठवतोय तो दिवस हाजी अलीच्या दर्ग्यात क्षितिजाकडे टक लावून हळूवार क्षितिजाकडे झुकणाऱ्या सूर्यास्ताकडे बघत होतो मी, 1-7 वर्षाचा मी. आठवते ती बोचरी थंडी अन समुद्राचा खारट सुवास. आठवतोय नानांनी घट्ट धरलेला हात. आठवतायत हळूच ढगांमागून डोकावणाऱ्या चंद्राकडे बोट दाखवत नानांनी उद्गारलेले ते मौलिक शब्द. दिवस असो वा रात्र नेहमीच जाणवेल तुला प्रकाशाचं अस्तित्व. शोधलास तर सापडेल आशेचा किरण काळ्याकुट्ट अंधारात. सर्व काही संपलं असं वाटत असलं तरी आज आठवतोय तो क्षण सूर्यानी जेव्हा दडी मारली तेव्हा अनुभवलेली शांतता आणि लाटांचा आवाज आणि अंतर्मनात कोरली गेलेली जाणीव. प्रत्येक क्षितिजा पलीकडे असते एक विश्व. प्रत्येक रात्री पलीकडे असते एक पहाट. वाट पाहात माझं स्वागत करायला, मला प्रेरणा द्यायला तयार असते एक नवी चेतना. नव कुतूहल नवा शोध. त्या दिवसापासून अथांग सागराची धीर गंभीर कंपनं जागृत करतात संवेदना कुतूहल आणि आशावाद. ही कविता ही मी अनेक 50-60 वर्षानंतर लिहिली. पण ती कविता मला नानांनी मूकपणे आपले प्रेम व्यक्त केलेली जाणीव ती या कवितेतनं व्यक्त केलेली आहे.
1: अरे वा. नानांना गाण्याची संगीताची नाटकाची आणि सिनेमाची पण आवड होती. कधी बरोबर सिनेमाला गेला होतात किंवा गाण्याच्या मैफलीला?
0: अनेकदा. त्यांना क्लासिकल गाण्याची फारच आवड होती. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे मी अनेकदा गेलेलो आहे. त्यांना विनोदाची आवड होती, नाटकांची आवड होती, नाट्यसंगीताची आवड होती आणि अर्थात प्युअर क्लासिकल गाण्याची होती. पण त्यांचे सर्वात घनिष्ठ मित्र संगीताच्या बाबतीत 2 लोक होते मला माहीत असलेले. एक आमचे शेजारी मुकुंदराव परांजपे, ज्यांच्या पत्नी विमल परांजपे या मुंबईच्या नर्सिंग युनियनच्या सेक्रेटरी होत्या. मुकुंदरावांना आम्ही अप्पा म्हणायचो. अप्पा आणि नाना बसून तासन तास गाणी ऐकायचे. आणि दुसरे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मधुलीमय. मधुलीमय आणि नाना अनेकदा MP असताना एकत्र मैफिलींना जायचे. 1-2 मी त्यांच्याबरोबर गेलो आहे. पण मी बऱ्याच त्यांच्यापासून दूरच राहिलेलो आहे. पण ह्या गोष्टीतनं नक्कीच हे स्पष्ट होतं की संगीत हे नानांच्या हृदयात अगदी खोलवर रुतलेलं होतं. आणि त्याचं एक प्रत्यय मला आला जेव्हा नाना जसलोक हॉस्पिटलमध्ये होते. सकाळी 7 वाजता डॉक्टर खोलीत आले. 12 नोव्हेंबर 2005 रोजी मला बाहेर घेऊन गेले आणि म्हणाले, ज्या प्रकारे नानांची नाडी शिथिल होत चालली आहे, संध्याकाळी 7 पर्यंत त्यांचा अंत होईल. बाकी गोष्टी सांगत नाही त्यावेळच्या घटना. पण मी नानांना सांगितलं आहे. नानांनी मला नाट्यसंगीत वाजवायला सांगितलं. 2 गाणी मी वाजवली. नानांच्या अंतिम क्षणापर्यंत मी वाजवली होती त्यांच्या बाजूला. त्यांनी त्याचा आस्वाद घेतला आणि 5 मिनिटं आधी त्यांनी सांगितलं, आता गाणी बंद कर, मला शांतपणे जाऊ द्या. पण यातून स्पष्ट होतं की नाट्यसंगीताने त्यांची अखेरपर्यंत साथ दिली.

0: आणि वाचनाचाही व्यासंग त्यांनी खूप, एवढं ग्रंथप्रेम असणारे फार कमी, डॉक्टर आंबेडकरांसारखे नेते असतील काही, नेहरूंसारखे असतील, पण मला वाटतं नाना जेवढे संसदेच्या ग्रंथालयाचा वापर करायचे, प्रवासात सारखं त्यांच्याकडे काहीतरी पुस्तक असायचं. कोणते आवडते लेखक होते त्यांचे किंवा काय वाचायला आवडायचं त्यांना?
1: नानांना सर्वच वाचायला आवडायचं. त्यांना कविता खूप आठवायच्या आणि वाचायचे. स्वातंत्र्य काळापासून त्यांनी गांधी पूर्णपणे वाचले होते, मार्क्स वाचला होता, आंबेडकर वाचले होते, विवेकानंद बद्दल त्यांना बरंच कुतूहल होतं. ते मला भेटायला अमेरिकेला आले होते आणि मी रोज त्यांना माझ्या कामाला जाताना एका लायब्ररीत सोडायचो आणि संध्याकाळी परत येताना लायब्ररीतनं परत यायचो आणि तोपर्यंत लायब्ररीतली सर्व पुस्तकं ते जी जी काही असतील ते वाचत बसायचे. त्यांना कंटाळा मुळीच यायचा नाही. पण एक दिवस मला म्हणाले, अरे शिकागोच्या वर्ल्ड रिलिजन काँग्रेसमध्ये विवेकानंदांनी जे भाषण दिलं त्याची पुस्तिका मला शोधायची आहे. मी बऱ्याच ठिकाणी बघितली, सापडली नाही. शेवटी माझ्या ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या मेन लायब्ररीमध्ये मी गेलो, त्यांना घेऊन गेलो आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या रेफरन्स डेस्कला मला असंच पुस्तक पाहिजे. 2 मिनिटात त्यांना ते सापडलं.
0: अरे वा.
1: त्यांनी सांगितलं आम्ही वेगळ्या लायब्ररीत आहे, आम्ही मागवून घेतो, 2-3 दिवसात तुमच्याकडे पाठवतो. मी त्यावेळी ग्रॅज्युएट असिस्टंट होतो त्यामुळे मला सोय होती की मी कुठलीही पुस्तक मागवलं तर ते माझ्या मेल रूममध्ये माझ्या कप्प्यात येऊन भेटायचं. त्याप्रमाणे 2 दिवसात माझ्याकडे आलं, ते नानांनी पुस्तक वाचलं आणि त्यांना अपार आनंद झाला. त्यामुळे ते पुस्तक पुस्तकात रमून जायचे नेहमी.
0: आणि डॉक्टर आंबेडकरांच्या कॉलेजमध्ये पण मला वाटतं सुरुवातीला जेव्हा ते फिजिक्सचे प्राध्यापक म्हणून मुंबईला त्यांनी नोकरी सुरू केली, आंबेडकरांच्या सहवासात आल्याचं काही आठवणी माझा?
1: आंबेडकरांनीच त्यांना ती नोकरी दिली. त्यांच्याबद्दल अशी ख्याती होती की ते जरी सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकवायचे फिजिक्स, ते वेगवेगळ्या कॉलेजमधली फिजिक्सचे विद्यार्थी त्यांचं लेक्चर ऐकायला सिद्धार्थ कॉलेजमध्ये यायचे. इवन PhD विद्यार्थी होते ते त्यांचे लेक्चर ऐकायला यायचे. त्यामुळे राजकारण करताना अगदी सत्याग्रह करून अटक करून घेताना त्यांनी कधीच आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ दिलं नाही. तर गोवा सत्याग्रह होणार होता, त्यांनी ठरवलं मी सत्याग्रहाची एक तुकडीचं नेतृत्व करणार. त्यावेळीच सालाझारच्या सैनिकांनी अत्याचार केले होते सत्याग्रहींवर, कळत नव्हतं जिवंत परत येतील किंवा नाही. तर काही प्रोफेसर्स म्हणाले, अरे हा काय करतोय. नाना गेले त्यांच्या सेनेटकडे, त्यांनी आपला राजीनामा दिला की मी चाललोय, परत येईन की नाही सांगता येत नाही. सेनेटच्या लोकांनी आंबेडकरांकडे गेले. आंबेडकर त्यांना म्हणाले, हा देशासाठी एक फार मोठा त्याग करतोय, मला माहीत आहे की हा माझ्या सर्व प्राध्यापकांपैकी हा उत्कृष्ट प्राध्यापक आहे, हा जर गेला तिथे आणि हुतात्मा झाला तर राजीनामा स्वीकृत करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, परंतु तो जर परत आला तर त्याच्या शिकवण्याची माझ्या विद्यार्थ्यांना खूप गरज आहे, म्हणून हा राजीनामा मी फाडून टाकणार. त्याला जितके दिवस जाऊन सत्याग्रह होईल, अटक होईल, हॉस्पिटलात जाईल, जे काही होईल, जेव्हा परत येईल त्याचं मी सन्मानाने स्वागत करेन.
0: फार मोठी गोष्ट. उदयजी, खरं म्हणजे तुमच्या घरी पण नानांचे मित्र किंवा ते कार्यकर्ते जे वेगवेगळ्या चळवळींमध्ये होते किंवा तुमचे काका पण वेगवेगळ्या चळवळींमध्ये नेतृत्व करत होते, कसं होतं तेव्हाचं घरचं वातावरण, कोणाकोणाला पाहिलं तुम्ही?
1: अरे बापरे, इल्लीच दिली तर आपला कार्यक्रमच संपून जाईल. परंतु एक सांगतो की आमच्या घरातलं वातावरण मिश्र वातावरण होतं. आजच्या घटकेला तुम्ही जर राजकारणी माणूस याची एक इमेज डोक्यात आणली तर काय काय इमेज येते, काय चित्र दिसतं तुम्हाला? त्यापासून अत्यंत वेगळंच चित्र आमच्या घरात दिसत होतं. आजच्या दिवसात राजकारण्यांमध्ये विनोद दिसतच नाही, स्वतःवर हसण्याचं तर कधी शक्यच नाही. आमच्या घरात विनोद असायचे, आमच्या घरात संगीत असायचं, आमच्या घरात ललित वाङ्मय असायचं. माझा काका, दुसरा काका राजकारणात ट्रेड युनियनमध्ये नव्हता, वृंदावन दंड होते, तो नाट्यक्षेत्रात होता, लेखक आहे,
0: खोटं नाटक
1: हो. त्याच्याबरोबर अनेक माणसं नाटककार यायचे, विजया मेहता असोत, अरविंद देशपांडे असोत, माधव वाटवे असोत, विजय तेंडुलकर असोत, जयवन दळवी असोत. जयवन दळवी आमच्या अगदी शेजारी होते. त्यामुळे नंतर पुढे गेल्यावर जसजसे नानांचं नाव नावाजलं, त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भाग घेतला, आणखीन जास्त मोठे नेते आमच्या घरात यायला लागले. नाथपै यायचे, नानासाहेब गोरे, SM जोशी, देशादेशातनं प्रेम भसीन, सुरेंद्र मोहन अनेक लोक यायचे. नंतर त्यांच्या बरोबर मी पु ल देशपांडेंच्या घरी गेलो आहे.
0: अरे
1: वा. वसंत बापट घरी यायचे, सदानंद वर्दे यायचे. त्यामुळे अगदी आमचं गटार तुंबलंय असं सांगणारी एखादी झोपडपट्टीतली बाई असो की देशाचे पंतप्रधान असो, सर्वच आमच्या एक बेडरूमच्या घरात येऊन गेलेले आहे.
0: आणि नगरचे थोर देशभक्त रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन,
1: त्यांच्याशी दानांचा संबंध होता पण माझ्या समोर मी त्यांना भेटलेलो नाही आहे. एकदा भेटलोय खरं, बरोबर नाही, 1977 जेव्हा अगदी अटीतटीची निवडणूक झाली तेव्हा अच्युतराव नानांच्या प्रचारासाठी छबिलदास हायस्कूलमध्ये झालेल्या सभेत आलेले मला चांगले आठवत आहेत.
0: उदयजी वडील आई दोघेही राजकारणात आणि खूप चांगल्या प्रकारचं तत्वनिष्ठ राजकारण करत असताना तुम्हाला कधी नाही वाटलं आपणही राजकारणामध्ये जावं किंवा काही आवडीनिवडी त्यातून निर्माण झाल्या असं कधी घडलं नाही?
1: मी अगदी 3 वर्षाचा होतो तेव्हापासून मला राजकारणात खूप रस आहे.
0: बर.
1: कधी कधी एस एम जोशी, नानासाहेब गोरे यांच्यासारखे नेते आले तर त्यांना मी समोर बसवून त्यांना त्यांच्या समोर भाषण करायचो आणि ते सुद्धा वेळ नसली तरी निमूटपणे ऐकून घ्यायचे. अर्थात काही वाटेल ते करायचो, बोलायचो. मी 7वीत असताना माझी बडबड फारच वाढत चालली, माझ्या अभ्यासावर परिणाम व्हायला लागला म्हणून आईनी ठरवलं की मला बोर्डिंग स्कूलला पाठवायचं आणि मला अगदी समजावून सांगितलं की तुला तिथे मजा येईल आणि माझा फायदा झाला, मी बोर्डिंग स्कूलला गेलो. पण माझा इंटरेस्ट, कारण तिला असं वाटलं की हा फार राजकारणात त्याचं डोकं गुंगलं, मोठी मोठी माणसं येतात, मोठ्या मोठ्या गोष्ट करतात आणि हा 12 वर्षाचा मुलगा मोठ्या मोठ्या गप्पा मारतो त्यांच्याबरोबर, नक्कीच मी काहीतरी फडतूच बोलत असणार. तर मी बोर्डिंग स्कूलला गेलो, त्यामुळे थोडा मला निवांतपणा मिळाला, स्वतःची व्यक्तिमत्व घडवण्याची संधी मिळाली. पाचगणीच्या संजीवन विद्यालयामध्ये तिथे मी नृत्य, नाट्य, साहित्य, बागकाम, टोपली बनवणं, नाटकात काम करणं अशा सर्व शाळेच्या मुखपत्राचा मी सहसंपादक होतो. अशा अनेक गोष्टींतनं माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला. तो जर तसंच राजकारणात राहिलो असतो तर मी कदाचित कुठल्या वेगळ्याच मार्गात गेलो असतो. परंतु एक गोष्ट मला चांगली आठवते, आई आणि नाना दोघांनी मला सांगितलं होतं की मामच्या नावाचा वापर करून तू तुझ्या करिअरची घडण करू नकोस, कारण आम्ही तुला आयुष्यभर पुरणार नाही, आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा स्वतःच्या हिमतीवर तुझी वाटचाल चालू राहायला हवी, म्हणून तुला जे काही जमेल, जे काही आवडेल त्या क्षेत्रात तू सर्वोच्च पदाला पोहोचू शकशील, सर्वात चांगलं काम करू शकशील. आणि आईने मला एकदा सांगितलं, तुला जरी अगदी बूट बनवण्याचं काम करायचं असलं, लोकांचे जोडी शिवायचं काम करायचं असलं, तरी जगातला सर्वात चांगला बूट बनवणारा तू बन, तू इंजिनियर, डॉक्टर असलाच, वकील व्हायला हवा अशी आमची जराही अपेक्षा नको, पण कधीही आमचं नाव वापरून स्वतःची वाटचाल करू नको. आणि माझ्या मनात खोलवर राहिलं.
0: तुम्ही काय व्हायचं ठरवलं होतं मोठेपणी, आपल्याला काय बनायचंय?
1: अनेकदा बऱ्याच काही इच्छा होत्या, पण जसजसा मी 11वीपर्यंत पोहोचलो, अर्थात मन तेवढं स्पष्ट नसतं, विचार स्पष्ट नसतात, पण मला एअरफोर्सचं पायलट व्हायचं होतं आणि मला आर्किटेक्टही व्हायचं होतं, त्यामुळे मी दोन्ही ठिकाणी अप्लाय केलं होतं, NDA आणि 2-3 आर्किटेक्चर स्कूल्सला. आणि मग माझ्या आईच्या एका मित्रांनी मला NID अहमदाबादचीच प्रॉस्पेक्टस पाठवलं होतं आणि नेमकं मला ज्या दिवशी NID आठवड्यात NDAला परीक्षेला जायचं होतं त्याच दिवशी NID परीक्षेला बोलावलं, त्या दिवशी मग मी ठरवलं NIDला जातो म्हणून. तो हा एक योगायोग होता आणि मग तो योगायोगच होता, एक काही फार विचार करून केलेला नव्हता, पण त्याच मार्गात मी गेलो, माझं मन त्याच्यात रमलं आणि तेच पुढे चालू ठेवलं.
0: पुढे तुम्ही अमेरिकेला गेलात.
1: हो.
0: नानांचा काही विरोध होता परदेशात जाऊन?
1: कधीच नाही, नानांनी मला कधीच कशाबद्दलही विरोध केला नाही.
0: तुमचं परदेशातलं मग पुढचं करिअर ते कसं घडत गेलं?
1: मी माझी मास्टर्स डिग्री करायला ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीला गेलो, त्यावेळी मी डिझायनर होतो, 13 वर्षाचा मला अनुभव होता, पण मला मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि दळणवळण शास्त्र याच्यात खूप कुतूहल होतं, म्हणून मी त्या विषयांमध्ये जास्त क्लासेस घेतले. त्यात मला एक रिसर्चर बनायची संधी मिळाली, एक नवीन इंटर्नशिप मिळाली जिथे मला लोक कसे जगतात, समाज कसा घडतो आणि लोक कसे विचार करतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन लोकांची कल्पनाशक्ती कशी विस्तृत होते याबद्दल अभ्यास करायचा जी संधी मिळाली. आणि तेच माझं मग पुढे करिअर बनलं.
0: पण परत भारतात यावं असं नाही वाटलं की आता आपण पुन्हा मायभूमीत यावं?
1: मी दरवर्षी भारतात येत होतो. हे म्हणजे उलटं झालं. माझे आई वडील भटकायचे परंतु माझ्याशी संबंध ठेवून होतो. आता मी भटक्या बनलो पण मी भारताशी संबंध माझी नाळ जपून राहिलो.
0: वा वा, हे फार छान. नानांनी अनेक महत्वाची पदं राजकारणामध्ये भूषवली. अतिशय आदर्श संसदपटू म्हणून त्यांचा लौकिक होता. रेल्वे मंत्री म्हणून असेल, अर्थमंत्री म्हणून असेल, अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले. तुमच्या दृष्टीने नानांनी केलेली महत्वाची कामं कुठली, कुठले निर्णय महत्वाचे ठरले असं तुम्हाला वाटतं?
1: अगदी सर्वात महत्वाचं जर म्हणायचं, त्यांनी बरीच स्वतःचं पदार्थ विज्ञानाचं ज्ञान वापरून अनेक बदल घडवून आणले रेल्वेमध्ये, फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये. पण माझ्या मते जे सर्वात मौलिक काम त्यांचं जे आहे ते त्यांनी राजकारणात जाऊनसुद्धा, स्वच्छ राहूनसुद्धा, अधिकार वर्गावर जरब राखून समाजात बदल करून आणता येतात आणि आपण कुठल्याही लोभापासून दूर राहून आनंदी राहू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. हे वैयक्तिकरित्या मला हा फार मोठा आदर्श वाटतो. नाना जे आई आधी गेली 4 वर्षाच्या आई नानांच्या आधी, नाना नंतर गेले. आम्ही त्यांचं दिल्लीचं घर पूर्ण 2 आठवड्यात रिकामं केलं. नंतर मुंबईच्या घरात अनेक गोष्टी वाटून टाकल्या लोकांना. काही गोष्टी मुंबईत आणल्या, त्यांची कपाटं रिकामं करून काय काय काढून टाकायचं, घालायचे कपडे वगैरे वाटून दिले. ते बघताना असंच आमच्या मनात विचार आला की हा जर दुसरा कुठला राजकारणी असता ज्यांनी 60-70 वर्ष राजकारणात एवढ्या राष्ट्रीय स्तरावर सरकारमध्ये मोठी मोठी पदं भूषवली आहेत, त्याच्या कपाटातनं नोटांची बंडलं पडली असती बाहेर. त्यांच्या कपाटातनं 2 कपाटं भरून आम्ही त्यांनी लिहिलेले लेख सापडले. आपण ते सर्व लेख आम्ही जवाहरलाल नेहरू मेमोरियल लायब्ररीला दिले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इवन त्यांच्या बँकेमध्ये ते जेव्हा पदार्थ विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले 25 वर्ष होऊन, त्यांना जो काही प्रॉव्हिडंट फंड मिळाला, घरी येताना त्यांनी त्याचा अर्धी रक्कम पक्षाला देणगी म्हणून दिली, उरलेली रक्कम आईच्या हाती दिली. तिने गुंतवत गुंतवत जे काही पैसे वाढवले तेवढेच पैसे त्यांच्या अंतिम बँकेमध्ये होते. पूर्ण त्यांच्या राजकीय कामात, संसदीय कामात जे काही त्यांना मिळालं ते सर्व लोकांसाठी खर्च झालं. मला आश्चर्य वाटलं नाही पण मला त्याचा अभिमान वाटतो. आणि त्याबद्दल त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितलेली मला आठवते. एक दिवस ते आणि मी राजधानी एक्सप्रेसने चाललो होतो मुंबईहून दिल्लीला आणि ते म्हणाले, उदय मी तुला कधी उपदेश नाही देत नाही पण एक गोष्ट सांगतो. आणि इंग्लिशमध्ये म्हणाले, एनी मनी दॅट इज नॉट अ प्रॉडक्ट ऑफ युअर फिजिकल ऑर मेंटल लेबर यू हॅव नो राईट ओव्हर इट. म्हणजे जो पैसा हा तुझ्या स्वतःच्या शारीरिक किंवा मानसिक श्रमाचा पैसा नाही त्याच्यावर तुझा हक्क नाही. अजूनही त्यांनी मागे ठेवलेल्या पैशातला एकही पैसा आम्ही वापरला नाही, तो समाजकार्यासाठीच वापरला. जे काही आमच्या परीने, जे काही आमच्या श्रमाने जे मिळवलं त्याच्यात आम्ही राहिलो. आम्ही आमच्या अपेक्षा उंचावल्या नाही, नेहमीच साध्या घरात साध्या राहणीत राहिलो आणि असं करूनही आनंदात राहिलो. आणि जी काही आणि गंमत जम्मत करायची सर्वांना इच्छा असते, जे करायची इच्छा असते ते सर्व केलं आहे. पण इच्छा अमर्याद वाढू नये हे त्यांच्याकडनं शिकलो.
0: नगरला पण जेव्हा नाना आले होते मंत्री झाल्यानंतर, तेव्हा शाळेमध्ये त्यांचा सत्कार होता. भाऊसाहेब फिरोदिया पूर्वीची सोसायटी हायस्कूल, तेव्हा त्यांनी गुरुजनांना मोठ्या त्यांच्यासाठी जी खुर्ची ठेवली होती थोडीशी मोठ्या आकाराची, तर तिथे त्यांच्या गुरुंना बसवलं आणि स्वतः साध्या खुर्चीमध्ये बसले होते. हा साधेपणा तर नानांच्या रक्तात मुरलेला होता. दिल्लीमधले तर अनेक किस्से सांगितले जातात, रिक्षातून प्रवास असेल, रात्री मंत्री असूनही सरकारी गाडी न मागवता घरी परतणं असेल, किंवा कुणालाही वशिल्याने नोकरी सहज शक्य होतं त्या काळामध्ये. नानांच्या शब्दावर कामं झाली असते पण कधीही त्यांनी आपल्या पदाचा, अधिकाराचा कधी दुरुपयोग केला नाही. नानांना खरं म्हणजे पंतप्रधान होण्याची पण संधी आली होती, तो काय प्रसंग आहे?
1: माझ्या फक्त ऐकण्यात आहे, मी त्यावेळी हजर नव्हतो. पण ज्यावेळी 1996 साली जेव्हा आधी देवेगौडा प्रधानमंत्री झाले, त्यावेळी हे स्पष्ट होतं की कुठल्याही एका पक्षाला बहुमत नव्हतं. एकतर भाजप किंवा एक वेगळ्या प्रकारची आघाडी हे सरकार बनवू शकेल, तर त्यावेळी काँग्रेसने समर्थ देणं आणि त्यातून कुणाला तरी पंतप्रधान बनवणं हे स्पष्ट दिसत होतं. त्यावेळी सर्वप्रथम ज्योती बसूंना विचारण्यात आलं की तुम्ही होऊ शकलात तर काँग्रेस आणि या सर्व आघाडीचे लोक तुम्हाला मान्य करतील. त्यांनी नाही म्हटलं. त्यावेळी त्यांच्या पोलिट ब्युरोंना त्यांनी नाकारलं त्यांना होऊ देण्यासाठी. त्यांची इच्छा होती, तयारी होती. त्यानंतर तीन नावं सीताराम केसरी यांनी सुरेंद्र मोहन यांच्याकडे पाठवली, त्याच्यात एक नानांचं होतं. दुसरी दोन नावं मला माहीत नाहीत कोणाची होती, कारण सुरेंद्र मोहननी अनेक सभांमधूनही सांगितलं आहे. त्यावेळी नाना नुकतेच हरलेले होते इलेक्शन. त्यावेळी लालू यादव आणि मुलायमसिंग यादव दोघांनी सांगितलं आमच्याकडे बरेच आमदार आहेत, तुम्हाला आरामात राज्यसभेत आणू शकतो, तुम्ही व्हा पंतप्रधान. तेव्हाच त्यांनी हे त्यांचं जे फेमस उद्गार आहे की माझ्या राजापूरने मला नाकारलं, अशा परिस्थितीत मी मागच्या दाराने राज्यसभेत जाऊन पंतप्रधान होणं हे मला मान्य नाही म्हणून ते त्यांनी नाकारलं
0: सांगितलं. आणीबाणीचा काळ हा एक फार महत्वाचा होता. मी मला वाटतं तुमच्या आई वडील दोघंही तेव्हा जेलमध्ये होते आणि काय होईल पुढे माहिती नव्हतं. तुम्हाला आठवतात ते दिवस?
1: अगदी फारच चांगले आठवतात. 25 जून 1975 रोजी नानांना अटक झाली बंगलोरला, जिथे नाना वाजपेयी अडवाणी श्यामनंदन मिश्रा हे चौघे पार्लमेंटरी कमिटीच्या मिटिंगसाठी गेले होते. नाना एस्टिमेट कमिटीच्या, बाकी दुसरे मला वाटतं पब्लिक अकाउंट्स कमिटी का कशासाठी त्यांना पकडण्यात आलं. तोच माझा वाढदिवसही होता.
0: बरं.
1: आणि त्याच दिवशी मला NIDला जायचं होतं माझ्या अभ्यास कॉलेजसाठी
0: अहमदाबादला.
1: तर त्या दिवशी नंदू धनेश्वर आणि माधव साठे मला पोचवायला स्टेशनवर आले होते. आई मला पोचवायला आली, पोचवून परत आली आणि तिलाही अटक झाली. तर त्यावेळी माझी अनेक मित्रमंडळी जी बाकी राजकारणातील आई वडिलांच्या मित्रांची मुलं माझ्यापेक्षा मोठी होती, त्यांनी पण सत्याग्रह करून अटक करून घेतली. माझी अशी फार इच्छा होती की मी पण सत्याग्रह करावं, पण मी 15 वर्षाचा मी डॉक्टर मंडलिकांकडे गेलो, त्यांना म्हटलं मला सत्याग्रह करायचा आहे. त्यांनी म्हटलं नाही, तू आधी अभ्यास कर, तुझ्या त्यागायसाठी गरज नाही आपल्याला, तू शिकलास तर देशाला जास्त काहीतरी भरीव काम करू शकशील देशासाठी. परंतु त्यावेळी अहमदाबादमध्ये मी राहायचो, अनेक भूमिगत नेते मला भेटायला यायचे. त्यावेळी तुरुंगात असलेल्या कुटुंबा असलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणं हे प्रभुबाई संघवी पी व्ही मंडलिक हे समाजवादी गटातले लोक फारच चांगल्या रीती करत होते. आणि एवढंच नव्हे तर जे नेते भूमिगत होते ते आम्हाला सतत येऊन भेटायचे. माझ्या छोट्या खोलीत जिथे मी विद्यार्थी म्हणून राहायचो तिथे पन्नालाल सुराणा, जॉर्ज फर्नांडिस, बापू कालदाते, मृणाल गोरे मला नेहमी येऊन भेटायचे. त्यामुळे मला तेव्हाही काही एकलं वाटलं नाही, उलट ते करतायत ते काहीतरी देशासाठी चांगलं करतायत. आणि मी स्वातंत्र्य लढा पाहिला नाही, भगतसिंग राजगुरू यांचे त्याग बघितले नाही, यांचं हुतात्मा होणं बघितलं नाही, पण तू हीच संधी मला या नव्या स्वातंत्र्य लढा पाहण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मला माझे आई वडील आत किती राहतील याची पर्वा नाही. त्यांनी मला प्रेम दिलं आहे, त्यांच्या साथींनी माझी काळजी घेतली आहे. त्यामुळे आमच्या पत्रव्यवहारात सुद्धा आम्ही एकमेकांना सांगायचो तुम्ही आपल्या मूल्यांशी खंबीर रहा, आपल्या ध्येयाशी खंबीर रहा, माझी काळजी करू नका. त्यातनं एक खंबीरपणा, एक स्पष्ट विचारांची मूस तयार होते आणि तसा तो फायदा झाला मला.
0: नानांचा जन्म अहमदनगरला झाला 21 जानेवारी 1924 आणि हे त्यांचं जन्मशताब्दीचं वर्ष आहे. हे वर्ष कसं साजरं करायचं तुम्ही ठरवलं होतं आणि काय काय उपक्रम या वर्षभरात तुम्ही राबवलंय?
1: आता ह्या बाबतीत मी एक म्हणेन की जेव्हा नाना संसदपटू होते तेव्हा समाजवादी युवजन सभेचा एक कार्यकर्ता अरुण कुमार श्रीवास्तव आमच्या घरी अनेकदा यायचा आणि असे अनेक कार्यकर्ते यायचे. जसजशी वर्ष गेली तो राजकारणात पुढे आला, पक्षाचा सचिव झाला, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक लढला, हरला, पण तो त्याची छवी राजकारणात वाढत गेली. या अरुणकुमारने सर्वप्रथम मधुदंडवते जन्मशताब्दी समितीची घोषणा केली, अनेक लोकांशी बोलून गोळा केलं, समितीची स्थापना केली आणि त्यांनी देशात जवळजवळ 55 ठिकाणी वेगवेगळ्या सभा घेतल्या. त्यांनी आता 21 जानेवारीला
0: मुंबईत
1: ठेवलं आहे. अहमदनगरचा सुद्धा तेव्हा गेल्या आठवड्यातच ठरवला आणि मग गिरीशनी आणि आपला दुसरा गणेश ना ते सगळ्यांनी मिळून एकत्र केलं आणि सुंदर कार्यक्रम झाला. पण मी अमेरिकेत बसल्यावरती मी विचार करत होतो की कशाप्रकारे मी नानांचा जन्मशताब्दीच्या सोहळ्यात सहभागी होऊ शकतो. आणि मला अशी कल्पना आली की नानांचे मित्र, सहकारी, विद्यार्थी हे सर्व सोहळे करतील, पण मला सर्वात जास्त अभिमान कशाचा आहे. मी म्हटलं मला अभिमान तर माझ्या वडिलांचा आहे, आईचा आहे, परंतु त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या, त्यांच्याबरोबर झपाटलेल्या, ध्येयवादाने झपाटलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचा, असंख्य नेत्यांचा, असंख्य विचारवंतांचा, ज्यांनी या भारताच्या उभारत आलेल्या स्वप्नांचा निर्माण केलेला आहे, त्या स्वप्नांचा मी सत्कार करू इच्छितो. आणि त्याचं कारणही असं आहे की आज देशात अशी परिस्थिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, नरेंद्र मोदी, अमित शाह या सर्वांनी मिळून फक्त हिंदुत्वाचा, हिंदू राष्ट्रवादाचा एक नवीन बागुलबुवा, नवीन एक, मी असंही म्हणू शकतो की एक फॅसिस्ट कार्यक्रम देशासमोर विकलेला आहे. भारतीय व्यक्ती ही धार्मिक असते, पण त्यांची धार्मिक भावना ही वैयक्तिक असते, पण ह्या लोकांनी त्याला राजकीय रंग दिला, लोकांची भुलावण केली आणि त्या थापांना बळी पडून गेली 2 निवडणुका ते निवडून आले. आणि आता त्यांनी प्रत्येक ठिकाणी एकाच विचारांनी भारताची प्रगती होऊ शकेल असा एक कार्यक्रम मांडलेला आहे. परंतु मी जे या देशाचं उभरतं चित्र पाहिलं आहे गेली 66 वर्ष, त्यात मी पाहिलं आहे की भारताची विविधता, विचारांची विविधता, संस्कृतींची विविधता हेच खरं भारताचं शक्तिस्थान आहे. मी असं बघितलेलं आहे की तुमच्या बरोबरचे लोक असो की तुमचे विरोधक असो, त्यांच्यात संवाद, त्यांच्यात आर्ग्युमेंट्स, याच्यामधनंच भारताच्या स्वप्नांची घडण झालेली आहे. आणि ह्या सर्व डायनॅमिक प्रक्रियेला ह्या लोकांनी खोट घातलेली आहे. आणि अशा परिस्थितीत, आजच्याही परिस्थितीत, तळागाळात एक नवीन प्रकारचं निर्माण करणारे, काम करणारे जे लोक आहेत त्यांना लोकांसमोर आणावं, त्यांच्याबरोबर संवाद साधून लोकांना असं समजून द्यावं की भारताचे भवितव्य हे भारताच्या विविधतेत आहे.
0: नक्कीच.
1: जे आपलं स्वप्न रंजन आहे ते एकांगी असू नये, ते बहुरंगी बहुढंगी असावं आणि त्यातच आपला विकास होईल. म्हणूनच मी वेगवेगळ्या लोकांबरोबर, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, कलाक्षेत्र, समाजकारण, सामाजिक न्याय क्षेत्र, सिनेमा, नाटक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना जे काही ध्येयवादाने भारावून, स्वातंत्र्य लढ्याने भारावून, त्या काळच्या मूल्यांनी भारावून आपापल्या क्षेत्रात काही बदल घडवून आणण्यात, लोकांचं प्रबोधन करण्यासाठी, लोकांचं मनोरंजन करण्यासाठी काम करत आहेत आणि त्यातून नवीन कल्पनांचा विकास होत आहे, ह्या लोकांना लोकांसमोर आणावं म्हणून मी हे संवाद झूमवरती रेकॉर्ड केले, यूट्यूबवर लावले. माझा अंदाज होता मी 5 ते 6 करीन, आतापर्यंत 53 झालेत, आणखीन 40 लोकांनी हजेरी लावलेली आहे, पुढल्या 4-5 महिन्यात तेही संपतील. आणि 100 असे संवाद जर मी पुढले 30, 40, 50, 100 वर्षाकरता जर त्याचं आर्काईव्ह केलं तर पुढल्या पिढीच्या समोर निदान हे मांडता येईल की माझे वडील अशा वातावरणात राहिले ज्यांनी आपला ध्येयवाद अशा वातावरणात बाळगला जिथे अनेक विचारांचे, अनेक कल्पनांचे लोक एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांशी संवाद साधून, भारताचं गढण करत होते आणि ह्या कार्यक्रमाला फारच चांगला प्रतिसाद मिळालेला
0: आहे. नानांना खरंही आदरांजली म्हणजे मला वाटतं तुम्ही हा जो उपक्रम सुरू केलात या माध्यमातून होणार आहे. हा देश मोठा व्हावा, ही लोकशाही अधिक प्रगल्भ व्हावी, सुदृढ व्हावी अशी त्यांची इच्छा होती आणि तुम्ही त्याच मार्गानं हा जन्मशताब्दीचा सोहळा साजरा करत आहात. नानांचं व्यक्तिमत्व खरं बहुआयामी होतं. उत्तम क्रिकेट खेळायचे, नकलांसाठी ते प्रसिद्ध होते. लेखक म्हणूनही त्यांची अनेक पुस्तकं वाचताना लक्षात येतं की खूप ललित शैलीचा एक मोठा लेखक नक्कीच आपल्याला जर राजकारणात ते गेले नसते तर लेखक म्हणूनही खूप मोठं नाव झालं असतं. शास्त्रज्ञ म्हणूनही ते पुढे आले असते. शिक्षक म्हणूनही त्यांचं मोठं योगदान आहे. आणि मला आठवतं की त्यांनी विरोधकांना कधी शत्रू मानलं नाही. जेव्हा इंदिरा गांधी गेल्या तेव्हा राजीव गांधींचं सांत्वन करताना त्यांनी जे भाषण केलं ते आजही सगळ्यांच्या स्मरणात असेल. अशा थोर नेत्यांच्या पोटी तुमचा जन्म झाला ही खरं म्हणजे उदयजी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि असा नेता नगरमध्ये जन्मला हे आमच्यासाठी फार अभिमानाचा तो विषय आहे. आपण या गप्पांचा समारोप करताना एखाद्या कवितेने करूयात, तुमची आवडती कविता किंवा नानांची आवडती कविता.
1: आता ही माझी जी कविता ही इंग्लिशमध्ये आहे, चालेल ना?
0: हो चालेल ना. आणि थोडं मराठी पण तुम्ही
1: पण
0: भावानुवाद
1: जरी अनुवाद जमेल तसा मी करेन. या कवितेचं नाव आहे ग्लो वर्म्स म्हणजे काजवे. द इन्सेक्ट्स दॅट होल्ड लाईट इन देअर बेली फिल माय हार्ट विथ जॉय. हे रातकिडे ज्यांच्या पोटात प्रकाश असतो त्यांना पाहून माझ्या हृदयात आनंद निर्माण होतो. लाईक द स्टार्स इन द स्काय दे स्टिम्युलेट माय इमॅजिनेशन, क्रिएट क्युरिओसिटी अँड फील द सायलन्स ऑफ द नाईट विथ फेस्टिव्हिटी. ज्याप्रमाणे आकाशातील तारे आपल्या कल्पनाशक्तीला स्फूर्ती देतात, आपलं कुतूहल जागृत करतात आणि रात्रीच्या अंधारात जणू काही एक नवीन सणच साजरा करतात, त्याप्रमाणेच हे किडे रातकिडे माझ्या मनात एक नवी चेतना देतात. ग्लोवर्म्स कॅनॉट फील अ रूम विथ लाईट नॉर कॅन दे इल्युमिनेट अ पाथ. रातकिडे एका खोलीत प्रकाश देऊ शकत नाहीत किंवा ते एखादा रस्ता प्रकाशाने लोकांना दिशा देऊ शकत नाही. द पर्पज ऑफ देअर लाईट इज टू क्रिएट अट्रॅक्शन. निसर्गाने त्यांना दिवा दिला आहे कारण त्यामुळे नर मादीमध्ये आकर्षण निर्माण करतो आणि त्यामुळे मादी त्याच्याकडे आकर्षित होते. शी शाइन्स दे मेट अँड हॅव द ट्राईब सर्वाईव्ह आणि त्यामुळेच त्यांची उत्क्रांती होते. ग्लोवर्म्स लिव्ह ओनली फॉर अ फ्यू वीक्स बट दे हॅव केप्ट द फॉरेस्ट इल्युमिनेटेड फॉर सेंचुरीज. रातकिडे फक्त काही आठवडेच जगतात परंतु त्यांनी शेकडो वर्षांसाठी जंगलाला रोषणाई दिलेली आहे. दे अराइव्ड ऑन द अर्थ बिफोर वी डेड अँड पॉसिबली विल बी अराउंड आफ्टर वी बिकम एक्सटेंड. मनुष्य या पृथ्वीवर आला त्याच्या आधी रातकिडे इथे होते आणि आपण या पृथ्वीवरून जाऊ त्यानंतरही अनेक शेकडो वर्ष ते इथे असतील. दे होल्ड लाईट विद इन बट हॅव नो पॉवर. त्यांच्या पोटात प्रकाश असतो पण त्यांच्यात शक्ती नसते. वी क्रेव फॉर पॉवर अँड होल्ड इगो इन आर बेली. आपण शक्तीसाठी उत्सुक असतो आणि अहंकार आपल्या पोटात धरून असतो. दे लिव्ह फॉर द कॉज ऑफ इटर्निटी वी लिव्ह इन द मोमेंट. रातकिड्यांचं जीवन हे अनंतासाठी समर्पित असतं परंतु आपण एका क्षणभंगूर स्वप्नाच्या मागे लागले असतो. आय हॅव लर्न फ्रॉम ग्लोवर्म्स दॅट द कम्युनिटी ऑफ इल्युमिनेटेड सोल्स कॅन फील द एअर विथ जॉय नो मॅटर हाऊ स्मॉल दे आर. मी रातकिड्यांकडनं हे शिकलो आहे, ज्यांच्या मनात आणि हृदयात चेतना असेल असा समूह आसमंत प्रकाशित करू शकतो, ते कितीही लहान असले तरी. देअर लाईफ इज द क्युम्युलेटिव्ह इफेक्ट ऑफ एनलाइटन्ड बीइंग. इज देअर स्पार्कल इन द एअर that inspires imagination and a life of wonder. अशा समूहामुळेच लोकांमध्ये कुतूहल आणि कल्पनाशक्ती जागृत होतात आणि त्यातूनच नव्या समाजाचं घडण होतं. म्हणूनच हे जे मी 53 संवाद घडवलेत हा एक एक रातखिडा आहे. आणि आपण सगळे जरी आपल्याला एकटं वाटत असलं या घनघोर अंधारात, आजच्या विषण्ण करणाऱ्या वातावरणात, तरी आपण हे जाणून घेतलं पाहिजे, जोपर्यंत आपण एक एक रातखिडे आपल्या पोटातल्या प्रकाशाने जंगलाला प्रकाशित करतो, तोपर्यंत आपण लोकांमध्ये आशा निर्माण करू शकतो.
0: खूप छान उदयजी. कार्यक्रमामध्ये प्राध्यापक मधू दंडवतेंचं उचित स्मारक नगरमध्ये उभारावं अशी कल्पना पुढे आली. कशा प्रकारे असावं हे स्मारक? तुमची काही स्वतःची सूचना किंवा कल्पना?
1: या स्मारकाचं स्वरूप काय असावं हे इथल्याच स्थानिक लोकांनी ठरवावं, कारण लोकांच्या गरजा, लोकांच्या आकांक्षा ह्या तुम्हालाच समजू शकता, तुम्हीच समजू शकता. परंतु मी एक सांगू शकतो की तरुण पिढीला एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधता येईल, त्यांचं कुतूहल जागृत करता येईल आणि त्यांची कल्पनाशक्ती विस्तृत करता येईल असं काही तिथे असेल तर त्याचा फार दूर पल्ल्याचा फायदा होऊ शकेल.
0: उदयजी, तुम्ही रेडिओ नगरशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. नगरचं सुपुत्र प्राध्यापक मधू दंडवते, आमच्या सगळ्यांचं नाना, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.
1: आणि नानांच्या जन्मशताब्दीचा सोहळा समापन होता होता अहमदनगरमध्ये येऊन खरा हा सर्वात मानाचा तुरा त्यांच्या आठवणींवर तुम्ही दिलात हे मी भाग्य समजतो.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली नगरचे थोर सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री प्राध्यापक मधू दंडवते यांचे चिरंजीव श्रीयुत उदय दंडवते यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी, दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं.

0: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या सोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहदार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 0.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.